0: अभिमानी मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आगरी बोलीभाषा आणि आगरी सिनेमा, पहिला आगरी सिनेमा म्हणजे प्रॉपर आगरी सिनेमा आपण म्हणतो ना, आगरी भाषेतला पहिला सिनेमा तो सातवा समुद्र पार पोहोचला. आणि त्यामुळे मला माजी विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचा त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मला आगरी आयडॉलचा पुरस्कार दिला आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं,
1: नाव मिळालं.
0: आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर.
1: त्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण एक तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन.

0: विशाल जनता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकतात आचार्य NDFM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावतकर यांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण तुमच्या आग्री शोधाविषयीची स्टोरी सगळी जाणून घेतली. मी फार उत्सुकता होती कारण तो एक माइलस्टोन आहे तुमच्या आयुष्यातला की ज्यामुळे तुम्हाला नाव पैसा प्रसिद्धी मिळाली. आता दुसरं म्हणजे सगळ्याच चॅनल मी त्यानंतर मला वाटतं सगळ्या चॅनल्सनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर या. जसं की झी मराठी आहे किंवा सोनी मराठी, जसं मी सुरुवातीला सांगितलं कलर्स मराठी आहे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं जा लागलं. तर तुम्हाला तो एक स्टँडअप कॉमेडियनचा जो प्लॅटफॉर्म मिळाला त्याविषयी थोडंसं सांगितलं.
1: पहिल्यांदा मला सगळ्यात आधी बोलवलं ते एक छोटस चॅनल होतं त्यावेळी, SN चॅनल म्हणून. SN चॅनल हा हिंदी चॅनल होता, खूप पूर्वीची गोष्ट आहे. तो जेव्हा TV वर सगळे वेगवेगळे चॅनल यायला लागले होते त्यावेळी तो चॅनल होता. त्या चॅनलवर मी पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं, पण ते हिंदीत होतं. पण हास्यसम्राट हे फारच जबरदस्त कार्यक्रम होता की पहिल्यांदा सगळे स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे स्टँडअप कॉमेडियन स्टँडअप करण्यासाठी त्या कार्यक्रमात येणार होते. माझं 2 वेळा ऑडिशन झालं. एकदा माझं महेंद्र कदमने ऑडिशन घेतलं अंधेरीमध्ये, छोटंसं असंच छोटंसं कॅबिन होतं त्या कॅबिनमध्ये, आणि त्यानंतर मोठं ऑडिशन झालं जो झी मराठीने सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बोलवून तो ऑडिशन घेतलं होतं. आणि त्या ऑडिशनमध्ये जाण्याच्या आधीच लोक मला ओळखत होती. लोकांना वाटलं की मी ॲज अ जज म्हणून तिथे आलो आहे. मी म्हणालो जज नाही, मी परफॉर्म करणार आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की ऑडिशन बघताना अर्ध्यापेक्षा जास्त जे ऑडिशन द्यायला आले होते ते सगळे माझीच विनोद करत होते. तर महेंद्र कदम म्हणाले की या कार्यक्रमामध्ये जॉनी रावत सुद्धा भाग घेणार आहेत, त्यांना सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवलं आहे, तर त्यांचे विनोद कोणी करू नका. कारण माझे विनोद सगळ्यांना माहीत होते, कारण माझ्या कमीत कमी 350 नकलांच्या कॅसेट ऑडिओ कॅसेट मार्केटमध्ये त्या काळी आल्या होत्या. तर त्यामुळे पहिल्यांदा हास्य सम्राटचा खिताब मला कॅसेट कंपनीमुळे मिळाला होता. आणि माझ्या तुम्ही प्रत्येक ऑडिओ कॅसेट किंवा तुम्ही बघाल ना त्या प्रत्येक ऑडिओ कॅसेटमध्ये हास्य सम्राट जॉनी रावत हे लिहूनच आहे प्रत्येक कॅसेटमध्ये. त्यानंतर मला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी माझं ऑडिशन घेतलं, प्रॉपर ऑडिशन घेतलं. ऑडिशन घेऊन मग माझं सिलेक्शन झालं. आणि मग मला जो हास्य सम्राटचा कार्यक्रम मिळाला त्या हास्य सम्राटने मला एवढं घडवलं, कारण मी झी मराठीचे आभार मानतो. कारण झी मराठी वाहिनीने जर जॉनी रावतला आणलं नसतं तर आजपर्यंत जॉनी रावत फक्त स्टेज वरच परफॉर्म करत राहिला असता, तिथपर्यंतच राहिला असता. आणि ऑडिओ काळ तर संपत चालला होता, ऑडिओ कॅसेट संपून गेलं होतं, VCD चा काळ पण संपून गेला होता. फक्त आलं ते चॅनल्स, वेगवेगळे चॅनलचे माध्यम आल्यामुळे तर चॅनल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. आणि मेन प्रॉपर चॅनल मला मिळालं झी मराठी. तर झी मराठीने हास्य सम्राट आणलं. त्यानंतर मग माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी भाड्याच्या खोलीत राहत होतो, पण झी मराठीने माझ्यावर एवढं आशीर्वाद दिला की माझं घर जे होतं एक छोटस घर होतं, त्या घराची अशी कथा होती की ते घर गळत होतं. 24-12 महिने ते 24 तास गाळायचं. आणि बायको कंटाळली होती, मुलगा लहान होता. आणि बायको म्हणायची काय करायचं, आपलं घर गळते, आपलं स्वतःचं घर नाहीये, आपण पगडीच्या घरात राहतो आणि नाव तुमचं फक्त मोठं आहे आणि घर असं आहे, लोक 4 लोक तुम्हाला भेटायला येतात, असं बरं नाही वाटत. पण मला झी मराठीच्या हास्य सम्राट नंतर लालबागला लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की माझं घर जे बघायला यायचे ना घ्यायला, त्यांना शेजारचे म्हणायचे घेऊ नका, हे घर गळते, हे घर इथून तुटलंय, तिथून तुटलंय, कुणी घेत नाहीये, तुम्ही कशाला घेताय. आणि मग शेजारी पाजारी सगळे बोलायचे तर तुम्ही घर घ्यायचं नाही. पण झी मराठी नंतर लालबागच्या राजाचा कार्यक्रम मिळाला. आणि लालबागच्या राजाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मला त्यांनी त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर लालबागचे राजा बसायचे त्या स्टेजवर कार्यक्रम व्हायचा, त्यांनी मला एवढा मोठा लालबागचा राजा दिला. आणि तो मी घेऊन गाडीमधनं चाललो होतो, तो माझ्या बायकोचा फोन आला. त्यावेळी एवढेसे मोबाईल होते. बायकोने फोन केला की आपलं घर विकलं गेलंय आणि माणूस टोकन देऊन गेलाय. मला एवढं भारावून गेलं, माझ्या डोळ्यातनं पाणी झालं. म्हणलो अरे बापरे, लालबागच्या राजाने आशीर्वाद मिळाला. मग त्यानंतर तो टोकन घेतल्यानंतर मी ते टोकन घेऊन डायरेक्ट फ्लॅट बुक करायला गेलो. फ्लॅट बुक केला आणि त्यामुळे झी मराठीचे आभार आहेत आणि लालबागच्या राजाचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला मला फ्लॅट मिळाला, स्वतःचं घर मिळालं, सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. कारण मला तर कुणी लोन पण देत नव्हता. आर्टिस्टला लोन कोण देणार? तुमची फाईल कुठे, तुमचं हे कुठे, तुमच्याकडे ते कुठे, तुमची स्लिप दाखवा, तुमच्या पेमेंटची पगाराची स्लिप दाखवा, तुमची आयटी फाईल दाखवा, काहीच नाही. कलाकाराकडे काहीच नाही. पण माझे मित्र होते शिरीष कीर्तने, ते डोंबिवली नागरिक मध्ये मॅनेजर होते. त्यांना मी म्हणालो, शिरीषदा मला ना फ्लॅट घ्यायचंय, घर घ्यायचंय, आणि मला कुणी हे देत नाही, लोन देत नाही. ते म्हणाले तू जा डीएनएस मध्ये जा, माझं नाव सांग. आणि मग मी त्यांना सांगितलं की शिरीषभाईंनी मला पाठवलं, त्यांच्याशी फोनावर त्यांनी फोनपणी केली. आणि त्यानंतर ते म्हणाले दे तो आप चांगला माणूस आहे, झी मराठी हास्य सम्राटचा कलाकार आहे आणि तो मोठा कलाकार आहे, त्यांना घर द्या. तो घर मला ते मला त्यांनी तो लोन दिला. त्या लोन नंतर ते घर माझ्या हातात आलं आणि आज मी फार सुखी.
0: एक कलाकार म्हणून नाव होणं आणि दुसरं कलाकाराचं स्वतःचं घर
1: होणं, फार
0: सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी, हे फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता एवढा प्रवास झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं योजलेलं आहे? काही पुढचे काही आगामी प्रोजेक्ट या माध्यमातून, स्टेज शोच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आनंद देतात, पण असे काही रती महारथी तुमच्या स्टेज शोच्या दरम्यान जर तुम्हाला भेटले असेल की आणि खुश झाले असेल, जसं झालेल्या तुम्ही सांगितलं की उषा मंगेशकर असू दे किंवा आणखी कोणी जॉनी सरांनी पण तुम्हाला नावाजलेला आहे, तर असे काही कलाकारांच्या कौतुकाची थाप किंवा शाबासकीची थाप
1: भरपूर आहे. मला सगळ्यांनीच खूप प्रेम केलंय. विजय पाटकर असो, विजयदादा तर भाऊच आहेत, मोठ्या भावासारखे. आणि जॉनी लिव्हर तर खरोखरच म्हणजे देव आहे आमच्यासाठी. त्या ज्या ज्यांच्या पाठीमागे विजू पाटकर, जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, राजू श्रीवास्तव, कमलाकर वैशंपायन, सदानंद चांदेकर, माधव मोगे, गजानन नार्वेकर, अशा थोर लोकांचा आशीर्वाद आहे. त्याला काय आहे, त्याला तर प्रगतीच प्रगती आहे आणि पुढे पण प्रगती करत राहायची. आज एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आज परफॉर्म करताना कुठेच आपली एनर्जी ढासळत नाही. जसं आपण सुरुवात केली होती, सुरुवातीला आपली जी एनर्जी होती त्याच्यापेक्षा डबल झाली स्टेजवर, है ना. आणि आपण आता आता स्टेजवर परफॉर्म करताना लोकांनी पाहिलंय, बऱ्याच लोकांना, नावं नाही सांगू शकत, बऱ्याच लोकांना पाहिलं की 5 मिनिटं 10 मिनिटं गेल्यानंतर ते खाली स्टेजच्या खाली येतात. ग्राफ कमी होतो आणि खाली येतात, त्यांचा स्टॉक संपून जातो. आज आपण परफॉर्म करायला गेलो ना तर आपल्याला ऑर्गनायझर म्हणतो जॉनीचा बस पुढे, म्हणजे आपण जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत आपण स्टेज सोडत नाही. असं आपला परफॉर्मन्स तेवढी आपल्याला सरस्वतीची कृपा आहे, नटेश्वरांनी तेवढी आपल्याला आपल्यावर आशीर्वाद दिलाय की आपण त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लिखाण करतो, स्वतः वाचन करतो, आपण वाचतो, आपण पुस्तक वाचतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आणि लोकांना वाचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लोकांचा अभ्यास करतो. आपल्या समोर जो माणूस बसलाय त्याला माहित नाही की हा आपला अभ्यास करतोय, आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय विचार चालले, तो का बसलाय, तो काय विचार करतोय, आता तो काय करणार आहे, तो कुठे जाणार आहे, त्याची बायको किती भांडून त्याला बाहेर पाठवलंय आणि त्याच्या डोक्यात काय वादळ चाललंय, हे आपल्याला सगळं माहीत असतं आणि आपण त्याचा अभ्यास करतो आणि तोच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक मला बघतात ते काही लोक ओळखत नाहीत, काही लोक म्हणजे विचार करतात कुठे बघितलं याला, आणि ते चळेल फक्त विचार करतात आणि गेल्यानंतर मागे ओळखतात, अरे तू फुडून नाही ओळखलं, मागून काय ओळखणार. आणि मग ते पटकन येतात, तुम्ही साऊथ इंडिया मध्ये असता का, तुम्हाला मी पाहिलं कुठेतरी, म्हणजे मी एवढे कार्यक्रम केलेत ना, तुम्ही जॉनी आलारी पासून ते हास्य सम्राट पासूनचा प्रवास माझा, तुम्ही कुठले कॉमेडी एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस सुमित राघवन बरोबर केलं होतं मी, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस ते केलं, जॉनी भाईंबरोबर जॉनी आलारी केला, हास्य सम्राट केला, सगळे कार्यक्रम बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून आल्यामुळे लोक मला कुठल्या चॅनलवर पाहिलं नेमकं ते कळत नाही. आता फक्त एकच चॅनल राहिलंय डिस्कवरी, बाकी सगळ्या चॅनलवरून लोकांनी मला पाहिलेलं आहे.
0: दादा आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सेलिब्रिटी शो मध्ये खूप मनमुराद गप्पा आणि तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घेता आला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी, भावी प्रयत्नांसाठी, नव्या स्क्रिप्टिंगसाठी, नवीन स्टँडअप कॉमेडीसाठी, स्टेज शो साठी भरभरून शुभेच्छा देते आणि खूप खूप आभारी आहे.
1: धन्यवाद धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल, तुमचे आभार, तुमच्या संपूर्ण टीमचे आभार. पुन्हा भेटू, असेच असत रहा, धन्यवाद.
0: तर प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण हास्य सम्राट जॉनी रावत सर यांची मुलाखत घेतलेली आहे, ती तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90FM युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि आचार्य 90FM रेडिओ स्टेशनवर देखील ऐकू शकता. तर मी आर्य जयसुरे आपल्या निरोप घेते, धन्यवाद.
2: press the bell icon.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतांसाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्रीराम जय राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतलीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल, कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळ आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळी दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालबयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालबयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदिशंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली. पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेचे सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडे बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील 1 शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे

वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉल्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे. बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे. म्हणून याच्या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारका प्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संतकुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84ची संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संताच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे. झोका आहे. खेळायला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले

असतात. या चार विशेष मंदिराव्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. याखेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले, भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जंजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेडेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानिसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेडकोटेच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरमखानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेडेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंकले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानच्या जागी बुरानखानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरानखानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अभिसिनियामधले असून हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुराणखानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत 1 हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुराणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.
संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत, त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी ह्या ज्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45

गिरिजने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कबिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याच्या दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी बक्कम असे 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे असले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होऊन खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे. हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणापासून
सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज 9 ते 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेंडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजीत गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे 9 ते 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. चिवला बीच या ठिकाणी वाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा गिरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरेनियर याने 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बांकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरभारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरभाराची जहाज, गलबत, मछवी वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला
सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेल्या असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन ह्या आपल्या किल्ल्याची भेट

पुढचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या

अमात्य सुमती आज्ञा पिले शंकर पाच्छामत्यासी वधुनी सिंधु उदरी बांधा तोरे जंजिरा। या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो। महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत, मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा बक्कम बुरुज आधीपासूनच होता। किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत। किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे। त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे। तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत। तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे। त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पासा विहिरी सुद्धा आहेत। किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे। किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे। यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज आणि सुटा बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज, वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहेत। गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे। या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे। या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत। या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत। पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशन पासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस, ST बस व रिक्षा यांची सोय आहे। समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते। या होड्या सकाळी 6 ते दुपारी 12:30 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात। इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येते। समुद्र किनाऱ्यावर सुरुची बणी आणि फळबाग झाडांच्या बागा सुद्धा आहेत। सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो। त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते। किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला। ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा किती सुंदरपणे उभे आहेत, त्यामुळे हा अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या। जय महाराष्ट्र।

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळं आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, ठेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत, व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक म्हणजे पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला, आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायकमध्ये दुसरे मंदिर म्हणजे ठेऊर. अष्टविनायकपैकी ठेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण ठेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. ठेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन ठेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.
श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्या तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुण पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. ठेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख असून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुराविदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखी गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक मधल्या पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या 8ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या 3 जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत, त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील 8 गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरद विनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळेबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर, येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाडे आहेत. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिरं, अष्टविनायकाची 8 मंदिरं आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते. असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: हा
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती, महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते, त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी, हाय रोशनी, आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्यांनी खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्याला तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या झेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले पण. माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल. पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर. गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की आम्हाला बिझनेस करायचा होता. एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघ बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना तो करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं
0: इन्स्पिरेशन. रिस्पॉन्स
2: मग
0: स्टॉल
2: सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला.

0: रोजेस आहे,
1: रोजेस पण बनवले आहेत किती
0: मोस्टली कॉलेजला, किचन्स आणि रोजेस
1: हे जास्त
0: खूप जास्त लागतात.
1: बरोबर,
2: पॉसिबल पण आहे.
1: हा हा,
2: ठेवू पण शकतो
0: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही. तोरण असेल, परत आजकाल बायकांना लागतं ना काय बोलतात,
1: हो टेबल क्लॉथ,
0: टेबल क्लॉथ
1: असेल. आणि फुलं, मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे, कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: हे कस्टमाइज करून बुके मध्ये, आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात, वॉशेबल आहे, युजफुल पण आहे, आठवण म्हणून पण एक राहते, कोणी गिफ्ट दिलं म्हणून. मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
1: हा, मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो, मग ती खरी फुलं आपण गेलो गेली की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं, आणि ती कोमेजून पण जातात, म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही, म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता, किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके, आणि हे एक फुल आहे, पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल, म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा, तर त्याला फार असं छान वाटेल, कारण हे लाईफ लॉंग आहे तुमचं. म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं, तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा, आणि किती वेगवेगळी फुलं आहेत, कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं, मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
0: डेझी आहे,
2: डेझी पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स, ऑप्शन्स वगैरे, न्यू प्रोडक्ट.
1: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही, पण करता येईल, तर कसं, थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचं आहे त्यांना?
2: टाइम कन्झ्युमिंग आहे, पण ते न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये असे वेगळे झाले युनिक पॅटर्न आहे, कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या, आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात वगैरे, ते ऑनलाईन वरनं पण शिकलो,
1: हे कसे क्रंचीज, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच, मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता, बरोबर, आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी स्टॉल लावलाय, आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग, म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केटिंग.
2: मार्केटिंग मोस्टली माझी दीदी बेस्ट करते, इन्स्टा हँडल सांभाळते, आणि माझा भाऊ आहे,
1: हा
2: करते, ती चांगलं सांगते,
1: हो तिच्या रील्स चांगल्या करते.
0: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण, तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवलमध्ये आहे, आणि कस्टमाइज आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान
1: आहे,
0: यान म्हणजे धागा. हा, तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे येतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
1: एकच आहे, त्यात मल्टी कलर. बरोबर,
0: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली, की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं
1: बिझनेस, युनिक असलं
0: पाहिजे, युनिक असलं पाहिजे, आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनवून व्हायरल करूया, आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया. तर आम्ही पहिला विठ्ठलाची एकादशी होती, तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला, वडाळ्याला. हा, पहिला स्टॉल आमचा एकूणता एकदा होता पहिला, मग नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, ते बोलले की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टीची करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोहोचले, तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगलं भेटेल, की तुम्ही अजून वाटलं की दुसऱ्यांना पण वाटेल अजून
1: करावं नक्की, कारण

0: कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेनझी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा असाखर पुढा असतो त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
1: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात. कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात. जसे टोट बॅग्स पण असतात
0: आमच्याकडे
1: सनफ्लावर्स मध्ये
0: बॅग्स आणले
2: त्याला बनवायला टाइम लागतो. वन वीक लागतो बनवायला. एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट. पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता. परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, नंतर चैन लावली जाते. असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना. डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं.
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
2: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय आणि कुठे
1: भांडुपला पण केलं. आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला. पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला. त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
2: एनकरेज करतात.
0: बरं.
1: आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा तर त्यांचे जे ऑफिस खूप घेतात करून मग ते रिस्पॉन्स भेटला की किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
0: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार?
2: होत
0: दडपण असतं ना. आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
2: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
2: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
0: ऑर्डर
2: आम्ही करतो काय, थोडं थोडं डिव्हाइड करून घेतो. नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी. त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
2: मला आम्हाला पण सेम
1: तीन गावी 1-2 महिना आम्ही शिकलो. आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1 तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाईड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची. त्याच्यावर भाऊ काम करतोय तर ते हळूहळू होणारच आहे. तर तुम्ही बघत
0: इन्स्टा चॅनलला क्रोशाज ऑफिशियल,
2: इन्स्टाची आयडी आहे क्रोशाज ऑफिशियल. आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काय काय व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात. पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेनली जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते हा वाला, हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात
0: त्याला. ट्युलिप ब्रेसलेट.
1: हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलं आहे. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटीमध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटीमध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स पण आहेत, कलर्स कॉम्बिनेशन. आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि कॉलेज वगैरे कॉलेजले असतो, मॉर्निंगला असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे म्हणजे 2 महिने रात्र आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात.
2: सो ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन नॉर्मल स्मॉल
1: बेसिक स्टिच शिकवा, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायचं,
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करतायत. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात? काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतलेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी आहे देतोय त्यांना, प्रोव्हाइड करतोय, तर लक्की पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत होऊ आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे
1: दादरमध्ये.
0: नक्कीच. तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि ते अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो
2: मच फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करा. हो
0: बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच. बाय
2: बाय. थँक्यू.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मी आज तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या सकाळच्या सत्रात अर्थातच रंगीला रे मध्ये. आज आपण अर्थातच जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. आज आहे 22 जुलै. 1940 ते 1950 दशकातील एक सुंदर अभिनेत्री ज्यांच्या सौंदर्याविषयी आजही बोललं जातं अशा सुमित्रा देवी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 22 जुलै 1923 ला पश्चिम बंगालच्या बीरभूमच्या शियारी इथे झाला होता. त्यांचं मूळ नाव निलिमा चट्टोपाध्याय होते. त्यांचे वडील मुरली चट्टोपाध्याय हे वकील होते. ते व्यवसायासाठी बिहारच्या मुझफ्फरमध्ये होते, परंतु मुझफ्फरमध्ये भूकंप झाल्यामुळे त्यांचं घर आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाली. त्यामुळे त्यांना बिहार सोडून कोलकात्याला जावं लागलं. आपल्या तरुण वयात त्या छत्रपती देवी आणि कानन देवी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रींच्या सौंदर्यावर प्रभावित झाल्या होत्या. त्यांचा आदर्श घेऊन आपणही या दोघींसारखे अभिनेत्री बनण्याची आकांक्षा बाळगली आणि त्यांनी आपल्या छायाचित्रांसाठी एक अर्ज कोलकात्याच्या न्यू थिएटर मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील एक विरोधक होते, म्हणून सुमित्रा देवी यांनी आपला धाकटा भाऊ रणजित याची मदत घेतली. त्यामुळे त्यांना न्यू थिएटरच्या 1944 मध्ये आलेल्या मेरी बहन मध्ये KL सेगल यांच्यासोबत अभिनय करण्याची संधी मिळाली. मेरी बहन हा चित्रपट सुमित्रा देवी यांचा पहिला चित्रपट बनला असता, पण त्याच काळात त्यांचा अपूर्व मित्र यांचा बंगाली चित्रपट संधी प्रदर्शित झाला, जो की बॉक्स ऑफिसवर हिट गेला होता. तो त्यांचा पहिला चित्रपट ठरला. हा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. यासाठी निलिमा यांनी आपलं नाव बदलून स्क्रीनवर नाव सुमित्रा देवी असं ठेवलं. मेरी बहन त्या वर्षीचा सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा चित्रपट ठरला. पुढे त्यांनी सोमेन मुखाध्याप्याय यांच्या हिंदी चित्रपट वसुयतनाममध्ये अभिनय केला, जो की बंगाली लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची प्रसिद्ध कादंबरी कृष्णकंठरवील वर आधारित होता. यातील त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली. त्यांचा पुढील चित्रपट होता सतीश दासगुप्ता आणि दिगंबर चट्टोपाध्याय यांनी बनवलेला व्हेंचर पाथर दाबी. पुढे त्यांनी सुशील मुजुमदार यांच्या अभिजीतमध्ये अभिनय केला. 1950 मध्ये त्यांनी नितीन बोस यांचा हिंदी चित्रपट मशालमध्ये अभिनय केला, जो की लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची प्रसिद्ध बंगाली कादंबरी रजनीवर आधारित होता. या चित्रपटाला व्यावसायिक सफलता मिळाली. 1952 मध्ये त्यांचे दिवाना, घुंगरू, ममता, राजा, हरिश्चंद्र हे 4 बॉलिवूड चित्रपट झाले. यातील दिवाना आणि घुंगरू हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेले. पुढे त्यांचे मयूरपंख, चोर बाजार, जागते रहो, दिल्ली दरबार हे प्रदर्शित झाले. 1955 मध्ये त्या अधेंदू मुखोपाध्याय यांच्या दस्यु मोहन या बंगाली चित्रपटात दिसल्या, जो बॉक्स ऑफिसवर एक हिट चित्रपट म्हणून नोंदला गेला. दादा गुंजल द्वारा दिग्दर्शित त्यांचा 1952 साली आलेला चित्रपट ममता खूप गाजला होता. सुमित्रा देवी यांनी 1946 मध्ये देवी मुखर्जी यांच्या बरोबर लग्न केलं, जो की एक अभिनेते होते. सुमित्रा देवी यांचं 28 ऑगस्ट 1990 रोजी निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आज अभिनेत्री मान्यता दत्त हिचाही वाढदिवस आहे त्यांच्याविषयी. त्यांचा जन्म 22 जुलै 1978 मुंबई इथे झाला. अभिनेता संजय दत्त यांची पत्नी असलेल्या मान्यता दत्तचे खरं नाव आहे दिलन वाशे. ती लहानाची मोठी झाली ती दुबई. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिनं आपलं नाव सारा खान ठेवलं. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावानं ओळखलं जायचं. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपलं नाव पुन्हा बदललं आणि मान्यता हे नवं नाव धारण केलं. प्रकाश झा यांच्या गंगाजल या चित्रपटात अल्हड जवानी हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाश झोतात आली. मान्यताच्या वडिलांचा दुबईत बिझनेस होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी मान्यतावर आली. याचमुळे तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागला. ती फिल्मी बिझनेसमध्ये गुंतली. मान्यताला एक मोठी अभिनेत्री बनायचं होतं, पण अनेक प्रयत्न करूनही तिला कुठलाच मोठा चित्रपट ऑफर झाला नाही. त्यामुळे मान्यताने बी आणि सी ग्रेड चित्रपटात काम करणं सुरू केलं. मान्यताने 2005 लव्हर्स लाईक अस असं बी ग्रेड चित्रपटात काम केलं होतं. प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तरी आपल्याला काम मिळेल अशी तिची अपेक्षा होती, पण असं काही झालं नाही. मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. संजयच्या प्रेमात पडल्यावर मान्यताने चित्रपट सृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. मान्यताने लव्हर्स लाईक अस या सिक्रेट चित्रपटात काम केलं आहे हे संजयला ठाऊक होतं. त्याला ते आवडत नव्हतं. त्यामुळे संजय दत्तने मान्यताच्या या चित्रपटाचे राईट्स 20 लाखात खरेदी केले. या चित्रपटाच्या मार्केटमधील सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठी त्याने आपली सगळी शक्ती पणाला लावली. 2008 संजय दत्तने मान्यता सोबत लग्न केलं. त्यावेळी मान्यता 29 वर्षांची होती तर संजय 50 वर्षाचा. मान्यताचं हे दुसरं लग्न आहे. संजय आधी मिराज उल रहमान सोबत तिचं लग्न झालं होतं. मान्यता संजयची तिसरी पत्नी आहे. संजयची पहिली पत्नी होती रुचा शर्मा. तिचं निधन झाल्यानंतर संजयने रिया पिल्लई सोबत दुसरा संसार थाटला होता, पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. यानंतर संजयच्या आयुष्यात मान्यता आली. घरच्यांच्या विरोधात जात संजयने मान्यताशी लग्न केलं. 2010 मान्यताने शरान आणि इकरा या जुळ्या मुलांना जन्म दिला. सध्या मान्यता संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजय दत्तचे सारं काम ती सांभाळते. तर अशा मान्यता दत्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया, आज अरमान मलिक यांचाही वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी आज मे हू हिरो तेरा या गाण्याने तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अरमान मलिक यांचा जन्म 22 जुलै 1995 झाला. अरमान मलिक हे ज्येष्ठ संगीतकार सरदार मलिक यांचे नातू आणि डब्बू मलिक यांचा मुलगा आणि अनिक मलिक यांचा पुतणे आहे. अरमानने वयाच्या 4-4 वर्षापासून भारतीय शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं. अरमानने जमनाबाई नर्सी स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्याने बकरली कॉलेज ऑफ म्युझिक बोस्टन येथून संगीताचं शिक्षण घेतलं. अरमानने हिंदी सारेगमा प लिटल चॅम्प्समध्ये पहिली आवृत्ती आली तेव्हा अरमानने यात भाग घेतला होता. तेव्हा तो फक्त 9 वर्षांचा होता. या शोमध्ये तो अव्वल 7 पोहोचल्यानंतर बाहेर पडला. अरमान वयाच्या 9व्या वर्षापासून तेलुगू, कन्नड, बंगाली, गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषेत गाणी गात आहे. अरमानने अन्नू मलिक आणि जुही परमार यांच्या समवेत लिटल स्टार अंताक्षरी देखील होस्ट केला आहे. बालगायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट अमिताभ बच्चन यांच्याबरोबर होता आणि चित्रपट होता भूतनाथ. आणि जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याने सलमान खानसाठी जय हो या चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं. तुमको तो आना ही था असे या गाण्याचे बोल होते. अरमान मलिकने आपल्या छोट्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटात गाणी गायली आहेत. त्याने आतापर्यंत सुमारे 100+ जाहिरातीत आपला आवाज दिला आहे. लंडनच्या वेम्बली थिएटरमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणारा तो बॉलिवूडमधील सर्वात तरुण पार्श्वगायक देखील आहे. त्याने खूबसूरत, हिरो, रॉ, एक पहली लीला, सनम रे, एअरलिफ्ट अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. समाज जागृतीवर आधारित असणाऱ्या यूथ या मराठी चित्रपटामध्ये अरमान मलिक यांनी आपला आवाज दिला आहे. तर अशा अरमान मलिक याला आपण आचार्य 90 FM तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांचाही जन्मदिवस आहे त्यांच्याविषयी. त्यांचा जन्म 22 जुलै 1930 उज्जैन इथे झाला होता. डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालं होतं. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते इथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यात असत आणि इथे आले की मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरता येत नसे, इतके त्यांचे गणितावर आणि अध्यापनावर प्रेम होतं. पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठान या गणित अभ्यासाच्या संस्थेची स्थापना डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांनी केली होती. पुणे हे भारतातील गणित शिक्षणाचे केंद्र व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मुलांना गणित हे मराठी भाषेतून शिकता आलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. गणिताच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्गाकरता वेगवेगळी पुस्तकं असतात, त्याऐवजी एकच पुस्तक असावं म्हणजे ज्याला जसं शक्य होईल तसं तो कुठल्याही इयत्तेच्या पातळीवरील गणिताचा अभ्यास हवा तेव्हा करू शकेल असं त्यांना वाटत असे. गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांना आवडत असे. डॉक्टर श्रीराम यांनी लीलावती या गणितावरील ग्रंथाची अनेक पारायणं केली होती. टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या संस्थांत गणिताविषयी चांगलं संशोधन सुरू असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांचे वडील डॉक्टर शंकर अभ्यंकर हे त्यांचे गणित विषयात पहिले मार्गदर्शक होते. नंतर न्यूटन, गॅल्वा, जॅकोबी यांच्या गणिती संशोधनाचा प्रभाव त्यांच्यावर होता. हॉवर्ड विद्यापीठात ऑस्कर झारिन्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणितात विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. लोकल युनिफॉर्मायझेशन ऑन अल्जेब्रिक सर्फेसेस ओव्हर मॉड्युलर ग्राउंड फील्ड्स हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. बुलियन अल्जेब्रा विषयात त्यांनी केलेल्या गणिती संशोधनाचा वापर अमेरिकी नौदलात करण्यात आला होता. श्रीराम अभ्यंकर यांनी कॉन्जेंचर ऑफ फायनाइट ग्रुप थिअरी हा महत्वाचा गणिती सिद्धांत मांडला होता. बीजगणितीय भूमिती हा त्यांचा संशोधनाचा मुख्य विषय होता. 1967 मध्ये ते पर्ड्यू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रोफेसर झाले. अखेरपर्यंत ते अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. तेथील संगणक विज्ञान आणि औद्योगिक अभियांत्रिकी शाखेतही ते प्राध्यापक होते. अखेरच्या काळात ते कॉम्प्युटेशनल अँड अल्गोरिदमिक अल्जेब्रिक ज्योमेट्री आणि जॅकोबियन कूटप्रश्न या विषयांवर गणिती संशोधन करत होते. गणित योगे श्रीराम अभ्यंकर हे त्यांचं चरित्र आहे. लेखिका कविता भालेराव डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांचं निधन 2 नोव्हेंबर 2012 रोजी झालं. आपण त्यांना आपल्या आचार्य 90 FM तर्फे आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोते, आता जाणून घेऊया आज ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्मदिवस आहे त्यांच्याविषयी. त्यांचा जन्म 22 जुलै 1925 ला डोंबिवली इथे झाला होता. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. 1947 साली पदवी मिळाल्यानंतर नवभारत मधून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. 1950 ते 1962 अशी 12 वर्ष ते लोकसत्तामध्ये उपसंपादक होते. 62 ते 67 या काळात ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये रुजू झाले. 68 मध्ये ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये संपादक पदावर राहून तब्बल 28 वर्ष महाराष्ट्र टाइम्सची कारकिर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्स प्रभावी परिणामकारक दैनिक घडवण्यात तळवलकरांचं मोठं योगदान आहे. यात त्यांच्या अग्रलेखांचा सिंहाचा वाटा होता. गोविंदराव तळवलकर वृत्तपत्रीय अग्रलेखांकरता विशेषत्वाने परिचित असलेले स्तंभलेखक होते. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंट लाईन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातूनही त्यांनी लेखन केलं. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमधील त्यांची कारकिर्द विशेष गाजली. त्यानंतर तब्बल 12 वर्ष ते लोकसत्तामध्ये उपसंपादक होते. या काळात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर लिहिलेले अग्रलेख लोकप्रिय ठरले होते. गोविंदराव तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम एन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांची 25 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी डी गोयंका, दुर्गा रतन अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. तळवलकर यांच्या पत्रकारितेमध्ये त्यांच्या लिखाणामुळे महाराष्ट्रातील किमान 2 पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले. त्यांचे लिखाण राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबर समाजाला दिशा देणारे होते. तळवलकर यांना पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी डी गोयंका, दुर्गा रतन अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. गोविंद तळवलकर यांचं 22 मार्च 2017 रोजी निधन झालं. त्यांना आपण आचार्य 90 FM च्या समूहातर्फे आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

दिन आहे त्यांच्याविषयी. आज ज्येष्ठ लेखक कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1946 ला झाला होता. नंदा खरे हे नागपुरातील ख्यातकीर्त लेखक होत. मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ते ओळखले जायचे. अंताजीशी बखर, उद्या बखर अंतकाळाची या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. व्यवसायाने स्थापत्य अभियंते असलेल्या खरे यांचे कहाणी मानव प्राण्याची हे मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं उत्क्रांतीवादावरील पुस्तक राज्यभरात गाजलं. मागच्या वर्षी त्यांचं ऐवजी हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं. उद्याही त्यांची भविष्याचा वेध घेणारी कादंबरी साहित्य अकादमीच्या उंबरठ्यावरून परत आली. खरे यांनी मुंबईच्या IIT मध्ये पदवी मिळवली. धरणे, पूल, कारखाने बांधणाऱ्या खरे आणि तारकुंडे या कंत्राटदार कंपनीचे ते 34 वर्ष भागीदार तसंच व्यवस्थापकीय संचालक होते. 2001 मध्ये त्यांनी स्वतःच्याच कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 1998 ते 2017 या काळात आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाच्या संपादक मंडळात त्यांनी काम केलं. 2000 ते 2011 या काळात ते या मासिकाचे प्रमुख संपादक होते. 2017 मध्ये हे मासिक बंद झालं. 1981 ते 1992 दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे सक्रिय सदस्य होते. उद्या नावाच्या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. अलीकडेच त्यांची नांगल्याविना भुई ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नंदा खरे यांचं 22 जुलै 2022 ला निधन झालं. आपण त्यांना आचार्य 90 FM समूहातर्फे आदरांजली वाहूया. आणि अर्थातच आज दिवसभर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचा आस्वाद घेणारच आहात. तेव्हा जोडलेले रहा आचार्य 90 FM सोबत. मी RJ तेजस्विनी आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू भास्कर बन्या बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो, मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर, त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का येथे लपून बसेल अडचणी.

मागे, श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा उडवारी यायला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल, मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर बरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईनात, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो

पायऱ्या चढून वर आलो. नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चिपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली

क्या श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले काय. आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत, विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत, ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस, ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन. आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे. माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये, श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का. तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल. माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर

प्रभु सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती। आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला। शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले, हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे। येथे पुराण चालले समजू नये का, पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला, अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात, अशी भाषणे देवळात होऊ लागली। आमचे भजन जोरात चालूच होते, आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो। देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे, परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती। मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते, ती वेगाने घरी येत होती। आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते, आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते। ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो। शेवटी आई रागाने म्हणाली श्याम, तिच्या त्या आवाजात क्रोध होता, मी चपापलो, भजन थांबले, टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले। आई रागावली होती, काय झाले आई, मी विचारले, तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला, आई रागाने बोलली आई हा काय धुडगूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत, तूच ना हा शाळीग्राम मला दिलास, बघ कसा दिसतो आहे, छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे, तू रागावलीस होय, मी प्रेमाने पदर धरून विचारले। इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे, तुमचा धांगडदिंगा बंद करा, पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने, आम्ही नाही बंद करणार, जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला। अरे श्याम जरा हळू भजन करा, हे डबे कशाला वाजवायला हवेत, आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही, आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन, आई शांतपणे म्हणाली। साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत, इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते। श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे, आईने विचारले। वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो। हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले, मुद्दाम म्हणून बसू नये, वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही, तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते। श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा, माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये, तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल, भिकूचा तू हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला। आम्हा मुलात वाद सुरू झाला, मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल, पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात, आम्ही बोलू लागलो। परंतु काय करायचे ते ठरे ना, शेवटी मी म्हटले आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया, मोठ्याने वाजवण्यात काय आहे। श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला। यात भित्रे पण कुठे आहे, विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे, मी विचारले। माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले, त्यांना राम नावापेक्षा डबे बडवणे प्रिय होते, मी एकटाच राहिलो, मी भित्रा होतो का, मला काही समजेना। मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो। लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील, लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत

करत असेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा, लोकांच्या टीकेचा झुंगावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजाराम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांच्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी घेत असतो. खरं तर आजचा विषय हा थोडा वेगळा आहे. वन्यजीव संरक्षण हा किती महत्वाचा आणि मोठा विषय आहे याची जाणीव कुठेतरी आत्ता आपल्याला व्हायला लागली आहे. कारण वातावरणामध्ये जे काही बदल होत चाललेत आणि या सगळ्या गोष्टींचा जो एकत्रितरित्या संबंध आहे तो आत्ता कुठेतरी आपल्या सगळ्या लोकांच्या जाऊन लक्षात यायला लागलाय. कारण अचानक वातावरणामध्ये जे काही बदल आपल्याला दिसू लागले. खरं तर वन्यजीव, बायोडायव्हर्सिटी, वाईल्ड लाईफ, आपण ह्या गोष्टी खूप ऐकतो. आपण टीव्हीवरती बरेच त्याविषयी गोष्टी ऐकतो, बातम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो. पण याविषयी आज आपण एका व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे आणि त्यांना आपण बोलते करणार आहोत. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज जाधव सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मॅनेजमेंट या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी बायन हीटर्स या औद्योगिक हीटर निर्मिती करणारी म्हणजे एक कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आणि ओनर आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्प इंडिया ही जी कंपनी आहे, म्हणजे स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रॅपिडाईल्स आणि रिहॅबिलेशन प्रोग्राम्स त्यांचे होतात. या वन्यजीव संवर्धन संस्थेचे ते पालघर या विभागाचे ते प्रमुख आहेत. खरं तर वन्यजीव बचावकर्ता आणि संवर्धन क्षेत्रातील प्रशिक्षक म्हणून त्यांनी पोलीस विभाग, वन अधिकारी, सरकारी संस्था, खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालय आणि या सगळ्या ठिकाणी जाऊन वन्यजीव बचाव कार्य किती महत्वाचं आहे किंवा हे करणं काळाची का गरज झालेली आहे याविषयी अवेअरनेस प्रोग्राम्स बरेच घेत असतात. आणि आज आपल्या महाविद्यालयात अर्थात NGHR डी के मराठे कॉलेजमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा सरांचा एक विशेष प्रोग्राम अरेंज करण्यात आलेला आहे. सर, खरं तर वन्यजीव, वाईल्ड लाईफ हे आपण शब्द खूप ऐकायला छान वाटतात. हल्ली सोशल मीडियावरती सहज सगळे लोक टाकत असतात की मी वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करतोय, मी जगतीये, मला मजा येते, छान वाटतंय. पण खरंखुरं वाईल्ड लाईफ तुम्ही एक्सप्लोअर केलंय, तुम्ही जगलेले आहात, जगत आहात. मला तुमच्यासोबत आज गप्पा मारताना खूप मजा येणार कारण विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सो तुमची या हा सगळं हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये

0: सुरुवात कशी झाली आहे?
1: आता सुरुवातीपासून सांगायचं झालं म्हणजे लहानपणी गावाला जाताना नेहमी लाल परी नावाच्या एसटी मधून जाताना आई सोबत बसले असताना आई जरी मला कळत नसेल तरी बरं हे झाड जे बघतोय ना हे चिकूच आहे बरं का ते झाड जे बघतोय ते पेरूच आहे आणि अशा प्रकारे कदाचित आईने मला लहानपणी जेव्हा मला झाडं कळत नव्हती तेव्हापासून ही गोडी लावली गावी जाताना आणि त्यानंतर अचानकपणे सगळं शांत झालं आणि मी 5वी 6वीत आल्यावर शाळेतून घरी यायचं आणि रोज संध्याकाळी कार्टून लावून बसायचं ह्या माझा कार्यक्रम नेहमीच असायचा. एक दिवस असेच वडील घरी आले आणि म्हणाले अरे तू हे काय बघतोय कार्टून सारखा काहीतरी वेगळं बघ किती दिवस तेच कार्टून तू बघत राहणार. म्हणून वडिलांनी त्या दिवशी सगळे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स काढून टाकले आणि इन्फोटेनमेंट कार्यक्रम त्याच्यात टाकले ज्यामध्ये डिस्कवरी नेट जिओ अॅनिमल प्लॅनेट हे सगळे कार्यक्रम त्याच्यात आहेत. आता 6वी ते 10वी मी रोज घरी येतोय टीव्ही बघतोय आणि फक्त इन्फोटेनमेंट चालू आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की 2010 नंतर जेवढे डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफी कार्यक्रम लागायचे ते सारखे रिपीट रिपीट रिपीट यायचे आणि मग मी सकाळी बघितलेला कार्यक्रम संध्याकाळी मी म्यूट करायचो आणि आता मी कॉमेंट्री देतो
0: म्हणजे बाय हार्ट झालं.
1: एक्झॅक्टली. आणि हे करत असताना असताना नुसतं प्राण्यांचं नॉलेज येतं बट कधी आयुष्यात जंगलात गेलो नाही कधी बघितलं नाही एक साप कसा दिसतो तर असंच करता करता माझ्या विभागामध्ये असेच गल्लोगल्ली जशा सर्पमित्र आहेत तसे काही सर्पमित्र होते जे कुणाच्या घरी साप किंवा काही मांजर कुत्रा रेस्क्यू करायचंय तिथे जाऊन ते रेस्क्यू करत असायचे. तर एक दिवस माझा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि मी त्यांना सांगितलं की दादा मला थोडा इंटरेस्ट आहे यामध्ये तुम्ही जे काय करता ते मला बघायला खूप भारी वाटतंय तर मी येतो एक दिवस मला जरा दाखवा ना तुम्ही साप वगैरे कसे पकडता. तर आता हे जे गल्लीतले सर्पमित्र होते हे म्हटले बघ बाबा डिफिकल्ट तर आहे आणि डायरेक्ट तुझ्या हातात आम्ही साप देऊ शकत नाही पण मी तुला व्हॉट्सअपवर काही फोटो पाठवतो ते फोटो बघून फक्त मला ओळखून दाखव की हा साप कुठला बघूया कारण साप पकडण्याच्या अगोदर साप ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे.
0: बरोबर.
1: तर मला सगळे हे फोटो पाठवायला लागले हा कुठला तो कुठला आणि मी सगळे व्यवस्थित ओळखत होतो कारण मी एवढे टीव्हीमध्ये सगळे बघून झाले. ते म्हणाले की बाबा ओळखता तर येतोय तू एक काम कर या दिवशी या ठिकाणी भेट आम्हाला आणि त्यांनी पहिल्यांदा एक आयुष्यात मी साप बघितला त्यांनी पिशवीतून काढलेली एक धामण होती आणि मी त्याच्याबद्दल मला सगळं माहिती होतं की तो किती लांब होतो त्याचं प्रजनन कसं होतं तो कुठे आढळतो त्याचं सायंटिफिक नेम काय मराठी नाव काय दुसऱ्या गावात नाव काय आणि आयुष्यात मी पहिल्यांदा त्याला हात लावला आणि अशा प्रकारे ती जर्नी सुरू झाली की जी एक गल्लीतल्या सर्पमित्रांनी मला साप दाखवला आणि तो पण कदाचित हुशार माणूस असेल त्यांनी डायरेक्ट हातात साप न देता पहिले चेक केलं की खरंच तुला नॉलेज आहे का आणि त्यानंतर ती जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी सर्प इंडिया नावाच्या ऑर्गनायझेशनमध्ये आलो जिथं आम्ही स्नेक्स रेस्क्यू करून रिहॅब करायचं काम करतोय. ही संस्था जी सुरू झाली होती एक अशा ठिकाणी बोरिवली मधून जिथे आम्ही फक्त स्नेक रेस्क्यू आणि रिलीज करायचो आज लिटरली सापांपासून बिबटे वाईल्ड बर्ड्स गायीगुर बऱ्याच वेळेला सांबर हरण वगैरे आणि त्यासोबत माकडं ही सगळी आम्ही रेस्क्यू करून परत रिलीज करायचं काम चाललंय आणि अशा प्रकारे ती आवड वाढत गेली मग आता एज्युकेशनमध्ये आलं आता काय करायचं चला एक काम करूया बीएससी इन झोलॉजी करूया कारण प्राणी जास्त आवडते. झोलॉजी होईपर्यंत एक्सपोजर वाढला मग वाटलं नाही आता एमएससी इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन करूया आणि अशा प्रकारे त्या गल्लीतल्या सर्पमित्रापासून इन्स्पायर होऊन मी एक सायंटिफिक मार्गाला लागलो जे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आहे.
0: क्या बात है. म्हणजे कधी कधी शाळेतून घरी आल्यानंतरचा वेळ जर आज म्हणजे मी आक्षेप नाही घेते पण कार्टूनला देण्याच्या ऐवजी जे ह्या चॅनल्सला दिला कुठेतरी प्राण्यांवरचं प्रेम म्हणा किंवा ते एक ओढ म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो इंटरेस्ट वाढत गेला थँक्स टू युअर बाबा कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी मी म्हणेन की तुमच्यामध्ये कुठेतरी लहानपणापासून त्या रुजवल्या गेल्या. सर ही जर्नी तर सुरू झाली सर्पमित्र म्हणणं किंवा आपण बघतो की बरे सर्पमित्र आपल्या अवतीभोवती असतात स्नेक रेस्क्यू करत असतात पण एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवते म्हणजे खरं तर आपण जे प्राणी आहेत त्यांची जागा आपण घ्यायला लागलोय माणूस त्यांची जागा घ्यायला लागलाय आणि मग आता सध्या अशा बातम्या येत आहेत बिबट्याने या गावात जाऊन हल्ला केला किंवा हे प्राणी रस्त्यावर आले किंवा आपण सहज ट्रॅव्हल करताना बघतो अगदी माकडांविषयी तुम्ही बोललात की त्यांचा रेस्क्यू करून त्यांना तुम्ही रिहॅबिलेशन करता किंवा काय सो हे सगळे प्राणी रस्त्यावर येतात म्हणजे ट्रॅव्हल करताना अचानक रस्त्यावरती येतात त्यांचा मृत्यू होतो किंवा अशा घटना बऱ्याच घडायला लागल्यात. तुम्ही इतके वर्ष याचा अभ्यास केलेला आहे तुम्ही या क्षेत्रात काम करताय या घटना बघितल्यानंतर किंवा या घटनांवरती तुमचं काय मत आहे?
1: बघा एक सिंपल गोष्ट बघायला गेली तर ही अशी की प्राण्यांना मनुष्यांमध्ये जराही इंटरेस्ट नाहीये ते त्यांच्या जंगलामध्ये सुखी आहे. पण ज्यावेळी आपण कुठेतरी झाड तोडायचा कार्यक्रम करतोय किंवा एक जंगल नष्ट करून तिथे कुठली तरी कंपनी येणार आहे आपण फक्त हा विचार करतो की तिथे कंपनी येऊन आपला इकॉनॉमी कशी वाढेल बट तिथे राहणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कुठे जाईल. बरेच प्राणी मरतात बट काही प्राणी फॉर एक्झाम्पल बिबट्या हा एक असा प्राणी आहे तो हायली अडॉप्टेबल आहे. तो वसईच्या इंडस्ट्रीयल झोन मध्ये सुद्धा राहू शकतो, तो टेम्पो मध्ये झोपून दिवस काढू शकतो, तो एका झोपडपट्टीच्या घरामध्ये राहू शकतो. तुम्ही जर जंगल तोडलं ते तुमच्याकडे येणार, त्यांना तुमच्याकडे येण्याचा काहीच इंटरेस्ट नाही. आणि म्हणजे कधी कधी मी स्वतः विचार करत असतो की हे काही जंगल जे आहेत जे आज मुंबईच्या फॉरेस्टेड एरियाच्या आजूबाजूला बिल्डिंग उभ्या राहतात आणि त्यांची मेन ऍडव्हर्टाईज ही असते की आमच्या बॅल्कनीतून जंगल दिसतं, नॅशनल पार्क दिसतं. मग जर तुमच्या बिल्डिंग मधून आणि खिडकीतून नॅशनल पार्कचा व्ह्यू पाहिजे मग सांगतात ना आमच्या लिफ्ट मध्ये बिबट्या बसतो काहीतरी करा. अरे पण तुमची अख्खी बिल्डिंग जंगलात बसली त्याचं काय, याचा आपण विचारच करत नाही.
0: बरोबर,
1: प्राण्यांना काही इंटरेस्ट नाही आहे माणसांमध्ये, हे फक्त आपण त्यांची जागा घेतोय म्हणून ते आमच्याकडे येतात. आणि जसं तुम्ही म्हटलं की मानवी वस्तीमध्ये साप येतो किंवा वन्यजीव येतो, पण खरंच हा प्रश्न असा प्रश्न आहे का की तो येतो
0: की आपण चाललोय
1: आपण त्यांच्याकडे, विचार करण्याची गोष्ट
0: खरंच. कारण आपण सरस या बातम्या ऐकतो आणि जसं आपण म्हणालो की जे काही आपण रस्ते म्हणजे डांबरीकरण जे झालंय ते वाढलंय किंवा औद्योगिकरण जे काही झालेलं आहे, जिकडे जिकडे मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात, बिल्डिंग्स आल्यात आणि मग आपण मला असं वाटतं ते घुसलो, म्हणजे अगदीच ते खरं आहे. पण सर तुम्हाला जेन्युअनली काय वाटतं की यामध्ये कुठेतरी लिमिटेशन्स लागल्या पाहिजेत का? कारण आज तुम्ही आहात, तुम्ही ज्या कंपन्यांसोबत काम करताय, तुम्ही ज्या संस्थेसोबत काम करताय किंवा तुमची स्वतःची कंपनी आहे, सो तुमचं टोटली या क्षेत्रावरती काम चाललंय, वन्यजीव म्हणा बायोडायव्हर्सिटी म्हणा याविषयी तुम्ही काम करताय, बट कुठेतरी एकच व्यक्ती किंवा काहीच लोक येऊन पुढे येऊन जर त्याविषयी काम करणार, बट सरास एकीकडे समटाईम पॅरलेली बघायला गेलं तर त्या गोष्टी वाढतच चालल्या जे आपण आता म्हणालो. पण तुम्हाला जेन्युअली काय वाटतं की कुठे आळा घातला गेला पाहिजे तेव्हा या सगळ्या गोष्टी थांबतील?
1: सर्वात पहिले तर मला असं सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना आज असं वाटतं की वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन किंवा निसर्ग संवर्धन हे फक्त काही एनजीओचं वन विभागाचं आणि पोलिसवाल्याचं काम आहे, त्याच्यापुढे माणूस विचारच करत नाही. खरं तर एक 10वीतला शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी सुद्धा वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशनसाठी खूप मोठं काम करू शकतो, फक्त छोट्या छोट्या गोष्टी त्याला बदलायच्या आयुष्यात. ते दिवस गेले की जिथे आपण समोरच्या यंत्रणांना शेवा घालतोय, आपण गव्हर्नमेंटला सांगतोय की तुम्ही व्यवस्थित करत नाही आहात, बट कुठेतरी चेंज आपल्यापासून होतो. मन

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आजचा विषय आपला खूप वेगळा आहे. नेहमी तुम्ही मला असं वाटतंय मॅन वर्सेस वाईल्डचे खूप फॅन्स असतील आपल्याकडे, किंवा हार्ड कोर फॅन्स असतील, किंवा जॉग्राफी वगैरे चॅनल लागलाय की तिकडे जे प्राणी दिसायचे, किंवा विशेष करून मला तर त्यातलं मोस्टली जे सापांचं जे असायचं ते आवडायचं म्हणजे बघायला विशेष करून. सो असे बरेच प्रोग्राम असतात, बट खरं तर हे प्रोग्राम पाहून आपण त्याच्यातून काय शिकतोय का, किंवा त्याच्यातून आपण काय बदल केले पाहिजेत, आणि त्या प्रोग्राममध्ये खरंच ज्या गोष्टी सांगतात त्या आपण किती ऐकतोय हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि अशा सगळ्या बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पंकज जाधव सर जोडले गेलेले आहेत, आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारतोय. सर, ब्रेकपूर्वी आपण या विषयाला हात घातलेला आहे, पण मला त्यास अगोदर विचारायचं आहे की तुमची जर्नी जी आहे ती अगदी काय म्हणतात त्याला, एक प्रेक्षक पासून ते आता स्वतः तिथे काम करताय अशी एक जर्नी आहे. सो तुम्ही स्वतःची कंपनी जेव्हा फॉर्म केली बायन हीटर्स म्हणून, सो या कंपनी बद्दल थोडस सांगा की ही कंपनी काय वर्क करते, किंवा तुमचा यामागचा हेतू काय होता.
1: ओके, सो बेसिकली जेव्हा मी मास्टर्स इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी हे करायचं ठरवलं तेव्हा एक सर्वात मोठा क्वेश्चन मला माझ्या घरच्यांनी सुद्धा विचारला आणि माझे मित्र आजही मला विचारतात की वाईल्ड लाईफ मध्ये पुढे काय. आपण भारतात राहतो, एक वाईल्ड लाईफर जर तो आफ्रिकेला राहतोय किंवा सिंगापूरला आहे किंवा ऑस्ट्रेलियाला आहे तर त्याची खूप मोठी डिमांड आहे, बट आपण भारतासारख्या ठिकाणी राहतोय तर याचा पुढे काय. आणि लिटरली मला हे सांगावं असं वाटतं की आज भारत एवढा सुंदर देश आहे की आपल्याकडे बरेच हॅबिटॅट्स आहेत, म्हणजे स्नो कॅप माउंटन्स पासून डेझर्ट पासून डेक्कन प्लॅटू सी को सगळं काही आहे, आणि येट पीपल थिंक की साऊथ आफ्रिकेला जायचंय वाईल्ड लाईफ टूरला, येट पीपल थिंक की आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाला जायचं. तर जेव्हा मी हे करत होतो मला असं वाटलं की पुढे जाऊन माझा जो ब्रेड अँड बटर जे मी अर्न करणार आहे ते कुठेतरी काहीतरी स्टेबिलिटी पाहिजे. पण विचार केला की आत्ता वेळ आहे रिस्क घ्यायची, आणि मी त्याच इनिशियल डेज मध्ये रिस्क घेऊन एक कंपनी फॉर्म केली बायन हीटर्स नावाची. ऑलरेडी आमच्या फॅमिलीमध्ये आमचे काका वगैरे त्यांची ऑलरेडी एक हीटिंग कंपनी होती, तर त्यांचा सपोर्ट घेऊन मी स्वतःचा एक वेगळा ब्रँड सुरू केला आणि आज आम्ही हीटर्स मॅन्युफॅक्चर करतो जे मोल्डिंग इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, जसे की गाडीचे पार्ट, मोबाईलचे कव्हर, तुमचे जे माईक्स बनतायत, जिकडे प्लास्टिक आणि रबर आहे तिथे लागणारा हा हीटर आहे. तर हे आम्ही बनवतो, हे आम्ही एक्सपोर्ट करतो आमच्या जर्मनी सौदी अरेबिया अशा ठिकाणी हे सगळे हीटर जात असतात. आणि जेव्हा हीटिंग इंडस्ट्रीमधून थोडा वेळ भेटतो, जसं की शुक्रवार शनिवार रविवार, मी मेक शुअर करतो की मी थोडासा जे माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, जो पॅशन आहे माझ्याकडे, दॅट वाईल्ड लाईफला मी ते देऊ शकेन.
0: त्या बाय पण मला असं वाटतं यामध्येही महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्लास्टिक वरती कुठेतरी निर्बंध येत, किंवा तो ते कमी कसं करता येईल.
1: आता मी तुम्हाला याच्यावरच सांगतो, बरेच लोक आजही मला विचारतात की सर तुम्ही स्वतः एन्व्हायरमेंटलिस्ट वाईल्ड लाईफ वर काम करताय, तुम्ही स्वतःची कंपनी हीटरची आहे आणि ती प्लास्टिक मोल्डिंगला जातात, मग हे कसं. तर ही खरी गोष्ट आहे की माझी कंपनी जी आहे ही प्लास्टिक मोल्डिंग इंडस्ट्रीला आम्ही हीटर सप्लाय करतो, बट एट दी एंड ऑफ द डे कार्बन फुटप्रिंट मला माझा कमी करायचा आहे.
0: बरोबर.
1: तर एका साईडला जे हार्ड प्लास्टिक आहे, जे गाडीचे पार्ट आहेत, प्लास्टिकला आजच्या तारखेला पर्याय नाही असं एन्व्हायरमेंटलिस्ट मी म्हणू शकतो. मुद्दा हा आहे की प्लास्टिकचा वेस्ट मॅनेज कसा करायचा हा एक मुद्दा आहे. म्हणून आमच्या बऱ्याच वेळेला आम्ही हीटर्स अशा कंपनीजना सुद्धा देतो जे प्लास्टिक वेस्टला परत ते रियूज करायसाठी सुद्धा हे वापर केला जातो.

0: प्रसिद्ध जागेवर उभे राहतात. आज महाराष्ट्र किंवा मुंबई आपल्या गल्लोगल्लीमध्ये सर्पमित्र तयार झालेत. आणि जर लिटरली तुम्ही ह्यांची रेस्क्यू करण्याची पद्धत बघितली तर कोण स्लीपरवर येत आहे, कोण शॉर्ट्सवर येत आहे आणि असाच रॅन्डमली साप पकडतोय, कोण लिटरली अल्कोहोल ड्रंक करून आलेला आहे आणि तो रेस्क्यू करतोय. आणि सध्या कॉन्झर्वेशन हा शब्द एवढा फेमस झालाय की प्रत्येक इंस्टाग्राम ओपन करून बघा एक साधा सर्पमित्र आय एम अ वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट डू, बट इज इट रिअली अ कॉन्झर्वेशन? एक रिअल रेस्क्युअर तो असतो. आम्ही सर्प इंडियामध्ये जनरली आमच्या व्हॉलेंटियर्स आणि रेस्क्युअर्सला सांगतो, एक खरा रेस्क्युअर तो आहे जो पहिला विचार करतो की खरंच रेस्क्यू करण्याची गरज आहे का. लिटरली लोक आज कुठल्या तरी गडावर ट्रेकिंगला गेली आहेत, आम्हाला एक साप दिसल्या झाडावर, तुम्ही रेस्क्यू करायला या, पण तो जंगलात आहे. नाही पण ही वाट आहे ना ट्रेकिंगची, जर कुणाला चावला तर, पण तुम्ही जंगलात चाललाय
1: बरोबर
0: नाहीच आहे. तर कुठे रेस्क्यू करणं, खरंच त्या सापाला किंवा त्या वन्यजीवाला रेस्क्यू करण्याची गरज आहे का, हा प्रश्न विचारणारा एक रेस्क्युअर आहे.
1: एक्झॅक्टली.
0: तो रेस्क्यू करताना त्या अॅनिमलला सर्वात कमी स्ट्रेस जाओ हा जो विचार करतो ते रेस्क्युअर. म्हणजे एक नाक कुणीतरी पकडलंय आणि त्याला पाय दाखवून ढोपर दाखवून त्याला फणा काढायला लावलाय आणि 100 लोक उभे राहून व्हिडिओ काढतात आणि लोकांना हे हिरोइझम मध्ये सध्या खूप मजा येते. लाइक्स कमाने का ये
1: क्रेज. हाँ मला फेमस व्हायचंय. मला मी नाग पकडलाय, मी साप पकडलाय आणि आय एम व्हेरी क्रेझी अबाउट दॅट की मला हा व्हिडिओ काढायचा आणि मला सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सो कुठेतरी त्याच्या आहारी बरीच लोक गेलेली आहेत. आणि सर जसं तुम्ही उल्लेख केला, मी असेही व्हिडिओज बघितलेत लिटरली, म्हणजे हा काही त्याच्यामध्ये आहेत जे प्रॉपर ऑर्गनाइज आणि व्यवस्थित येऊन करतात, बट काही लोकांनी त्यांचे व्लॉग चालू केले आहेत. म्हणजे मी सर्पमित्र, मला तिकडून फोन आला, मी आज तिकडे चाललो. बट जसं तुम्ही सांगितलं की एखादा रेस्क्युअर जो असतो तो असा उठून स्लीपर वरती किंवा ट्रॅक्स वरती किंवा शॉर्ट्स वरती नाही जात. सो हे कुठेतरी चित्र जे आहे ते डेफिनेटली बदललं पाहिजे. बट आपला सर्प इंडियाचे जर रेस्क्युअर असेल तर ते कसे असतात?
0: सो बेसिकली सर्प इंडियाचा जो रेस्क्युअर आहे हा तुम्हाला एक स्नेक हुक ज्याला आपण म्हणतो त्याच्यासोबत प्रॉपर शूज सोबत एक माणूस असेल, तो रेस्क्यू केल्यानंतर तिथे उभा राहून एक आम्ही त्याला डॉक्युमेंट दिलेला आहे जो त्याला भरायचा आहे. मी एक स्वतःचा ऍप लॉन्च केलाय ज्यामध्ये तुला कुणी फोन केला त्याचा फोन नंबर, लोकेशन लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड मध्ये, एरिया कसा होता, बिल्डिंग होती, झोपडपट्टी होती की नाला होता, हे सगळे डिटेल, साप पकडल्या त्याची लेंथ काय,
1: कोणता आहे,
0: हे सगळं लिहून त्याला परत सोडण्यालायक आहे की त्याला रिक्वायरमेंट आहे कुठल्या सर्जरीची किंवा डॉक्टर व्हेटरनरीची. जर तो वेटकडे गेलाय तर त्या वेटचं नाव, गाव, पत्ता सगळं पाहिजे. जर तो रिलीज होतोय तर तो कुणासोबत रिलीज केला, वन विभागाचा अधिकारी होता की नाही, हे सगळे डिटेल्स तो फिल करतो आणि असा अख्खा डेटा आमच्याकडे येतो. आता बरेच लोक मला हे सुद्धा विचारतात की तुमचा पण प्रश्न कदाचित येईल मला की एवढा डेटाचा आपण करतो तरी काय. आज जरा मी सांगतो, 2010 पासून आज 16 वर्ष झाली आम्हाला रेस्क्यू करताना. रिसेंटली काही वर्ष अगोदर आम्ही एक प्रोग्राम लॉन्च केला होता विच इज कॉल्ड एज बिग फोर मॅपिंग.
1: ठीक आहे.
0: भारतात आढळणारे फक्त 4 विषारी सर्प आहेत जे मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळतात, जसं की नाग, घोणस, फुरस आणि मण्यार, हे 4 विषारी सर्प. आम्ही आमच्या रेस्क्युअर्सना सांगितलं की तुम्ही जर ह्या चारीपैकी कुठला साप पकडताय तर त्या साप तो कुठे भेटला, तिकडचा एरिया कसा होता, त्याचा टेम्परेचर काय होता, हे सगळं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. आणि ह्या 4 वर्षाचा डेटा आम्ही मुंबईच्या मॅपवर पिन पॉइंट केला की चेंबूर मधून ह्या दिवशी ह्या तारखेला गर्मीमध्ये हा साप भेटला होता, ज्यांनी आम्ही आजच्या तारखेला प्रेडिक्ट करू शकतो की जर आज 7 जुलै आहे तर आजच्या तारखेला जर चेंबूरच्या आचार्य कॉलेजच्या बाहेर मला एक सापाचा कॉल आहे तर तो एक नाग असू शकतो. गर्मीमध्ये चेंबूरमध्ये नाग जास्त भेटतात पण बोनस कमी होतो.
1: बरोबर.
0: आणि
1: अंदाज
0: आणि त्या अंदाजाचा फायदा असा आहे की जे लोकल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्यांना जाऊन आम्ही अगोदर सांगतो की तुमच्याकडे ह्या एरियामध्ये ह्या स्पेसिफिक सीझनला जर कोबरा जास्त भेटतात आणि जर कोणाला चावलं तर तुमच्याकडे पेशंट येतील, तुमच्याकडे त्याचं औषध आहे का, हे आम्ही पूर्ण प्रेडिक्शन मॉडेल बनवलं. याला बिग फोर मॅपिंग म्हणतो.
1: क्या बात आहे. आणि हे व्हेरी ट्रू. म्हणजे एखादा म्हणजे अशा दुर्घटनाही घडतात, काही व्यक्तींना साप चावतात किंवा काही, पण मग माहिती नाही ना काय चावलंय कोणाला. म्हणजे विष आहे पण ते किती त्याची जे म्हणतात ना पातळी म्हणा किंवा ते किती हानिकारक आहे किंवा किती काय झालंय. कधी कधी अगदीच काही नॉर्मलही असतात तर त्यांचा कधी ती विषबाधा होत नाही. काही बिनविषारी साप असतात तसेही आहेत. सो मला असं वाटतंय हे खरंच कमालीचं काम आहे. म्हणजे ऑफकोर्स की सर्वसामान्य लोक आहेत ते म्हणणार अरे काय नाग येतोय किंवा साप चावतोय, धावण दिसली, हे दिसलं ते दिसलं, पण एक्झॅक्टली या लोकेशनला हेच का दिसत आहेत किंवा त्याविषयी पण की आता मला असं वाटतंय दादर इकडे राहणाऱ्या लोकांना आयडिया नसेल, पण सर्प इंडियाची जी टीम आहे ते नोज की इकडे या भागात हे या वेळेला अशा प्रकारचे साप किंवा अशा प्रकारचे पाणी आढळतात. सर खरं तर हा प्रश्नच मी आता खरं विचारू की नको विचारू, आतापर्यंत सर्प इंडियाच्या माध्यमातून किती प्राणी

0: रेस्क्यू केले आहेत की ते रिहॅबिलिटेशन त्यांचं झालेलं आहे तसं आणि त्यानंतर ते तुम्ही जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यांशी कनेक्ट करून त्यांना जेव्हा पुन्हा त्यांच्या जागी पाठवता तर आतापर्यंत साधारणपणे किती झाले तरी अंदाज आहे.
1: आता मी तुम्हाला एक अंदाज सांगतो की गेल्या जून महिन्यामध्ये जून 2026 मध्ये कालच मला आकडाला 586 म्हणजे 586 अॅनिमल्स विच इन्क्लुड्स वाईल्ड बर्ड्स मॅमल्स एज वेल एज रेप्टाईल्स एवढे रेस्क्यू करून रिलीज केलेत एका महिन्यात. एका महिन्यात फक्त जूनचा आकडा हा.
0: बापरे.
1: आता तुम्ही कॅल्क्युलेट करा सगळीकडे 300-400-500
0: एव्हरेज
1: जरी केला तरी हजारो लाखो अॅनिमल्स रेस्क्यू केले. पण मला अजून एक गोष्ट यामध्ये ऍड करायची आहे. मुंबईमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांनी एवढे प्राणी रेस्क्यू केले म्हणजे किती मोठं काम करतायत. बट हे पूर्णपणे आम्ही उलट्या स्वरूपात ह्याला बघतोय. आमची एनजीओ आम्ही ह्यासाठी सुरू केली की रेस्क्यूजचा नंबर कमी झाला पाहिजे बिकॉज रेस्क्यू इज नॉट ऑलवेज दी ऑप्शन. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिकडच्या लोकांना अवेअरनेस स्प्रेड करायचा हा पहिला मोटो आहे. काही बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की आम्ही साप पकडायला जातो आमचे रेस्क्यूअर्स एवढ्या चांगल्या प्रकारे समोरच्याला सांगतात की ही धामण आहे हा 5 वर्षापासून इथेच आहे हा तुम्हाला कधी दिसला नाहीये. जर 6 फुटाची धामण तुमच्या घराजवळून भेटते म्हणजे मागचे 5 वर्ष ती तिथेच होती ती तुम्हाला कधीच दिसली नाहीये ती फक्त उंदीर संपवते आणि आजच्या दिवशी तुम्हाला दिसली म्हणून तुम्ही एकतर तिला मारते किंवा आम्हाला बोलवतात की हिला उचला आणि जंगलात सोडा. पण 5 वर्ष तिने रॅट्स खाल्लेत तुमच्या एरियामध्ये आजार जे पसरणार होते ते कमी केले. तर बऱ्याच वेळेला आम्ही आज बघतोय मुंबईमध्ये चित्र बदलतंय. लोक म्हणतात की ते बिनू इशारे साहेब असू द्या इथेच सोडा आणि तिथे आमचा खूप मोठा ते मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे एका रेस्क्युअरसाठी.
0: इट्स अ अचीवमेंट.
1: एक्झॅक्टली. बिकॉज एट दी एंड ऑफ द डे को एक्झिस्टन्स कारण आपण त्यांच्या जागेत आहोत. तर जर ते आपल्यासोबत राहायला शिकलेत जर बिबटे आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये राहतायत जर साप माझ्या गाडीमध्ये
0: बिबट्याने आपल्याला मॅनेज केलंय.
1: एक्झॅक्टली. मग कुठेतरी आपण त्यांना मॅनेज करता आलं पाहिजे. सो दॅट इज को एक्झिस्टन्स जे आम्ही प्रमोट करतोय. तर कदाचित आम्ही हा विचार करतोय की लवकरच हा नंबर खाली आला पाहिजे की आज आम्ही महिन्यातून फक्त एकच पकडला का कारण लोकांना आम्ही एवढं अवेअर केलंय की हा साप असू द्या चालेल.
0: सर तुम्ही कधी गेलात असं ऑन फील्ड तुम्ही जाता?
1: बरेच वर्ष मी ऑन फील्ड होतो. आता मी खूप कमी जातो. आता मी जास्त करून अवेअरनेस साठी पुढे असतो.
0: अच्छा. ओके.
1: कारण मला असं वाटतं की रेस्क्यू करण्यापेक्षा लोकांची मानसिकता बदलणं
0: खूप गरजेचं कारण म्हणजे रेस्क्यू मुळातून तो मनातून तो विचार बदलणं विचार परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की विचार परिवर्तन करत असताना रेस्क्यू करत असताना कुठेतरी काही लोक अशी येत नाही जे साप दिसला की घे काठी मार तर हे चाललंय. म्हणजे एक ती भीती असते. ऑफकोर्स भीती आहे प्राण्यांविषयी आहे किंवा काय पण खरं तर हे विचारातून मतपरिवर्तन त्यांचं करणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला रेस्क्यू करत होतात असं कोणतं मिशन आहे का जे कायम तुमच्या लक्षात राहील?
1: असे
0: बरेच असतील कारण बरेच प्राणी किंवा साप ज्यांना तुम्ही रेस्क्यू केलं असेल. बट तरी पण स्टील की हा मी हा दिवस किंवा हे रेस्क्यू ऑपरेशन विसरू शकत नाही.
1: ओके. तर 2 वर्षा अगोदर 2022 आसपास मी विरारला राहतो. माझ्या वन अधिकाऱ्यांनी मला फोन केला की साहेब काशिद कोपर नावाचा गाव आहे आणि ह्या गावातून कंप्लेंट आली की गावात बिबट्या फिरतोय. तर तुम्ही येऊन फक्त चेक कराल का की खरंच हा बिबट्या आहे का? चेक कसं करणार? तर पावलांचे ठसे आहेत. बोललो ठीक आहे लगेच येतो. इथे गेलो मला वाटलं नसेल बिबट्या कारण त्या एरियामध्ये कमी चान्सेस आहेत. पावलं बघितली ठसे बघितले आणि 100% बिबट्या. गावातले कुत्रे संपलेले आहेत. गावातल्या कोंबड्या गायब होत आहेत. लहान पोरं घाबरलेली आहेत. मोठी माणसं संध्याकाळी 6 नंतर दरवाजा लॉक करून कारण बिबट्या भेटतोय. हे मी डायरेक्ट जाऊन आधी गावकऱ्यांना सांगितलं नाही की तुमच्याकडे बिबट्या. सगळी गावातले लोक एकत्र आलेले. तर मी आणि काही वन अधिकारी होते आम्ही हे ठरवलं की लेट्स डिरेक्टली नॉट सी की देयर इज अ लेपर्ड इन द विलेज बट जस्ट मेक देम काम की ठीक आहे एक कुत्रा आहे मोठ्या साईजचा असं काय ठीक आहे. पण आम्ही त्यांना लिटरली सांगतोय की अच्छा ठसा जरा मोठा वाटतोय असेल काय सांगता येत नाही. कुत्र्याचा पण असू शकतो आम्हाला काय माहिती नाही. पण आतून आम्हाला माहितीये की बिबट्या आहे कुत्रे संपलेत आणि गाववाले लिटरली सांगतात अहो आम्ही बघितलं डोळ्यांनी नाही तो भास असे ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मी जाऊन सांगितलं की खरंच बिबट्या आणि काहीतरी करावं लागणार. दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ट्रॅप कॅमेरेज डिप्लॉय केले. सो वी हॅव समथिंग कॉल्ड एज कॅमेरा ट्रॅप ज्यामध्ये आम्ही फोटो काढतो तिथे नसताना सुद्धा. तर आम्ही हे ट्रॅप कॅमेरेज असे डिप्लॉय करतोय. एक कॅमेरा आम्ही लावला आणि दुसरा कॅमेरा लावायसाठी दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो. आणि जसं तिथे आलो आम्हाला एक गावकऱ्यांनी फोन केला की साहेब बिबट्या ह्या ठिकाणी बसलाय तुम्ही येऊन बघा तुम्हाला यकीन होत नाही. आणि लिटरली मी तिथे गेलो तर एक 6 फूट उंच अशी वॉल आहे फेन्स आणि त्या फेन्सच्या खाली तो डोंगर जसा स्लोप आहे म्हणजे दरीसारखा. मी बोललो गेला पण असेल थांबणार नाही. म्हणून मी त्या 6 फूटच्या त्या फेन्सवर असे दोन्ही हात ठेवून आपण उडी मारून बघतो ना तसा वरती येऊन मी अशी खालची दरी बघतोय की हा छान दरी आहे आणि तो बिबट्या अगदी त्या फेन्सच्या खाली अशी पाठ चिटकवून बसला आणि तो मला बघून असा हात टाकतोय आणि मी सगळी दरी बघितल्यानंतर खाली बघतोय ओ येतो ह्या आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं की खरंच तो बिबट्या आहे आणि त्या कॅमेरा ट्रॅप्स मध्ये आम्हाला फोटो आले की त्या बिबट्याच्या पायामध्ये गावकरी लोक रानडुक्कर पकडायला एक ट्रॅप वापरतात स्नेअर म्हणतो आम्ही त्याला तर ती जाळी त्याच्या पायात अडकली आणि त्याचा पाय अख्खा सुजलाय तो रक्तबंबाळ आहे आणि तो घायल आहे बेसिकली आणि हा बिबटा एवढा युनिक होता ना की हा कॅमेरा समोर येऊन आम्हाला असं दाखवतोय की माझा हाताला लागलाय तर लेफ्ट पोज राईट पोज सगळे देतोय तेव्हा आमचे बरेच वनाधिकारी म्हणत होते की ह्याला किती अक्कल आहे हा लिटरली सांगतो आपल्याला की मला वाचवा तर आम्ही त्याच्यासाठी ट्रॅप केजेस आणले की आता आपण इथे ट्रॅप लावू तो येईल केज मध्ये आणि दरवाजा बंद होईल तर ट्रॅप मध्ये लावायचं काय तर एक गोट म्हणजे बकरी ती लावूया म्हणजे त्याच्या वासाने तो केज मध्ये येईल आणि मग पिंजऱ्याचा दरवाजा बंद होईल. 2 दिवस बकरी बांधली आम्ही, बिबट्या येत नाही पण गावातल्या कोंबड्या सांगताय. मग आम्हाला कळलं की हा एक असा बिबट्या आहे ज्याला मोठ्या जनावरांमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला कोंबडीच
0: आवडते.
1: मग 1 दिवस रात्री आम्ही त्याच्यात कोंबडी ठेवली आणि आम्ही सगळे असे गावातल्या लोकांच्या घरी जाऊन झोपलो की बघूया उद्या काय होतं. सकाळी 6 वाजता एक माणूस जोरजोरात ओरडत आला की दादा दरवाजा पडलाय, दरवाजा पडलाय, म्हणजे ट्रॅप डोरचा दरवाजा पडलाय. आम्ही जाऊन बसलोय आणि हा मस्त असा लाईक मांजर कशी झोपते तसा असा झोपलाय, पायाला लागलाय इकडे आणि बाबा मला वाचवा.
0: Okay.
1: मग आम्ही त्याला रेस्क्यू करून नॅशनल पार्कला आणलं. अनफॉर्च्युनेटली त्याला गँगरीन झाला होता, ते इन्फेक्शन एवढं झालं होतं की त्याचा हात आम्हाला कट करावा लागला. तर आज तो 3 पायावर आहे, तो अजूनही नॅशनल पार्कच्या एका पिंजऱ्यामध्ये आहे. त्याचं नाव आम्ही ठेवलंय वीरू, कारण त्याला विरारवरून रेस्क्यू केलं आणि त्या प्राण्याला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही त्याला अडॉप्ट सुद्धा केलंय. तर आम्ही आजही त्याची काळजी घेतोय.
0: क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर हे डेफिनेटली जे तुम्ही द्याल ते तुम्हाला रिटर्न मिळतं. सो अर्थात प्राण्यांनाही ती दया प्रेम ते देणं गरजेचं आहे. आणि अर्थात ते जरी हे रेस्क्यू ऑपरेशन डेफिनेटली तुमच्या आता तुम्ही सांगितलेला हा अनुभव माझ्याही लक्षात राहील, कारण माझ्याकडे गावाला या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. कारण मी बिलॉंग करते सातारा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. सो त्यामुळे तिकडे काही भागांमध्ये म्हणजे पाटणचं खोरं जे आहे त्या खोऱ्यांमध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप आहे आणि मी सुद्धा असाच माझ्या डोळ्यासमोर असा छान बिबटा बघितलेला. बट आता ही स्टोरी ऐकल्यानंतर कदाचित मी बिबट्याला कमी घाबरे. सर यानंतर खरं तर एक महत्वाचा प्रश्न हा आहे की वातावरणाच्या निर्मितीमध्ये म्हणजे एकंदरीत जे काही बदल होत आहेत त्यासाठी वन संरक्षण करणं हे तर फार गरजेचं आहे, पण त्याचबरोबर ही एक सायकल आहे जी आपण अभ्यासात खूप अगोदर शिकली आहे. म्हणजे 6वी 7वीला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते होतं की ही सायकल आहे आणि हे प्राणी हे खातात, ते खातात, गवत खातात वगैरे वगैरे वगैरे. बट कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आपण वन्यजीव जे आहे त्यांचं संरक्षण होत नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी चालल्यात त्याचा डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली वातावरणावरती सुद्धा परिणाम होतोय का आणि त्याचा काय संबंध आहे का किंवा काय वाटतं तुम्हाला एकंदर?
1: वेल बेसिकली वातावरण बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग आजकाल जो शब्द जास्त वापरला जातो हे ग्लोबल वॉर्मिंगचं मूळ कारण मला असं वाटतं ती आहे माणसांचं वाढणारं पॉप्युलेशन.
0: येस,
1: जेव्हा पॉप्युलेशन वाढतं माणसाच्या गरजा वाढतात. गरजा वाढल्या की मला आता घरी एक गाडी नाही चालणार, मला 4 गाड्या तरी पाहिजे, मला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचाच नाही. आणि ह्यामध्ये आपण जास्त क्लोरोफ्लोरोकार्बन गाड्यांमधून इमिशन्स निघतायत, ह्याच्यामुळे जो ग्रीन हाऊसचा बेल्ट आहे तो खूप जास्त पृथ्वी गरम होत चालली आहे. आणि जसं लोकांना माहिती असेल जशी लाईट आजकाल हाऊसचा बेल्ट आहे तो खूप जास्त पृथ्वी गरम होत चालली आहे. आणि जसं लोकांना माहिती असेल जशी लाईट आजकाल जाते पावसामुळे, घरी जर 24 तास किंवा 12 तास लाईट गेली आपल्या फ्रीजच्या वरचा जो रेफ्रिजरेटर आहे तो बर्फ वितळून फ्रीजच्या खाली पाणी येतं. तशाच पद्धतीने पृथ्वीचा जो रेफ्रिजरेटर आहे तो नॉर्थ पोल आहे.
0: बरोबर.
1: जर गरम झालं तो वितळणार आहे आणि जर ते वितळलं तर समुद्राची पातळी वाढणार आणि ते होत चाललंय. आणि लिटरली मी तुम्हाला सांगू, रिसर्च सांगतोय की आपण टिपिंग पॉइंटवर आहोत, आपण तो क्रॉस केलेला पॉइंट आहे. नाव देर इज नो गोईंग बॅक. एक रिसेंटली मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, झिम्बाब्वेचे प्रेसिडेंट होते, ते म्हणाले द बेस्ट टाइम टू प्लांट द ट्री वॉज 20 इयर्स अगो.
0: ऍक्च्युली
1: तुम्ही काय करताय, आपण 20 वर्ष पुढे आहोत आणि आजही झाडतोड चालू आहे. आजही अमेझॉन जे दुनियाचं सर्वात मोठं जंगल आहे ते संपत चाललंय. 2 वर्ष अगोदर आग लागली होती, 2 महिने आग जळतेच आहे. एक इमॅजिन करा, एक जंगल जे रेनफॉरेस्ट आहे जे ओलं आहे, त्या जंगलाच्या खोडावरती प्रत्येक झाडाच्या खोडावर मॉस आहे ज्याच्यात पाणी आहे, ते जंगल कसं जळतंय? कुठेतरी माणूस आहे ना.
0: एक्झॅक्टली. आणि 2 महिने कंटिन्यू जळतंय.
1: ऑस्ट्रेलियाला रिसेंटली फायर झाली होती. हे सगळे बदल आहेत एन्व्हायरमेंटचे आणि कुठेतरी आपल्याला आत्ता विचार करायला लागणार आहे की आपण पॉप्युलेशनला कसं लिमिटमध्ये ठेवणार. आपण काही विचार करत नाही आहोत.

0: आपण फक्त कॅपिटलिझम मध्ये आहोत.
1: तर
0: एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की निसर्गाला माणसाची गरज नाही, माणसाला निसर्गाची गरज आहे. आज 100 लोक जाऊन 30,000 झाडं लावतात, 50,000 झाडं लावतात. खरंच जंगल माणसांनी झाड लावल्याने वाढतंय का? आज जे आपण संजय गांधी नॅशनल पार्क बघितलं, कुठला माणूस तिथे जाऊन जंगल लावत होता? मग आज आपण ट्री प्लांटेशन ड्राईव्ह का करतोय? कारण हे माणसांनी तोडलेली झाड आहेत ज्याला आपण कंपन्सेट करतो.
1: हे आपल्याकडून तोडलं गेलं आता ते वाढवायचंय, म्हणजे तेच पुढे जाऊन कंटिन्यू करायचं. खूप महत्वाचा विषय आहे मला, आणि मला जेन्युइनली असं वाटतं की कदाचित या विषयावरती आपली सिरीज होऊ
0: शकते,
1: आणि त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत, म्हणजे अगदी वन्यजीव संरक्षणापासून ते मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन प्रत्येकाचं वेगळं आहे त्याविषयी. पण डेफिनेटली सर, मी पुन्हा तुम्हाला एकदा डेफिनेटली इन्व्हाइट करेन, सो ज्यावरती आपण त्यावरती एक छान सिरीज करू किंवा अजून एक पॉडकास्ट करूयात. पण वेळेअभावी मला असं वाटतं थोडासा आपल्याला इथे ब्रेक घ्यावा लागेल, किंवा आपली ही मुलाखत जी आहे ती आपल्या उत्तरार्धाकडे आपण आलोय मुलाखतीच्या. सर, जाता जाता एकच प्रश्न असा आहे, आज तुमच्या बाबांनी तुम्हाला चॅनल्स दाखवले वाईल्ड लाईफ किंवा त्याच्याशी निगडीत असलेले, आणि त्यातून कुठेतरी तुमच्या मनात ती उत्सुकता निर्माण झाली. पण आज असेच तुम्हाला जर वाटत असेल की दुसरा एखादा विनोद रेडी व्हावा किंवा दुसरे असे स्टुडंट्स रेडी व्हावे की त्यांनाही याविषयी कुठेतरी इंटरेस्ट असला पाहिजे किंवा त्यांना इथे जाऊन या विषयात ती कामं करायचं, कारण प्रत्येकजण डॉक्टर, ऍक्टर, इंजिनियर किंवा माझ्यासारखं अँकर नाही, म्हणजे प्रत्येकजण नाही तेच फील्ड नाही, तर कोणीतरी या बायोडायव्हर्सिटी म्हणा किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन म्हणा या सगळ्या विषयांकडे सुद्धा आलं पाहिजे. तर असे स्टुडंट ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा काय, तर त्यांना काय मार्गदर्शन करायचं?
0: सर्वात पहिले, जेवढं जास्त निसर्गात जाता येईल तेवढं जा. मोबाईल जरा वेळ बंद करा. एक इंस्टाग्राम साठी फोटो नाही भेटला तरी चालेल, पण मोबाईल बंद करा आणि फक्त नदीच्या किनारे बसा किंवा झाडं बघा किंवा काहीतरी करा. तुम्हाला लिटरली कळेल की निसर्ग खूप सुंदर आहे आणि निसर्गाला खरंच आपण काहीच नाही आहोत त्याच्यासमोर. वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज बघा, जिथे तुम्हाला वाटतंय की कोणी फ्री ऑफ कॉस्ट नेचर ट्रेल घेत आहे, महाराष्ट्र निसर्ग उद्यान आहे, नॅशनल पार्क आहे, तिथे जा. तुम्हाला असं वाटतंय कोणतरी समुद्र सावर साफसफाई करायला येते, बिंदास जा, एकटेच जा. तुम्हाला कळतील कितीतरी सेम मेंटॅलिटी असणारी लोक तिथे आहेत, आणि आपोआप आपल्याला जाणीव व्हायला लागते की आपण किती कचरा केलाय. म्हणजे लिटरली गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी जरी मी जातो जुहूवर आणि मला जे मंजर दिसतं, मग तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करतो की खरंच हे गरजेचं होतं जे 2 दिवसा अगोदर झालं ते. आणि हे जेव्हा प्रश्न स्वतःला पडतील ना, तेव्हा चेंज येतो. आणि प्रश्न पडायसाठी सोशल मीडियापासून थोडस बाजूला येऊन रियालिटी मध्ये जगणं खूप गरजेचं
1: आहे,
0: आणि ते एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल
1: डेफिनेटली. सो मला असं वाटतं सरांनी साता साता अतिशय उत्तम सल्ला दिलेला आहे, केवळ ब्लॉग बनवायचे आणि मला फोटोज काढायचे आणि इंस्टाग्रामला स्टोरीला आणि माझ्या प्रोफाईलला अपलोड करायचंय, ह्या गोष्टी होत राहतील नो डाऊट. पण निसर्गात किंवा मी निसर्गाचं पण पुढे नंतर जाऊन म्हणेन, आपल्या अवतीभोवती काय चाललंय किंवा आपल्या आजूबाजूला काय होतंय या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच सर, आणि तुम्ही आज जे काम करताय, आणि कदाचित मी म्हणेन की ज्या पद्धतीने तुम्ही आज अवेअरनेस करायला जाताय, बिईंग अ यंग पर्सनॅलिटी, समोरचे जे क्राऊड आहे किंवा समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे, डेफिनेटली दे विल गेट इन्स्पायर की येस, जर सर करू शकता, तुम्ही करू शकता, तर डेफिनेटली आपल्यालाही हे जमेल, आपणही हे करू शकतो. सो तुम्हाला ह्या सगळ्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आणि ज्या पद्धतीने तुम्ही हॅपीली, म्हणजे तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये तुम्ही मला आनंद दिसतोय, कारण आवड आणि काय म्हणतात त्याला, पॅशनला प्रोफेशन बनवल्यानंतर कदाचित हा एक वेगळा आवड चेहऱ्यावरती दिसून येते कदाचित. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा, आणि एंटरटेनमेंट सोबत आजचा हा एन्टरटेनमेंट वाला कार्यक्रम कसा वाटलाय त्याही प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. मी आज हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून नेहमीच विविध विषयांवर अनेक छान मुलाखती घेत असतो. आजचा आपला मुलाखतींचा आणि गप्पांचा विषय जो आहे हा थोडा वेगळा आहे, पण वेगळा विषय जरी असला तरी आत्ताच्या जनरेशनला किंवा मी म्हणेन की सगळ्या जनमानसांमध्ये एक छान काहीतरी चांगला कटाक्ष टाकणारा, सध्या आपल्या अवतीभोवती काय घडतंय किंवा आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये काय गोष्टी सुरू आहेत या सगळ्या गोष्टींवरती एक छान आपण नजर टाकणारा असा हा आपला आजचा हा विषय आहे. तर आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत मोहन उपाध्ये सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो खरं तर.

0: कॉलेजमध्ये शिकून झाल्यानंतर पुढची जी त्यांची जर्नी होती, पुढचा प्रवास होता, हा फार म्हणजे मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना जसा अट्रॅक्ट करणारा होता, आकर्षित करणारा होता, त्याचं कारण असं आहे, कारण सर निसर्गमित्र म्हणून काम पाहतात. सह्याद्री निसर्गमित्र चिपळूणमध्ये या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी 2002 मध्ये सागरी कासव संवर्धन आणि प्रजनन कार्याची जी आहे ती सुरुवात केली. त्यानंतर कासव संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये सरांचा तब्बल 1 नाही 2 नाही 24 वर्ष त्यांचा जो कार्यकाळ आहे तो तिथे त्यांनी त्यांचा वेळ तिथे दिलेला आहे. महाराष्ट्रातील सागरी कासव टॅगिंग प्रयोगात त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुद्धा 2016-17 काम केलं होतं. 2018-20 या काळामध्ये रायगड जिल्ह्यात प्रकल्प समन्वयक काम केलं. 2021 पासून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मँग्रोव्ह फाउंडेशन म्हणजेच खारफुटी प्रतिष्ठान येथे सहाय्यक संशोधक म्हणून ते कार्यरत आहेत. शैक्षणिक मार्गदर्शन मध्ये बघायचं झालं तर 17 विद्यार्थ्यांना त्यांच्या एमएससी अभ्यासक्रमाअंतर्गत क्षेत्रीय अभ्यासासाठी सुद्धा मदत केली आहे. 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या पीएचडीसाठीच्या क्षेत्रीय कार्यासाठी मदत केलेली आहे आणि निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा सरांचं काम बरंच राहिलेलं आहे. वेळाच उपक्रम आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे, तर हे उपक्रम राबवण्यामध्ये सरांचे गुरु असतील किंवा सर असतील आणि त्यांच्याबरोबर जी टीम असेल यांचा एक महत्वाचा जो आहे तो मोलाचा वाटा आहे. तर असे हे मी म्हणेन की निसर्ग मित्र आणि ज्यांना पर्यावरण, निसर्ग किंवा ही जी जीवसृष्टी आहे त्यांचं संवर्धन करणं ही कुठेतरी एक आपसुकच मनातून एक कुठेतरी त्यांच्यामध्ये जागृत झालेली ही प्रेरणा आणि या प्रेरणेतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, असं हे मोहन उपाध्याय सर आज आपल्यासोबत जोडले गेले. सर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खरं तर सर या सगळ्या गोष्टींची ओळख करून देताना मनामध्ये पहिला प्रश्न आला की तुम्हाला कशी आवड निर्माण झाली, कारण बिहाइंड कॅमेरा तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुम्ही राहायला मुंबईमध्ये होतात, मुंबईमध्ये तुमचं शिक्षण झालं, नंतर आपल्याच कॉलेजमध्ये तुम्ही ते शिकलात, पण मग ही जर्नी पुढे कशी सुरू झाली, समुद्र, कासव किंवा इतर प्राणी पक्षी ते जे जीवन आहे त्यांच्याकडे कसं अट्रॅक्ट झालं?
1: माझा जन्म चेंबूरचाच आहे आणि माझी पहिली ते चौथी शाळा बालविकास संघ, 5वी ते 10वी चेंबूर हायस्कूल, मग मी एफ एक्ट कॉलेजला ज्युनियर कॉलेजला होतो आणि डिग्रीसाठी मी आचार्य कॉलेजला होतो 15वीपर्यंत. आणि माझं म्हणजे ह्या क्षेत्रात जरी काम असलं किंवा मी आता कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान वनविभागाचाच एक भाग आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक संशोधक म्हणून काम जरी करत असलो तरी बेसिक माझं बॅकग्राऊंड कॉमर्सचं आहे.
0: ओके.
1: सो त्याच्यामुळे असं आहे की एखाद्या क्षेत्रात काम जर करायचं असेल तर तिथे तुम्हाला खरंच मनापासून आवड असणं गरजेचं आहे. मी लहान असताना शाळेत जेव्हा जायचो त्यावेळेला म्हणजे चेंबूर हे सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याच्यामध्ये पाऊस पडला की पाणी तुंबणं याच्यासाठी जे काही होतं, तर मी जिथे राहायचो पोस्टल कॉलनीमध्ये मी राहायला होतो, आमच्या इथे तर फेमस स्पॉट होता की तिथे कायम पाणी तुंबायचं, तर तिथे जवळपास असलेली मांजरं किंवा कुत्री काही कारणांनी जर मृतावस्थेत सापडली तर त्यांना पूर्ण किंवा त्यांची पिल्लं सापडली तर शाळेतनं घरी येताना त्या पिल्लांना घरी घेऊन येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करायचो. त्याच्यामुळे प्राण्यांची आवड खूप होती. पण म्हणतात ना की तुम्हाला योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. मुंबईत राहिल्यामुळे इथले बीच फिरलो, दादर चौपाटी असेल, गिरगाव असेल, जुहू असेल, वर्सोवा सगळे किनारे फिरायचो. पण जेव्हा मी इथे कॉलेज माझं पूर्ण केलं त्याच्यानंतर मी नोकरी केली, म्हणजे कॉलेज करताना सुद्धा मला खरंच कॉलेजचे आज या माध्यमातूनच आभार मानायचे की त्यावेळेला घरची परिस्थिती तेवढी नव्हती चांगली, तर त्याच्यामुळे मी 2 लेक्चर करून मी नोकरीला जायचो. मी 13वी 14वी 15वी जॉब करून माझं कॉलेज पूर्ण केलंय आणि ते कॉलेजनी मला परवानगी दिली म्हणून ते शक्य झालं. आणि तिथे मग असं झालं की लहानपणापासून पाहिलेली मुंबई, मग वाढलेली गर्दी ह्याला मी कंटाळलो आणि मग मुंबई सोडायचं ठरवलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात वेळास माझं गाव आहे, तिथे शेतीवाडी आहे. मग आपण शेतीवाडी करण्यासाठी, शांत आयुष्य जगण्यासाठी का जाऊ नये, की इथे एवढ्या स्पर्धामध्ये का राहायचं, म्हणून मी वेळासला 2000 साली मुंबई सोडली आणि राहायला गेलो. 2002 चिपळूणच्या संस्थेनी समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचं हे काम सुरू केलं आणि जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण एक समुद्री कासवाचं काम तुमच्याच गावामध्ये करतोय तर आमच्याबरोबर हे काम कराल का, माझं बालपण जरी इथे गेलं असलं तरी प्रत्येक सुट्टी मी माझी वेळासला घालवलेली आणि त्यावेळेला मी लोकांच्या घरात त्यांच्या मांजरं, कुत्रं, म्हशी, गाई किंवा मी लोकांची गुरं चरवायला न्यायचो सुट्टीत गेल्यानंतर. सो गावातल्या लोकांना हे माहिती होतं की ह्या मुलाला प्राण्यांची आवड आहे, त्याच्यामुळे संस्थेला गावातल्या बऱ्याच जणांनी सुचवलं की तुम्हाला प्राण्यावरती जर काम करण्यासाठी माणूस हवा असेल तर तो एक मुलगा आहे जो मुंबई सोडून आला आणि त्याला प्राण्यांची आवड

0: त्याच्यामुळे संस्थेची लोक माझ्या घरी आली आणि त्यांनी मला विचारलं आणि तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. कारण मुंबईत एवढी वर्ष राहून सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रात कासव असतं हे माहितीही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं कधी. कारण त्यावेळेला युट्यूब किंवा इंटरनेट हा काहीच विषय नव्हता, किंवा आज जसं डिस्कवरी आहे, नॅशनल ज्योग्राफी आहे, त्याच्यावरती माहिती कळते, ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. जेव्हा मला कळलं की समुद्रामध्ये कासव आहे आणि आपण आजपर्यंत फक्त गोड्या पाण्यातलं कासव पाहिलंय, तर मग का त्याचं काम करू नये, म्हणजे आपल्याला कधीतरी संधी मिळेल ते कासव बघायची, असं करून खरं तर मी या क्षेत्रामध्ये आलो. आणि तिथून एक वेगळी वाटचाल सुरू झाली. मग किनाऱ्यावरती रात्री गस्त घालणं, अंडी गोळा करणं, अशी हळूहळू मग ती एक आवड निर्माण होत गेली की 6 महिने आयुष्य पूर्ण बदलतं. की साधारणपणे नोव्हेंबरपासनं मादी कासव अंडी घालायला येतं, तिथून आमची दिवसाची रात्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे आम्ही रात्रभर किनाऱ्यावरती थांबतो आणि लोक सकाळी कामाला जातात तेव्हा आम्ही घरात झोपतो किंवा ऑफिसचं काही काम असेल तर ते करतो. सो अशी ही आवड हळूहळू डेव्हलप होत गेली आणि आज इथपर्यंतचा प्रवास झाला.
1: क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गावी काय ठेवलंय, गावात काय आहे, किंवा बरीच लोक पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये येतात किंवा शहरांच्या ठिकाणी जातात आणि काम किंवा आपला जो काही आवड आहे त्याच्यामध्ये काम करू पाहतात. खरं तर इथल्या गर्दीला कंटाळून तुम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा एक प्रसंग येत असतो, तो तुमच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं गावी जाऊन आला. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. सर, आता कासव संवर्धन क्षेत्रामध्ये जसं काम करायला तुम्ही सुरुवात केली, त्याविषयी तुम्हाला अगोदर माहीत होतं का, किंवा हळूहळू त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला, किंवा मग की हा जर कासव संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय किंवा काय?
0: मी म्हटलं तसं, मला स्वतःला समुद्री कासवाबद्दल काहीच माहिती नव्हतं, माझी पाठी पूर्ण कोरी होती. मला ह्या क्षेत्रामध्ये दोन गुरु लाभलेत, एक सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणची जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष भाऊ काटदरे, आणि दुसरे माझ्याच गावातले गोपीनाथ महाडिक. ते आत्ता 86 वर्षाचे आहेत. गोपीनाथ काकांनी त्यांच्या लहानपणापासून ह्या समुद्री कासवांची अंडी चोरून खाल्लेली आहे, त्याच्यामुळे ती अंडी शोधायची कशी, त्याच्यानंतर ती उचलायची कशी, हे सगळं त्यांना व्यवस्थित माहिती होतं. आणि शास्त्रीय ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान हे भाऊंकडे खूप चांगलं होतं, त्याच्यामुळे हे दोन गुरु मला लाभले. आणि जेव्हा मला विचारणा करण्यात आली की तू असं असं समुद्री कासवाचा आपण जो उपक्रम केला त्याच्यात काम करशील का, तर मी ह्या दोन दिग्गजांच्या हाताखाली सुरुवातीला तयारी केली. पण पहिली 5 वर्ष मला एकदाही मादी कासव समुद्रावरती अंडी घालताना दिसलेलं नाहीये. तिथे माझ्या लक्षात आलं होतं की कुठेतरी मी कमी पडतोय, की माझ्या गुरूंना माहितीये की कासव येतंय अंडी घालतंय आणि मला ते दिसत नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि त्या 5 वर्षानंतर आजपर्यंत अशी एकही वेळ नाहीये की मी समुद्रातलं कासव किनाऱ्यावरती अंडी घालताना पाहिलेलं नाही. मला दरवर्षी कासव दिसतात. रादर आता असं आहे की कासव समुद्रातना बाहेर येण्याआधी मला इंट्युशन्स येतात आणि मी सांगतो घरात बसून सुद्धा की आता कासव येईल आणि किनाऱ्यावर गेलो तर कासव किनाऱ्यावरती असतं.
1: क्या बात आहे. म्हणजे मी ह्याला म्हणेन की एकतर सातत्य, सराव, परिश्रम. कारण फक्त अभ्यास केला आणि पुस्तकी ज्ञान घेतलं, पण त्या ज्ञानाबरोबर जोपर्यंत तुम्ही फील्डवरती जाऊन पाहत नाही, तिथे अनुभव घेत नाही, किंवा ग्राउंडवरती जाऊन, जसं म्हटलं जातं मीडियाच्या भाषेत एक वर्ड आहे की ग्राउंड वर्क जाऊन किंवा ग्राउंड रिपोर्टिंग करणं, सो जोपर्यंत आपण तिथे जाऊन ते करत नाही तोपर्यंत ते डेफिनेटली ते कधी येणार नाही. कारण अर्थात तुमचे दोन गुरु ज्यांनी तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी शिकवल्या, तुमची जी पाठी कोरी होती त्यावरती अनेक धडे तुमच्याकडून गिरवून घेतले, खरं तर यामध्ये तुम्ही पुढे शिकत गेलात. पण सर, कासवांच्याच बाबतीत जर म्हणायचं गेलं तर तुमच्या कार्यक्षेत्राच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कासवांच्या प्रजाती ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात आढळतात, तुम्ही कोणत्या कासवांच्या जातींसोबत म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे किंवा त्यांचं तिथे येणं किंवा ते तिथे अंडी घालतात, तर त्यांच्याही वेगवेगळ्या प्रजाती असेल किंवा काय, तर त्यांच्याविषयी आम्हाला माहिती सांगा.
0: मुळात आपल्याकडे जगभरामध्ये समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आहेत आणि मी ज्या कासवासाठी काम करतोय हे समुद्रातलं कासव आहे. बऱ्याच जणांना समुद्रामध्ये कासव असतं हे माहिती नसतं. म्हणजे माझी जी पूर्वीची वेळ होती, म्हणजे तो दिवस आठवला की मलाही हसायला येतं की मलाही एक काळ असा होता की समुद्रात कासव असतं माहिती नव्हतं. पण भाऊ काटदऱ्यांसारख्या व्यक्तींनी मला वेगवेगळे संशोधनात्मक पेपर किंवा काही पुस्तकं दिली ज्याच्या माध्यमातून मला वाचनामध्ये ह्या गोष्टी कळत गेल्या की समुद्रातल्या कासवांच्या 7 प्रजाती असतात. आणि आत्ता सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आपल्याकडे कोकणाला 5 समुद्र किनारपट्ट्यांचे जिल्हे लाभलेले आहेत, तर तिथे आपल्याकडे ऑलिव्ह रिडले जातीचं समुद्रातलं हे सगळ्यात छोट्या प्रजातीचं कासव अंडी घालायला येतं. गेल्या 2-3 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 ह्या संख्येने ग्रीन सी टर्टल जातीची कासवाची अंडी सुद्धा सापडलेली आहेत. सो प्रामुख्याने आता मी ज्या

0: कासवांसाठी काम करतोय वनविभागामार्फत, तर ते ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आहे, जे जगातल्या 7 प्रजातीतल्या कासवांमधलं सगळ्यात छोटं जरी असलं तरी पूर्ण वाढ झालेली प्रौढत्वाला आलेली मादी ही 50 किलोपर्यंत वजनाला जाते, आणि पूर्ण वाढ झाली असेल तर 5 फुटापर्यंत तिची लांबी जाऊ शकते, आणि जगातलं सगळ्यात छोटं कासव आहे.
1: बापरे, माझ्या माहितीमध्ये खूप नवीन आहे हे सगळं माझ्यासाठी. म्हणजे आपली सर्वसामान्य लोकांची कासव आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच वेगळा आहे. म्हणजे माझं झालं, मी ऐकते नंतर आज झालं, ओ माय गॉड हे असं आहे. सो द थिंग इज की आपण पाहिलेला किंवा लहान मुलांना एक अट्रॅक्शन असतं कासव म्हटलं की, किंवा आपल्या गोष्टीतला कासव आणि खऱ्या खुऱ्या आयुष्यातला कासव हा इतका डिफरन्स आहे. आणि मुळात ह्या गोष्टी आहेत हे माहिती होणं खूप गरजेचं आहे. सर, आपण प्रजनन याविषयी तुम्ही अभ्यास केला आहे किंवा तुम्हाला या बऱ्याच गोष्टींचं तुम्ही नॉलेज आहे, तुम्ही आज त्या क्षेत्रात संशोधन करताय किंवा काम करताय. सर, ज्या वेळेला कासव जे आहे ते प्रजननाची त्यांची जी काही प्रक्रिया असते त्यावेळेला त्यांची कोणती विशेष काळजी तिथे घेतली जाते का, किंवा आपल्या वनविभागाच्या माध्यमातून अशी कोणती विशेष गोष्टी आहेत ज्या तिथे केल्या असतात किंवा काय?
0: सुरुवातीला जेव्हा हे काम झालं त्यावेळेला वनविभागाचं प्रादेशिक म्हणून एक विभाग असतो, त्यांच्यामार्फत हे काम राबवलं जात होतं. आणि आता गेली 3 वर्ष कांदळवन कक्ष म्हणजे आपल्या खाडी किनारी जे मॅनग्रोव्स किंवा टीवर येतं तर त्या विभागाकडे आता सध्या हे काम आहे. आणि त्याच्यामध्ये मुळात काळजी अशी घेतली जाते की किनारे स्वच्छ कसे राखले जातील, किनाऱ्यावरती शांतता कशी राहील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादं काम जर करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी लागणारं माणूसबळ तयार करणं, त्याच्यामुळे ग्रामस्थांबरोबर एक चांगला रेपो डेव्हलप करणं, ग्रामस्थांनाच ह्या गोष्टीची माहिती देणं आणि त्याच लोकांना त्या कामासाठी नियुक्त करणं हे सगळ्यात महत्वाचं काम मुळात प्रॅक्टिस म्हणून आत्ता वनविभागाकडनं केलं जातं. कारण याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की गाव करील ते राव काय करील, म्हणजे गावातली माणसं जर उभी राहिली एखाद्या कामाला आणि त्यांनी जर ठरवलं तर कुठलंही काम आपल्यासाठी अशक्य नाहीये. आणि त्याचाच प्रत्यय आहे की गेली 24 वर्ष सातत्याने चालू असलेलं समुद्री कासव संरक्षण संवर्धन हा प्रकल्प आज महाराष्ट्रातला हा असा प्रकल्प आहे जो आपल्या देशामध्ये सगळ्यात शेवटी सुरू झाला. कारण आपल्या भारतामध्ये आपण भारताची पश्चिम किनारपट्टी धरली तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व किनारपट्टीला तमिळनाडू, चेन्नई, ओरिसा ह्या सगळ्या राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी सुरू झालंय. पण आपण जी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली ज्याच्यामध्ये कासव शर्यत जिंकतं, ह्याच कासवानी महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेऊन ठेवलंय. कारण महाराष्ट्रामध्येच सगळ्यात पहिल्यांदी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सॅटेलाइट ट्रान्समिटर नावाचं मशीन सुद्धा मादी कासवाच्या पाठीवर बसवलं गेलं तिचा प्रवास अभ्यास करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मॅनपॉवर जी लागते तर ती मॅनपॉवर स्थानिक लोकांची उभी करून, म्हणजे मी सुद्धा एकेकाळी स्थानिक माणूस म्हणूनच तिथे नेमला गेलो होतो. आणि हळूहळू अभ्यास करून करून मग मी माझ्याबरोबर काही मुलं ज्यांना आवड होती वेगवेगळ्या गावात काम करणारी होती त्यांना ह्या गोष्टींमध्ये कार्यशाळा वनविभागामार्फत घेऊन त्यांना ह्याची माहिती देणं, योग्य पद्धतीने काम कसं करणं, मग किनाऱ्यावरती समजा जर रात्रीच्या वेळेला पर्यटक येत असतील किंवा कोणी त्रास देण्यासाठी जात असेल तर त्याला तिथनं बाहेर काढणं, किनाऱ्यावरती गाड्या नेऊ नये अशा गोष्टींचे फलक किंवा मार्गदर्शक बाबी किनाऱ्यांवरती लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कांदळवन कक्षाकडनं केल्या गेल्यात की ज्या वेळेला मादी कासव अंडी घालायला येतं तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि किनाऱ्यावरती काम करणारा माणूस ज्याला आपण बीच मॅनेजर किंवा कासव मित्र असं म्हणतो तर तो किनाऱ्यावरती त्यावेळेला हजर असेल. कारण किनाऱ्यावर अंडी घालायला जी कासव येते तिला त्यावेळेला तिचे नैसर्गिक भक्षक मारण्यासाठी किंवा तिची अंडी खाण्यासाठी येतात, ज्याच्यामध्ये कोल्हे, कुत्रे, रानडुकर असतात. सो ह्या प्राण्यांपासून सुद्धा तिचं संरक्षण करायचं ही महत्वाची काळजी किनाऱ्यावर घेतली जाते.
1: बापरे, म्हणजे खरं तर हे एखाद्या आईसारखंच आहे. जशी आईची काळजी आपण ती जेव्हा आई होणार असते त्यावेळेला घेतली जाते तर हे तसंच आहे. पण सर, मला जेन्युइनली हा प्रश्न पडलाय की किनारपट्टीवरची जी काही गावं आहेत किंवा तिथे असणारी जी काही लोक आहेत, पर्यटक म्हणा, या सगळ्या वेळेला सपोर्टिव्ह असतात किंवा? कारण असं अशी सिच्युएशन असते त्यावेळेला मग काही वेळेला तिकडे पर्यटकांची येण्यावरती थोडेसे निर्बंध घालावे लागत असतील, किंवा किनारपट्टीवरती जी काही लोक आहेत जी कदाचित आतमध्ये मासेमारीसाठी जाणारी काही लोक असतील तिकडे, किंवा त्या किनारपट्टीच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं तिकडे येणं हे कुठेतरी आपल्याला थोडंसं थांबवावं लागत असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं तुम्हाला सहकार्य लागतं का?
0: सुरुवातीला असं होतं की स्थानिक ग्रामस्थांमध्ये समुद्री कासवाची माहितीच नव्हती. पण जेव्हा त्यांना ह्या समुद्री कासवाबद्दल माहिती दिली, शास्त्रीय गोष्टी सांगितल्या, कारण एक काळ असा होता म्हणजे हे समुद्री कासव संरक्षण संवर्धन सुरू करण्यापूर्वी अनेक गावांमध्ये किंवा जेवढ्या गावांमध्ये मादी अंडी घालायला यायची त्या गावांमध्ये म्हटलं तरी हरकत नाहीये की तिथे स्थानिक लोक ह्या कासवाची अंडी चोरून खायचे. काही गावांमध्ये तर मादी कासव अंडी घालून झाल्यानंतर परत पाण्याकडे जायला निघाल्यावर तिला उलट करून तिला कापून तिचं मटणही विकलं जायचं. अशा लोकांमध्ये जनजागृती करून त्याच लोकांना ह्या कामामध्ये म्हणजे थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी करणं हे जे आपण पूर्वी ऐकलेलं आहे ते ऍक्च्युअल आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही काही वर्षापूर्वी झालंय. ज्यांनी ह्या कासवाची अंडी चोरली, ज्यांनी कासव मारून खाल्ली, अशा बऱ्याच लोकांना ह्याच कामासाठी प्रशिक्षण देऊन वनविभागाकडनं नेमलं गेलं आणि ह्याचं खरंच क्रेडिट वनविभागाला जातं. कारण चोराच्या हातात कुलपाची चावी देणं ही सोपी गोष्ट नसते, तो विश्वास ठेवून तिथे केलं गेलं आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे. त्या कासवाची माहिती आणि त्याचं महत्व निसर्गातलं काय आहे हे स्थानिक लोकांना माहिती असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला दंडुकेशाही किनाऱ्यांवरती करावी लागत नाही. कारण स्थानिक माणसंच पर्यटकांना पहिल्यांदी बाजूला करतात, ज्याचं एक उत्तम उदाहरण माझंच गाव आहे वेळास. वेळास गावामध्ये नोव्हेंबर ते मार्च हा या समुद्री कासवांचा अंडी घालायचा जो काळ आहे त्यावेळेला संध्याकाळी 7 ते सकाळी 7 किनारपट्टी बाहेरच्या माणसांसाठी बंद केली जाते. त्याच्यामुळे किनाऱ्यावरती बाहेरचा माणूस जाऊ शकत नाही की ज्याला किनाऱ्यावर गेल्यानंतर मला कसं वागलं पाहिजे याची माहितीच नसेल तर त्या व्यक्तीला तिथे जाण्यासाठीच मज्जाव केला जातो. फक्त किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार कोण असेल तर तो मासेमारी करण्यासाठी किंवा किनाऱ्यावर काम करणारा व्यक्तीच तिथे किनाऱ्यावर जातो. त्याच्यामुळे या समुद्री कासवांना अंडी घालणं फार सोपं जातं.
1: वाव, खरंच खूप इंटरेस्टिंग विषय हा. खर तर असं म्हणतात की आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते आणि ऑफकोर्स ही सुरुवात झाली किंवा तिथल्या लोकांमध्ये ती जनजागृती सगळ्यात करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग होता मला असं वाटतंय. आणि ती केल्यामुळे आज आपण जे काम करतोय त्याला कुठेतरी स्थानिकांचाच हातभार लागला जातोय. सो ही खरं तर खूप कौतुकाची बाब आहे. यानंतर आपण जनजागृतीविषयी अजून बोलणार आहोत पण तेच वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोमनात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन शैली.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. आणि आपला सेगमेंट आज आपल्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीसोबत बोलत आहोत, त्यांचं निसर्गावर असणारं, प्राण्यांवरती असणारं आणि एकंदरीत या जीवसृष्टीवर असणारं जे प्रेम आहे आणि त्यातून त्यांनी कुठेतरी वनविभागामध्ये जाऊन वनविभागामध्ये होणारी जी काही कामं आहेत, पर्यावरणासाठी होणारे जे उपक्रम आहेत त्यामध्ये त्यांनी विशेषत्वाने सहभाग नोंदवला आणि या संशोधक म्हणून वनविभागामध्ये सुद्धा कार्यरत आहे मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडलेत. सर, पुन्हा एकदा ब्रेक नंतर खूप खूप स्वागत. ब्रेकपूर्वी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या की कासवांच्या प्रजातींबद्दल जाणून घेतलं किंवा त्यांच्या प्रजननाचा काळ आणि त्यावेळी घेतली जाणारी काळजी याविषयी आपण जाणून घेतलं. सर, वन विभागाच्या माध्यमातून आज तुम्ही सुद्धा काम करताय किंवा वन विभागाच्या माध्यमातून असे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत, पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या प्रोजेक्ट विषयी बाहेर तितकं कधी बोललं जात किंवा एक लोकांचं म्हणायला गेलं तरी खूप गोड असा एक समज आहे की रिसर्च जे आहे ते फक्त बाहेरच्या देशांमध्येच होतात किंवा बाहेरच्या देशांमध्येच असा एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेऊन त्यावरती बोललं जातंय किंवा रिसर्च केलं जातोय, पण आपलं वनविभाग सुद्धा बरेच प्रोजेक्ट करतोय, बरेच प्रोजेक्ट राबवतंय, बरेच संशोधन चालू आहे, तर कोणते कोणते प्रोजेक्ट सध्या राबवले जात आहेत?
1: महाराष्ट्र वनविभागाकडून वेगवेगळ्या प्राण्यांवरती तर संशोधन सुरूच आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये एकदम जगासमोर आलेलं महाराष्ट्रातलं जे संशोधनात्मक काम आहे आणि त्याचा विशेष उल्लेख करायला आवडतो की खूप चांगल्या धर्तीचं हे संशोधनात्मक काम चालू आहे, ज्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी सह्याद्री निसर्ग मित्रांनी सुद्धा आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाने सुद्धा डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर याचा वापर करून मादी कासव वाळूमध्ये अंडी घालून जेव्हा जातं तेव्हा ह्या कासवांमध्ये पालकत्व नसतं, अंडी घालून झाल्यानंतर त्या अंड्यांचं काय होतं, त्याला कोणी खातं का हे बघायला मादी परत येत नाही, पण त्या वाळूच्या असलेल्या तापमानांच्या उभेमुळे ती अंडी उबतात आणि साधारण 1.5-2 महिने 45-55 ऍव्हरेज कालावधीनंतर ती उबून त्यातनं पिल्लं जन्माला येतात आणि ती 4 दिवसानंतर पिल्लं सरफेसवरती येतात. पण मग असं काय तापमान असतं की ज्याच्यामध्ये ती अंडी उबतात, याच्यासाठी डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर लावून त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये एक अशीही माहिती लक्षात आली की आपल्याकडे जन्माला काय येणार आहे हे आपल्याला सोनोग्राफीमुळे कळू शकतं की मुलगा जन्माला येणार आहे का मुलगी, इथे तापमान ठरवतं त्या अंड्यामध्ये जन्माला नर येणार आहे का मादी. कमी तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि तापमान जसं वाढायला सुरुवात होते त्याच्यामध्ये मादी जन्माला येते, तर त्याच्यामुळे साधारण 26-28 degrees ह्या तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि 29-33 degrees ह्या तापमानापर्यंत माद्या जन्माला घेतात. हा डेटा लॉगर लावल्यानंतर आपल्याला तो तापमानाचा अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये काय जेंडर असू शकतो त्याच्यामुळे तापमान वाढीचा परिणाम कुठेतरी ह्या प्राण्यांच्या जन्मावरती होतोय की नाही की ह्याचा एक पुढचाही अभ्यास भविष्यामध्ये करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅटेलाइट ट्रान्समिटर नावाचं एक मशीन असतं तर ते बसवण्याचा उपक्रम सुद्धा 2022-23 कांदळवन कक्षाच्या वनविभागाकडनं केला गेला होता, ज्याच्यामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 माद्यांच्या पाठीवरती अंडी मादी घालून झाल्यानंतर परत जेव्हा जाते तेव्हा तिला कस्टडीमध्ये घेऊन तिच्या पाठीवरती हे मशीन बसवलं गेलं. याच्यासाठी केंद्र सरकारची एक संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या संस्थेला फक्त परमिशन आहे कारण समुद्री कासव ही अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात, त्याच्यामुळे हे मशीन बसवणं याच्यासाठी ते शास्त्रज्ञ इथे येतात आणि त्यांनी हे मशीन बसवणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही असिस्टन्स असेल तर तो आपल्या वनविभागाकडनं तिथे दिला जातो. तर याच्यामध्ये पहिली कासव वेळासला आपण टॅग केली आहे, बरं याच्यात जे मशीन बसवलेलं आहे ते साधारणपणे 2 वर्ष चालतं, पण आपलं बॅडलक असं होतं की पहिल्या वर्षी 21-22 जी मशीन बसवली ती 3 महिन्यात बॅटरी उतरल्यामुळे बंद झाली आणि त्याच्यानंतर 2 माद्यांच्या पाठीवर मशीन बसवली ती 5 महिनेच चालली आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये 1 मादीच्या पाठीवरती मशीन बसवलेलं आहे आणि आता ते चालू आहे. सो त्या गोष्टीला 6-7 महिने झालेले आहेत आणि आपण अपेक्षा करतोय की ते पूर्ण मशीन चालेल, पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग अभ्यास जो आपल्याला करायचा होता तो आपल्याला असा कळला की वेळासला ज्या मादी कासवाला टॅग लावून सोडलं तर ती तिथून निघाल्यानंतर ती गुजरात किनारपट्टीपर्यंत गेली आणि तिचा शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला, म्हणजे 3 महिन्यामध्ये साधारणपणे 1200 किलोमीटरचा प्रवास तिने केला. आपल्याला असं वाटतं की कासव खूप हळू चालतं पण 3 महिन्यात 1200 किलोमीटरचा प्रवास ते करून गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी जी होती तिला अंजर्ल्यामध्ये दापोली तालुक्यात अंजर्ले म्हणून गाव आहे तिथे टॅग केलं होतं आणि तिला टॅग केल्यानंतर तिने 30व्या दिवशी केळशीमध्ये येऊन परत अंडी घातली आहे. सो समुद्री कासवांबद्दल आम्ही रिसर्च पेपर वाचलेले होते की 25-30 दिवसाच्या काळानंतर मादी कासव परत त्याच किनाऱ्यावर जिथे जन्म घेतलेला असतो तिथे किंवा जवळपासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते आणि आपल्याला पहिल्यांदा पुराव्यानिशी हे कळलंय की खरोखर ही कासव त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी घालायला येतात. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच होता. तिसरी चौथी आणि पाचवी आपण गुहागरमध्ये तिला टॅग लावलेलं होतं. तिसरी जी होती आणि प्रत्येक कासवाला आपण नाव ठेवलंय की भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हे काम सुरू झालं पहिल्यांदा केलं गेलं महाराष्ट्रामध्ये, म्हणून पहिली कासव जिला वेळासला टॅग केलं तिचं नाव प्रथमा ठेवलं. दुसरी कासव जी होती ज्या दिवशी ती अंडी घालायला आली त्या दिवशी आंजरल्यातल्या देवीचा उत्सव होता त्या देवीचं नाव सावणीकरीण होतं म्हणून तिचं नाव सावनी असं ठेवलं. त्याच्यानंतर तिसरी कासव होती तिचं नाव वनविभागाने वनश्री असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच आपल्याला मिळाला. 900 किलोमीटर साधारण तिचा प्रवास होता. चौथी कासव ज्यावेळेला अंडी घालायला पाण्यातून बाहेर आली त्यावेळेला आपल्या जशा पायाच्या खुणा येतात तसं त्यांचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांसारख्या खुणा उमटतात, त्याला ट्रेल म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये स्थानिक भाषेत त्याला माग म्हणतात की कासवाचा माग आहे. तर आम्ही तो शोधत ती कासव कुठे गेली अंडी घालायला हे शोधतो. तर ते शोधत असताना त्याच्यावरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं. मग ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. तिचाही प्रवास आपल्याला असं झालं की दुर्दैवानी फक्त 15 दिवसाचाच ट्रॅक करता आला कारण ती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मेली त्याच्यामुळे पुढे तिचा प्रवासाचा काही आपल्याला उलगडा झाला नाही. पाचवी मादी जी होती ते गुहागरच्या स्थानिक लोकांना आपण नाव सुचवायला सांगितलं. गुहागरला रेवा नावाची नदी वाहते म्हणून तिचं नाव रेवा असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. आणि आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला ओरिसा राज्यामध्ये ही ऑलिव्ह रिडले जातीची कासव हजारोच्या संख्येने येतात. तर तिथे 2016-17 मला जाण्याचा योग आला होता आणि तिथे आम्हाला कळलं होतं की 50 माद्यांच्या पाठीवरती अशी मशीन लावलेली होती पण त्या 50 पैकी एकही मादी परत त्या सीझनला अंडी घालायला आलेली नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात जिला आपण बसवलं ती भारतातली पहिली कासव ठरली जिनी परत येऊन आपल्या इकडे अंडी घातली. आणि दुसरी जी दोन आपण कासव टॅग करून सोडली तर 50 कासवांपैकी सगळ्या माद्या त्यांच्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला फिरताना आढळलेल्या आहेत. पण आपल्याकडे ज्या 2 माद्यांना 2022-23 टॅग केलं तर त्यातली गुहागरच्या केंद्रस्थानी एक सापडली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. यावेळेला ते मशीन 5 महिने चाललं तर ते कर्नाटक सोडून केरळपर्यंत कासव गेलं तिथपर्यंतचा ट्रॅक झाला. पण गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे तिथे एक कासव मिळाली म्हणून तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. तिने आपल्यासाठी इतिहास रचला. तिने 5 महिन्यामध्ये 3,500 किलोमीटरचा प्रवास करून श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ती ओरिसा राज्यापर्यंत गेली आणि परत जशी फिरली मशीनची बॅटरी उतरल्यामुळे मशीन बंद झालं त्याच्यामुळे तो आपला अभ्यास होऊ शकला नाही. आणि आत्ता 8वी मादी जिच्या पाठीवरती आपण मशीन बसवलेलं आहे तिला डहाणूमध्ये हे मशीन लावलंय आणि ती भारतातली पहिली अशी कासव आहे की जिला कॅप्टिव्हमध्ये असताना आपण हे टॅग केलंय. कारण जनरली अंडी घालून झाल्यानंतर मादीला टॅग केलं जातं. इथे डहाणूमध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेत सापडलेली ती कासव होती आणि डहाणूला वनविभागाचं एक उपचार केंद्र आहे समुद्री कासवांवरती किंवा प्राण्यांवरती उपचार केंद्र आहे. तिथे तिच्यावर उपचार करून तिला बरं केलं गेलं आणि बरी झाल्यानंतर तिच्या पाठीवरती ते मशीन बसवून तिला 18 नोव्हेंबर 2025 रिलीज केलंय. पण त्याच्यानंतर तिने जे काही आपल्यासाठी म्हणजे अजूनही ते मशीन चालू आहे होपफुली आम्ही अभ्यास करतोय किंवा पाठपुरावा वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वनविभाग करते की आम्हालाही उत्सुकता आहे की ती नवीन काय काय दाखवणार आहे. पण ज्यावेळेला तिला रिलीज केलं त्याच्यानंतर ती ओमानला गेली होती आणि ओमानहून परत येऊन सध्या ती गोव्याच्या जवळ कर्नाटकमध्ये आत्ता सध्या ती पोहोचते. आणि आत्ता सध्या असं म्हटलं जातं की हा एक काळ असा असतो की ह्या काळामध्ये वेगवेगळ्या भागातली समुद्री कासव ही त्यांची एक मीटिंग असल्यासारखं कर्नाटकमध्ये अपवेलिंग नावाचा एक प्रकार असतो जिथे समुद्राच्या तळाशी असलेले जीव पाण्याच्या वरच्या बाजूला येतात आणि ते खाण्यासाठी ही कासव एकत्र येतात. तर आता सध्या ही टॅग केलेली कासव तिथे पोहोचते आणि डहाणूला जिला आपण टॅग केलं होतं तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलं कारण डहाणूला महालक्ष्मीचं मोठं मंदिर आहे आणि आपला एक मित्र होता धवल कांसारा म्हणून तो दुर्दैवाने आता आपल्यात नाहीये तर त्याच्यामुळे त्याचं नाव आणि देवीचं नाव असं म्हणून तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलंय. तो आपला एक प्रवास होता. आणि आता गेल्या वर्षी मेटल टॅगिंग नावाचा एक उपक्रम केला गेला ज्याला अंडी घालायला आलेल्या मादी कासवाला पुढच्या दोन्ही पंखाला आतल्या बाजूला धातूची एक पट्टी लावली जाते की ज्याच्यामुळे ती कासव कुठेही गेली आणि आपला किनाऱ्यावर काम करणारा माणूस किनाऱ्यावर असेल आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्या पट्टीला एका बाजूला नंबर आणि दुसऱ्या बाजूला ज्या संस्थेने लावलंय त्याचं नाव कोरलेलं असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या शास्त्रज्ञांना अचंबित करणारी एक गोष्ट घडली. 30 जानेवारीला आपल्याला हा उपक्रम आपण गेल्या वर्षी सुरू केला कांदळवन कक्षाकडनं आणि तिथे एकूण 62 माद्यांना रत्नागिरीत आणि 4 माद्यांना सिंधुदुर्गमध्ये टॅग केलं गेलंय. पण 25 जानेवारीला किनाऱ्यावरती गस्त घालताना गुहागरच्या एका मुलाला एक कासव अंडी घालताना दिसलं. आणि दरवर्षी ह्या उपक्रमाच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात आपण कांदळवन कक्षाकडनं प्रत्येक किनाऱ्यावर काम करण्यासाठी कार्यशाळा घेतो आणि यावर्षी काय काय उपक्रम करणार आहोत त्याची माहिती दिली जाते. नवीन कासवमित्र असतील तर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलेलं होतं की अशी एक धातूची पट्टी आपण त्याला बसवणार आहोत किंवा अगदी सोप्या भाषेत स्थानिकांना समजवायचं तर एक बिल्ला लावणार आहोत तर त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की कोणाला अशी कासव दिसली तर आपल्याला कळेल की ती कासव परत अंडी घालायला आली आपल्या इकडे. तर आपला उपक्रम 23 जानेवारीला सुरू झाला होता पण 25 जानेवारीला गुहागरला एक कासव अंडी घालताना दिसली, तिच्या पंखाला तो टॅग होता. तर त्याचा रात्री 10:40 किनाऱ्यावर काम करणाऱ्या मुलाचा मला फोन आला की सर असं असं आहे आणि तिथे कासव आहे, तिला तो टॅग आहे. मग मी त्याला सांगितलं की फोटो असे काढ की मला नंबर दिसले पाहिजेत आणि ते नाव म्हणजे मी माझ्या वरिष्ठांना पाठवीन आणि आपण शोध घेऊ शकतो की कुठून आली आहे, कारण आपण एकाही मादीला अजून महाराष्ट्रात टॅग केलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती बातमी कळली कारण मुंबई ऑफिसला ही गोष्ट गेल्यानंतर तिथून देहरादूनपर्यंत चौकशी झाली. 2021 साली वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी म्हणून एक संस्था आहे WCS, त्या संस्थेने 2021 ओरिसामध्ये अंडी घालून झाल्यानंतर ह्या कासवाला टॅग केलेलं होतं. 4 वर्षानंतर ती कासव महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि अजूनपर्यंत समुद्री कासवांच्या अभ्यासामध्ये हे बघितलं गेलंय की हे मॅग्नेटिक फील्डचा वापर करतात आणि जिथे पिल्लू जन्माला आलेलं असेल, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पाहिली असतील वेळास कासव महोत्सव आंजरले किंवा गुहागरची सुद्धा, तर पिल्लाला कधी पाण्यात सोडलं जात नाही, त्याला वाळूवर चालवलं जातं की जेणेकरून वाळूतनं पाण्यात जाईपर्यंत ते आपली मॅग्नेटिक फील्ड त्याच्या मेमरीत इनप्रिंट करतं आणि 15 ते 20 वर्षानंतर त्यातली मादी जी सक्षम होते ती पुन्हा त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती येते, म्हणून त्या पिल्लाला चालवलं जातं त्या किनाऱ्यावरती. पण इथे गडबड अशी होती की तिने अंडी भारताच्या पूर्व किनारपट्टीलाही घातली होती आणि ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीलाही अंडी घालायला आलेली होती आणि अजूनपर्यंतच्या अभ्यासामध्ये हेच पाहिलं गेलंय की पूर्व किनारपट्टीची कासव कधी पश्चिमेला आलेली नाही आणि ती आली ती थेट अंडी घालायलाच आली आणि तिने तिथेही अंडी घातली होती, इथेही अंडी घातलेली होती. सो असे काही वेगळे उलगडे की एक त्याला आपण म्हणू हिडन ट्रेजर आहे समुद्रातलं, की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हे सांगण्यासाठीच आपल्याला ही कासव सुद्धा दर वेळेला आम्हाला काहीतरी नवीन नवीन शिकवतायत की मी कुठे जाऊ शकते किंवा तुम्ही माझा पाठपुरावा पूर्ण करूच शकत नाही, मी तिथेही अंडी घालू शकते, मी इथेही अंडी घालू शकते, म्हणजे कुठलाही सातबारा माझ्या नावाचा नाहीये, मी कुठे पाहिजे तिथे जाऊ शकते.
0: म्हणजे सर तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असताना बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी इमॅजिन होतात ना, आणि ते असं झालं की जसं आपलं घर आहे, आपला परिवार आहे, आपण कधी या ठिकाणी जातो कधी त्या ठिकाणी जातो, तसंच ह्यांचं हे खूप सुंदर जग आहे.
1: खरं
0: ते कासव त्या त्या जगांमध्ये वावरत असतात किंवा आणि किती हे मी म्हणेन की आपण माणूस असून आपण एवढे सिस्टमॅटिक आहोत का किंवा आपण इतके ऑर्गनाइज्ड आहोत का की हे प्राणी प्राणीजीव आपण ज्यांना म्हणतो किंवा त्यांना हा प्रवास कसा समजत असेल किंवा हे खूप कुतूहलात्मक आहे सगळं, खूप असं नाही का असं प्रत्येक उत्सुकता वाढवणार आहे मी म्हणेन की अरे हे असं कसं झालं असेल, हा जो एक प्रश्न आहे ना अरे अच्छा असं पण होतं का, आणि सगळं हे आश्चर्यकारक आहे मी म्हणेन. कारण जर आपण एखाद्या कॉमन व्यक्तीला ह्या गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा फॉर एक्झाम्पल जसं माझं झालं की एक कासव 3000 किलोमीटरचा प्रवास करतो, एक कासव 1200 किलोमीटरचा प्रवास करतोय तोही इतक्या वेळेमध्ये. सो या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणाशी थेट संबंध आहे. सर मला असं वाटतं की आपण जे इतक्या पोटतिडकीने आपण सांगतोय की कासव संवर्धन झालं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काम केलं गेलं पाहिजे, तुम्ही वनविभागाच्या माध्यमातून इतकं काम करताय, खर तर या हे कासव संवर्धन होणं का गरजेचं आहे? कारण बऱ्याच वेळेला बोललं जाते कारण आज आपण इतक्या गोष्टी बोलतोय पण त्याचा ऍट दी एंड ऑफ दी हे की त्याचा मुद्दा हा काय की का कासव संवर्धन करणं गरजेचं आहे.
1: निसर्गाने प्रत्येक प्राण्याला पक्ष्याला किंवा कुठल्याही सजीवाला जन्माला एवढ्यासाठीच घातलंय की त्याचं निसर्गामध्ये काहीतरी एक काम आहे. तसं मी म्हटलं तसं की सुरुवातीच्या काळांमध्ये गावागावांमध्ये ही अंडी चोरणं आणि खाणं त्याच्यामुळे समुद्रातल्या कासवांची संख्या खूप झपाट्याने कमी झाली होती. पण मुळात बऱ्याच लोकांना समुद्रातलं कासव किंवा गोड्या पाण्यातलं कासव हे नक्की पाण्यामध्ये करतं काय किंवा त्याचं निसर्गात स्थान काय हेच माहिती नसतं. तर मुळात ह्या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत की समुद्रातलं कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव. गोड्या पाण्यातलं कासव नावाप्रमाणे गोड्या पाण्यात राहतं, नदी तलाव धरण याच्यामध्ये किंवा काही लोक विहिरीत सोडतात जे खरं तर चुकीचं आहे, आणि समुद्रातलं कासव हे समुद्रात किंवा खाडीमध्ये काही वेळेला आढळतं. पण दोघांचं काम सारखं आहे, पाणी स्वच्छ ठेवणं. समुद्री कासव समुद्रात असलेलं शेवाळं खातं, समुद्रात मेलेले जीव मेलेले मासे खातं आणि पाणी स्वच्छ ठेवायचं काम करतं. बरं, ह्या समुद्री कासवांमध्ये गंमत अशी आहे की 7 प्रजातींपैकी भारतीय उपखंडांमध्ये 5 प्रजाती आढळतात, आणि त्यातली एक प्रजात ही शाकाहारी मानली जाते, ग्रीन सी टर्टल, जी समुद्रातलं फक्त शेवाळ आणि गवत खातं. बरं, बाकीचीही कासवं एका ठराविक मर्यादेपर्यंत गवत खातात, पण ते गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खातात, ज्याच्यामुळे छोट्या माशांना त्या गवताच्या आतमध्ये जाऊन अंडी घालता येतात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. किंवा दुसरं, ज्यांना मरीन बद्दलची माहिती आहे त्यांना किनाऱ्यावरती फिरताना सुद्धा आता आपल्याला बातम्या ऐकायला येतात की किनाऱ्यावरती जेलीफिश आलेत, त्याच्याजवळ जाऊ नका, त्याच्यामुळे आपल्याला खाद सुटते किंवा माणूस दगावू शकतो जास्त प्रमाणात जेलीफिश लागले तर. समुद्री कासव जेलीफिश खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम करतात आणि हे त्यांचं निसर्गातलं स्थान आहे. जर ह्यांची संख्या कमी झाली तर जेलीफिशची संख्या वाढेल. समुद्रात मेलेले जलचर जीव किंवा मासे जर मेले तर प्रत्येक जलचर जीवामध्ये तेलाचा कंटेंट आहे. पाण्यामध्ये हे मासे जर मेले, पाण्यावरती जर तेलाचा तवंग आला तर बाष्पीभवन कमी होईल. आणि आज आपण जे बघतोय की पाऊस कमी पडणं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक प्राणी वाचणं जसं गरजेचं आहे तसं हे समुद्रातलं कासव सुद्धा पूर्वी जी संख्येनी होती त्या संख्येनी येईपर्यंत तरी आपल्याला हे कन्झर्वेशन करायला हवंय. आणि म्हणून हे कन्झर्वेशन आपल्याला केलं जात आहे स्थानिक लोकांना एकत्र घेऊन वनविभागामार्फत.
0: नक्कीच, ही जी मुलाखत आहे ही खरं तर अगदीच असे, म्हणजे मला इतकं वाटतं की हा विषय संपूच नाही. रादर आय कॅन से की ह्याच्यावरती केवळ एक पॉडकास्ट नाही तर असे बरेच एक छान सिरीज होऊ शकते. आणि या सिरीजमध्ये आपण मग जसं इन डिटेल सगळ्या गोष्टी बोलू शकू, पण वेळेअभावी कुठेतरी आपल्याला थोडासा उलट घ्यावा लागेल. सर म्हणून ऍट दी एंड ब्रेक नाही घेणार, पण आता मी डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली सगळ्यांनीच, म्हणजे मला असं वाटतं हल्ली सोशल मीडिया सगळे स्क्रोल आपण सतत करत असतो आणि हे स्क्रोलिंग करता करता काही असे छान टुरिस्ट असतात, काही असे छान भ्रमंती करणारी लोक असतात आणि त्यांना ती रील आपल्याला ती येतेच की वेळास महोत्सव. आणि त्याविषयी आम्ही खूप ऐकलंय, तुम्ही स्वतः काम केलंय या महोत्सवासाठी, या उपक्रमासाठी. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण बऱ्याच जणांनी इथे जाऊन ह्या वेळास प्रकल्पाला जाऊन व्हिजिट केलेलं आहे, कासव आलेले पाहिलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कासव त्या किनारपट्टीवरती येतात त्याची छायाचित्रण बऱ्याच जणांनी घेतली, सोशल मीडियावरती त्याविषयी अवेअरनेस झालेला आहे. तर हा प्रकल्प कसा सुचला, नेमका काय प्रकल्प आहे याविषयी सांगा.
1: काम सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे हे लक्षात आलं. आणि जर हे काम सुरू करायचं आहे तर गावामध्ये दोन कॅटेगरी होत्या, म्हणजे सर्वे केले गेले की आपण हे संवर्धन करताना गावातल्या लोकांना, स्थानिकांना ह्याच्याबद्दल किती माहिती आहे. आणि ह्याचं सगळं क्रेडिट सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेला आणि वनविभागाला आहे की या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की काही लोक ह्याची अंडी चोरून घरात खातात, घरातल्या बैलांना खायला घालतात आणि उरलेली अंडी ही आसपासच्या गावात विकतात. आणि काही असेही लोक आम्हाला सापडलेत की जी अंडी आणून फक्त विकायची आणि त्यातनं आलेल्या पैशातना जो ह्या कासवांचा अंडी घालायचा काळ असतो 5 ते 6 महिन्याचा, त्या काळामध्ये स्वतःचं घर चालवायचे. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये अंडी चोरली जायची. पण जर हे कन्झर्वेशन किंवा संरक्षण संवर्धन सुरू झालं आणि आता कासवाची अंडी चोरायची नाहीत हे स्थानिकांना सांगितल्यानंतर कुठेतरी त्यांचाही विचार मनात आणायला हवा होता की त्यांचं उत्पन्नाचं साधन थांबणार होतं. मग स्थानिकांनाच माहिती नाहीये तर शहरात राहणाऱ्या लोकांना ह्याच्याबद्दल किती माहिती असेल? ही एक संकल्पना खरं तर पुढे आली. आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथे आल्यानंतर कासवाची पिल्लं पाण्याकडे जाताना दिसतील, ती बघायला मिळतील, पण ते बघितल्यानंतर आसपासचा परिसर फिरावा आणि त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था गावातल्यांनी करावी आणि मग राहण्याचे जेवणाचे पैसे हे स्थानिक लोकांना मिळतील. म्हणजे जी अंडी चोरून विकून पैसा मिळत होता त्याच्याऐवजी पर्यटनाच्या माध्यमातून आता पैसा मिळेल, अशी संकल्पना ती पुढे आली. आणि म्हणून पहिल्या वर्षी संस्थेनी 125 लोकांना फक्त तिथे आमंत्रित केलेलं होतं, पण ती 125 लोक ती होती ज्यांनी संस्थेला या कामामध्ये पूर्वी डोनेशन्स दिलेली होती, मदत केलेली होती आणि सगळे पर्यावरण प्रेमी होते. त्याच्यामुळे वेळास हे एक असं गाव होतं की आम्ही गंमत म्हणून सांगतो की जगामध्ये एक लास वेगास आहे आणि दुसरा आमचं एक लॉस्ट वेळास आहे. तिथे हरवलेलं गाव होतं. आत्ता सुद्धा वेळासमध्ये लँडलाईन फोन नाही, फक्त जिओ सिमला नेटवर्क आहे, बाकी कुठलंही फोनचं सिमकार्ड चालत नाही. आणि एकदा तो टॉवर बंद झाला की आम्ही हरवलेलेच असतो कुठेतरी, त्याच्यामुळे बाकीचे सिमकार्डवाले आल्यानंतर त्यांनी फ्लाईट मोडला तिथे फोन टाकायचा. पण मग हेच आपण

0: रिस्क काय असते हेही अभ्यास केला जातं, कारण निगेटिव्ह मार्किंग झालं तर तो प्रकल्प तिथेच थांबला. त्याच्यामुळे म्हणतात जसं की सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून हे सुरू झालं. पण आलेल्या 125 लोकांनी इतकं तोंड भरून कौतुक केलं की आता आम्ही घरी जाऊन आमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगू, पण एकाच दिवसाचा महोत्सव होता तो संपला, आता परत आम्हाला बघता येणार नाही. मग 2007 तीन दिवसाचा केला, 2008 तो 8 दिवसाचा केला. असं करत करत लोकप्रियतेमुळे तो महोत्सव आज पिल्लू जन्माला आलं, पहिलं घरटं उघडलं की पिल्लू जन्माला आल्यानंतर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरट्यापासून कासव महोत्सवाची तारीख डिक्लेअर करतो आणि ती शेवटच्या घरट्यापर्यंतची असते. याच्यासाठी एक प्रोसेस असते, ग्रामपंचायतीमार्फत लेखी पत्रव्यवहार वन विभागाला केला जातो, त्यांच्याकडनं ती परवानगी जाते. कारण किनाऱ्यावरती आलेल्या पर्यटकांना कंट्रोल करण्यासाठी स्थानिक माणसं तिथे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपली किनाऱ्यावर काम करणारी मुलं असतातच, पण त्या व्यतिरिक्त एक मॅनपावर तिथे लागते, ज्याच्यामुळे क्राऊड कंट्रोल केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की जे आम्हाला कायम विचारलं जातं की तुम्ही महोत्सव करता त्याच्यामुळे या कासवांना त्रास होतो, तर मुळात मादी कासव ज्यावेळेला अंडी घालायला येतं त्यावेळेला आपण महोत्सव कधीच करत नाही. आणि मी म्हणून मगाशी म्हटलं तसं, संध्याकाळपासून सकाळपर्यंत हा बीच नेस्टिंग पिरियडच्या वेळेला बंद केला जातो. पिल्लं ज्यावेळेला बाहेर यायला सुरुवात होते तेव्हा महोत्सवाची सुरुवात होते, आणि तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी वेळा ठरवलेल्या असतात की त्याच वेळेला लोकांनी किनाऱ्यावरती यायचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मादीला प्रजननाच्या काळामध्ये त्रास होत नाही आणि पिल्लं जन्माला आल्यानंतर लोकांना ते बघायला मिळतं. आणि मग कॉन्टेंट क्रिएटर असतील, युट्यूबर्स असतील, रील्स करणारे असतील, ह्या लोकांनी हळूहळू हळू ह्या गोष्टी वाढवत आज जगामध्ये सगळीकडे वेळास कासव महोत्सव प्रसिद्ध आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, अनेक देश परदेशातली लोक वेळासच्या महोत्सवाला भेट देऊन गेलेली आहेत.
1: येस, दॅट्स ट्रू. म्हणजे वेळास या गावची ही मी सक्सेस स्टोरी म्हणेन की आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भारताबद्दल, आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललं जायचं की आपण संपन्न आहोत, आणि आपण या दृष्टीने संपन्न आहोत, फक्त ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे वेळासने करून दाखवलंय, हे वेळासने ओळखलंय, आणि त्यामुळे आज वेळास म्हणून कुठेतरी जे म्हणतात ना की मिसिंग वालं जे होतं ते आता वेल नोन मध्ये आलेलं आहे. सो खरं तर खूप छान प्रकल्प, खूप चांगले उपक्रम तुम्ही राबवताय, आणि आज तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. अवेअरनेस प्रोग्राम आहे, स्टुडंटसाठीच कार्यक्रम, ज्या कॉलेजमध्ये शिकलात, ज्या बेंचवर बसून शिकलात, आज तिथे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना गाईड करणार आहात, अवेअरनेस प्रोग्राम करणार आहात. खरं तर ही जी जर्नी आहे सर, खूप इन्स्पायरिंग आहे. बरेच नवीन कदाचित हे सगळं ऐकून मला कुठेतरी एक, मी कॉमन गर्ल म्हणून किंवा कॉमन ह्युमन बीइंग म्हणून आपल्या बॅक ऑफ द माइंड मनामध्ये विचार येतो की अरे छा, हे आपणही करू शकतो. किंवा संवर्धनाचे काम हे फक्त वन विभाग आणि त्यांच्याकडेच असलेल्या तिथल्याच लोकांचे किंवा त्यांच्याच एम्प्लॉईचे काम नाहीये, तर मी माझ्या आजूबाजूला काय आहे, मी त्याच्यातून काय घेतोय, किंवा मी या संवर्धनामध्ये माझा काय खालीचा वाटा असू शकतो. सो हा एक प्रकाश जो आहे तुम्ही नक्कीच निर्माण केलेला आहे, आणि तो आता अनेक विद्यार्थ्यांमध्येही होईल. तर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार, आणि तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली? हा विषय खरं तर संपूर्ण याचा वाटणारा होता. या विषयातून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या. कासव हा किती आता हळू चालतोय कदाचित तुम्हाला उलगडा झालाच असेल, पण येस, कासवांच्या प्रजाती, त्यांचं संवर्धन, त्यांच्यातून होणारे महोत्सव, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मी आरजे कोमल सरांसोबत इथे तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओमध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आज आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका मेधाताई सोमण. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. आणि आषाढी एकादशी निमित्त आपण हा सगळा संत मेळा आयोजिलेला आहे आणि सगळ्या संतांबद्दलची माहिती पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी आपण या वाहिनीतर्फे कार्यरत आहोत. आणि यापूर्वी आपण संत ज्ञानेश्वरांना म्हणजे माऊलींपासून सुरुवात केली, त्यांचे दोन भाग केले, नंतर संत तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, असं सगळे करत करत आपण आता जवळजवळ 6 एपिसोड केलेले आहेत. तर आता उरलेले जे काही थोडेफार संत आहेत त्यांच्या विषयी आज आपण मेधाताईंकडनं माहिती घेणार आहोत. आज ते आपल्याला संत गोरा कुंभार, सावतामळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखा मेळा यांच्याविषयी सांगणार आहेत. तर त्यांच्या श्रवणाचा आनंद घेऊया.
1: नमस्कार. आषाढीचा हा सोहळा, वारीचा सोहळा चालूच आहे आणि सगळं वातावरण विठ्ठलमय असं झालेलं आहे. तेव्हा या वारकरी संप्रदायाविषयी आपण आधी सगळं काही बघितलेलं आहेच पहिल्याच भागामध्ये. तर ह्या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड आणि यांचा घरातलं वातावरणच पूर्वापार वंश परंपरेने विठ्ठल भक्तीचा वारसाच या चौघांनाही मिळालेला होता आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्यामध्ये ती भक्ती उपजतच आली होती. निवृत्तीनाथ यांचा ओढा नाथपंथाकडे होता आणि नाथपंथाचे गहिनीनाथ हे त्यांचे गुरु होते. गहिनीनाथांना खरं ते नाथपंथाचे असले तरी सुद्धा कृष्णाविषयीची भक्ती त्यांच्या मध्ये होती आणि त्यामुळे कृष्ण भक्तीचा ओलावा त्यांच्या त्या नाथपंथाच्या योगाच्या निमित्ताने त्यांच्याकडे होता आणि आपोआपच ती ओढ कृष्ण भक्तीची त्यांच्या शिष्याकडे म्हणजे निवृत्तीनाथांकडे
0: आली.
1: आणि मग निवृत्तीनाथांनी त्यावेळेला ज्ञानेश्वरांना आज्ञा केली की जे भगवद्गीतेमध्ये कथित असलेलं असं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणि तो भगवद्गीतेचा सगळा विचार सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तू मराठीतून त्याच्यावर भाष्य लिही आणि हे सांगितल्यानंतर आपोआपच गुरुची आज्ञा. म्हणून ज्ञानेश्वरांनी याचे ज्ञानेश्वरी लेखन जे केलेलं आहे ते आपल्या गुरुच्या आज्ञेनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपोआपच नाथपंथ हा वारकरी संप्रदायात मिसळून गेलेला आहे ज्ञानेश्वरांच्या रूपाने. म्हणजे ज्ञानेश्वर सुद्धा खरं म्हणजे नाथपंथाचे आणि आपले निवृत्तीनाथ हे शिवभक्त होते पण तरी सुद्धा कृष्ण भक्तीची ओढ त्यांना सुद्धा होती आणि त्यामुळे आपोआपच हा वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी एकजीव झालेले आपल्याला दिसतात. आणि मग त्यांनी जे भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद त्यांना ते समाज प्रबोधन करायचं होतं आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या पर्यंत ही कृष्ण भक्ती किंवा हा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून त्यांनी थेट परमात्म्याशी संवाद भक्तांचा जोडून दिला. म्हणजे अध्यात्मामध्ये लोकशाही ही ज्ञानेश्वरांनी खरी म्हणजे निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे साहजिक काय झालं की कृष्ण म्हणजेच हा विठ्ठल हा विठू माऊली म्हणून त्यांना सामान्य सगळे लोक माऊली म्हणायला लागले. आपल्या आपला जो हे म्हणजे आपल्या ज्या वेदना असतात सगळी मुलं असतील किंवा लेकर हे आपल्या आईजवळ आधी सगळं व्यक्त करत असतात. म्हणजे एखादं मागणं असेल, एखादं काहीतरी दुःख आहे, कुठेतरी अपमान झालाय, कुठेतरी फार मोठा गौरव झालाय, सगळं आपण आईला
0: सांगतो.
1: तसं ह्या सगळ्या ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे जे वारकरी पंथाचे नेते संत त्यांना ज्ञानेश्वरांच्यामुळे आपोआपच ओढ लागलीच आणि माऊली म्हणून तेही म्हणायला लागले विठोला विठोबा आणि त्यामुळे बाकीचे जे संत होते ते यांचे सगळ्यांचे अनुयायी त्यांना सुद्धा माऊलीच वाटायला लागली आणि त्यामुळे आपल्या सगळ्या वेदना आणि आपले सगळ्या विचार या सामान्य असे जरी असले सगळे शिकलेले होते असं नव्हे पण तरी सुद्धा काव्य शेवटी कवी प्रतिभा ही जी आहे ती शिक्षणावर अवलंबून नाहीये ती उत्कट भक्ती ही उत्कट भक्ती या सगळ्या आता तू सांगितलंस गोऱ्या कुंभार सावतामाळी सेनानावी किंवा नरहरी सुखोबा विसोबा खेचर हे अनेक असे हे आपण काही नावं आता सांगतोय पण अनेक आणि ती परंपरा अजूनही कायम म्हणजे वारकरी पंथातले संत हे जुन्या काळातले आपण सांगतो आजही आपल्याकडे वारकरी पंथामध्ये अनेक तऱ्हेनी काव्यरचना करणारे सामान्यातला सामान्य भक्त सुद्धा ते करतो आहे आणि त्यामुळे आपण उदाहरणासाठी म्हणा किंवा प्रतिकात्मक म्हणून ह्या काही संतांचा आज विचार करणार त्यापैकी आहेत पहिले ते म्हणजे आपण गोरा कुंभार यांचा विचार करूया हे गोरा कुंभार जे आहेत ना हे गोरा कुंभार खरं म्हणजे त्यांचा जो आहे सगळा विचार त्यांनी कुंभार जमातीचे खरं म्हणजे आणि त्यांना जन्म त्यांचा जो झाला तो 1267 मध्ये जन्म झाला आणि तो तेरढोकी हे जे पंढरपूरच्या जवळ असलेलं गाव आहे तर त्या गावाजवळ त्यांचा गावामध्ये जन्म किंवा गावा पंढरपूरच्या गावाजवळ आला त्यांचे आई वडील स्वधार्मिक वृत्तीचे होते आणि त्यामुळे आपोआप संस्कार काय झाले तेच धार्मिक संस्कार गोराकुंभार त्यांना सगळे गोरोबा काका म्हणत आणि त्यामुळे हा गोरोबा काका आणि व्यवसायाने त्यांचा मडकी बनवणं किंवा मातीच्या बनवणं हा वस्तू बनवणं आणि नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या समकालीन ते होते गोरोबांनी दोन विवाह केलेले एक संतीशी लग्न केलं आणि एक रामीशी लग्न केलेले तर एक दिवस काय झालं ही संती पाणी आणायला गेली आणि छोट्या मुलाला तिने त्यांना सांगितलं सांभाळ आम्ही पाणी घेऊन येते गोरोबांचं काम चालू होतं माती मळणं पायाने आणि आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायातले सगळे वारकरी भक्त हे काम करीत असताना जे नित्य नेमून दिलेलं काम आहे ते करीत असताना एकीकडे नामस्मरण करत असतात आणि विठ्ठलाची भक्ती निस्सीम भक्ती जी आहे मनामध्ये सतत तो नामजप आणि त्यामुळे ते काम का कधी त्यांचं पुरं होतं तेही त्यांना कळत नाही इतके त्या कामामध्ये
0: तल्लीन झालेलं
1: शरीर कामामध्ये तल्लीन आणि मन विठ्ठल विठ्ठल आणि त्यामुळे माती तुडवत आहेत आणि त्याच्यात ते रांगणारं मूल असं तिथे त्या मातीत आलं त्यांना ते कळलंच नाही आणि ते मूल त्याच्यातच गेलं आईला वाईट वाटणार त्यांनाही खूप वाईट वाटलं पण परमेश्वरी कृपा असते तशी त्यांना दुसरं मुलगा परत प्राप्त झालेला आहे त्यामुळे संती काही अशी निपुत्रिक वगैरे राहिलेली नाही आणि त्यांना परमेश्वराच्या कृपेने पुन्हा पुत्रलाभ झालेला आहे आणि ते नेहमी म्हणायचे की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगी गुणातीत आता गुणातीत म्हणजे स्थितप्रज्ञ हा स्थितप्रज्ञ म्हणजे त्याला सुख दुःख सगळं आनंद शोक सगळं सारखंच तो एकदम आनंदाने हुरळून जात नाही दुःखाने खचून जात नाही असा गुणातीत आणि अशी ही सगुण भक्ती करता करता निर्गुण भक्ती पर्यंत हे

0: संत पोचलेले आहेत
1: आणि त्यांना दोन संतत्व प्राप्त झालं
0: असं हे सोपं आपल्या गोरखकुंभारांचं.
1: आता थोडं सावतामाळीन विषय,
0: सावतामाळी आपण जरा थोडं भराभरच हे सगळं घेऊया म्हणजे सगळं आपल्याला हे घेता येते. सावतामाळी यांचा जन्म 1250 मध्ये झाला आणि त्यांचं निर्वाण झालेलं आहे 1295 मध्ये. आता पहा, सोलापूर जिल्ह्यातला माढा, माढा तालुक्यात अरण या गावी त्यांचा खरा जन्म झालेला आहे. आणि देवू माळी हे या सावतामाळीचे आजोबा आणि पुरसोबा आणि सदुमाळी यांची मुलगी हे त्याचे आई वडील. आणि त्यामुळे घरामधलं सगळं वातावरणच मुली ईश्वरमय किंवा धार्मिक वृत्तीचं असल्यामुळे आपोआपच त्यांच्या मनावर लहानपणापासून सावतामाळींवर सुद्धा सगळे जे संस्कार झाले
1: ते
0: धार्मिक संस्कार आणि आध्यात्मिक संस्कार आणि विठ्ठल भक्ती ती उपजतच त्यांच्यामध्ये आले. आणि सावतामाळी म्हणजे त्यांचा माळी व्यवसायच तो, शेतीचा व्यवसाय, बागा वगैरे फुलवणं. तर त्यांच्या ज्या बागा त्यांनी केलेल्या होत्या त्या इतक्या मन लावून ते करत होते आणि त्यामुळे सगळ्या बागा अशा हिरव्यागार सगळ्या
1: आणि फुलांनी
0: डवरल्या. त्यामुळे ते म्हणायचे नाही, कांदावळा
1: भाजी अगदी मिठाई माझी,
0: म्हणजे त्या बागा हीच माझी विठू विठू
1: मावली आहे.
0: आपलं काम उत्कृष्ट करणं हीच ईश्वर प्राप्ती, हा जो विचार या संतांच्या अशा काव्यामधून त्यांच्या आचरणामधून आपल्याला मिळालेला आहे. आणि मग त्यांच्याबद्दल नामदेव महाराज म्हणालेले आहेत की धन्य ते अरण, अरण गावी जन्म आहे त्यामुळे धन्य ते अरण रत्नांचीच खाणं, हे रत्न अरण गावी जन्माला आलंय म्हणून धन्य ते अरण रत्नांचीच खाणं जन्मला निधान सावता तो. म्हणजे एक निधान म्हणजे ठेवा, तो सावता त्या ठिकाणी जन्माला आला हे केवढा मोठा ठेवा त्या गावाला मिळालेला आहे. सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी, म्हणजे इतका मोठा हा संत एका माळी कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि तो पुन्हा कसा आहे प्रेम प्रेमळ आहे आणि पुन्हा सतत मेहनत करणारा. म्हणजे या संतांनी कसं आपल्या आचरणातून समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. एकीकडे काव्य करतायत, एकीकडे भक्ती आहे
1: आणि कामही करतात.
0: माळी तर स्वतः पंढरपूर पर्यंत पोहोचू पण शकले नाही, गेले पण नव्हते दर्शनाला, सतत काम आणि बागा करणं आणि शेती व्यवसाय, पण तरीही म्हणजे विठ्ठलाची भक्ती कुठेही कमी झाली नाही असे हे सावतामाळी.
1: आपल्याला एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या पुढील संतांविषयी जाणून घेऊया मेधाताईंकडनं. आपले आता नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखामुळा संत बाकी आहेत. तर वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेतो आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
2: राम कृष्ण हरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून गेले बरेच एपिसोड आपण एकत्र करतो आहोत आणि सगळ्या संतांविषयी त्यांच्याकडून वाङ्मय दर्शन करून घेतो आहोत. मेधाताई, आपण निवृत्तीनाथांबद्दल बोललो, ज्ञानेश्वरांबद्दल दोन भाग केले, मुक्ताबाईचाही पुढच्या भागात आपण तुम्ही सांगणारच आहात, पण मला वाटतं सोपानदेव राहिलेले आहेत.
1: आपण गोरा कुंभार बघितले आता, सावतामारी बघितले, पण सोपानदेवांच्या विषयी आपण राहिलंय सांगायचं. तर सोपानदेव हे ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ, अतिशय मितभाषी होते, अतिशय मितभाषी, आणि त्यामुळे ज्ञानदेवांना म्हणजे जे रामभक्ती, कृष्णभक्ती, विठ्ठल भक्ती ही सोपानदेवांच्या मध्ये आणि सगळ्यांच्याच मध्ये होती, पण त्यांना सद्गुरु भक्ती सुद्धा तितकीच महत्वाची वाटत होती सोपानदेवांना. आणि सोपानदेव त्यामुळे त्यांचे पण गुरु कोण आहेत, निवृत्तीनाथच आहेत, आणि त्यामुळे अद्वैत भक्तीचा आणि तो अद्वैताचा सगुणामधून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग तो आपल्याला सद्गुरूंच्यामुळे प्राप्त होतो हा त्यांचा खरा म्हणजे विश्वास होता. आणि त्यामुळे सद्गुरूंच्या विषयी एक कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये सतत असायचा आणि तो साध्या सोप्या भाषेत त्यांनी अभंगामधून व्यक्त केलेला आहे. तर त्यांचा एक आत्मारामाविषयी ते जे म्हणतात की राम म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मारामच आहे, आणि त्यामुळे सर्व हरी हरिबाह्य अभ्यंतरी एक चराचरी आत्माराम, आणि संग परिकर सापडला आम्हा सर्व आत्माराम पूर्णपणे, हा सोपानदेवांचा अभंग. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक म्हणा, आत्मारामाच्या म्हणजे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी भक्ती आणि नामस्मरण हे कसं आवश्यक आहे, आणि हा एकमेव मार्ग आपल्या मध्ये आहे, आणि तो अभंगातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे सोपानदेवांचं खरं जीवन कसं आहे की आपण दिवा लावतो, दोन वाती असतात, एका वातीचा बरोबरच दुसरी वात
0: जोडलेली असते,
1: तसं ज्ञानेश्वरांच्या बरोबर सोपानदेव ही अशा वातीसारखे होते, त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या बरोबर त्यांचं जीवन असं एकजीव झालेलं होतं या वातीप्रमाणे.
0: किती छान,
1: किती म्हणजे अक्षरशः असे की मितभाषी, आणि भावाच्या मागे नेहमी सावलीसारखे असायची, अगदी म्हणजे एकमेकांचं रक्षण जसं करतात तसं ज्ञानेश्वरांनी त्यांचं जसं सोपानदेवांचं रक्षण केलंय तसं सगळा काही असेल तो आपल्या भावाची काळजी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे सोपानदेवांनी, असे हे सोपानदेव. आणि अबोलपणे अबोलपणे सावली
0: सावलीप्रमाणे
1: ज्ञानेश्वरांच्या बरोबर सतत होते.
0: ही जशी चार भावंड तुम्ही सांगितलीत, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई, तेव्हा मला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची सुद्धा आठवण येते. ते सुद्धा
1: जसं रामाच्या बरोबर लक्ष्मण सावली सारखा होता अगदी तसंच, किंवा भरत शत्रुघ्न हे बरोबर असायचे, पण हे चार भाऊ सुद्धा एकमेकांशी
0: शेवटपर्यंत
1: एकनिष्ठ होते. अगदी म्हणजे इव्हन आपण महाभारत बघितलं तरी पाच पांडव सुद्धा सगळे एकत्रितपणे,
0: एवढं प्रेम होतं,
1: म्हणजे असं प्रेमाने आता पिढीने वागायला पाहिजे. मी आता सोपानदेवांचं उदाहरण का सांगितलं, भावा भावानी, मित्रा मित्रांनी हे असंच याप्रमाणे वागलं पाहिजे की ज्ञानेश्वरांच्या बरोबर सोपानदेव अबोल होते, सगळा मान जास्तीत जास्त मिळालाय खरं म्हणजे ज्ञानेश्वरांना, पण कधीही सोपानदेव असं म्हणाले की त्याला तेवढा मान आहे मला मी मागे असं नाही म्हणाले. तेव्हा आपल्या एक आपल्या मनामध्ये हा विचार पाहिजे की एकत्र राहिल्यामुळे कसा विकास होत असतो. म्हणजे आता आपण श्रीरामांचं उदाहरण बघितलं, पांडवांचं बघितलं, आणि हे तर आहेच चार भावंडांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. तर अशा तऱ्हेने आपण संत वाङ्मय अभ्यासताना सुद्धा या तऱ्हेने नवीन पिढीने हा विचार करायला पाहिजे की मी एकटा असं नव्हे, आपल्याला जी भावंड आहेत, कदाचित भावंड नसली तरी आपल्या कुटुंबात जी चुलत भावंड असतील, मावस भावंड, शेजारी, मित्र, असे जे सगळे आहेत हे सगळी रक्ताच्या नात्यासारखीच, मित्र सुद्धा शेजारी सुद्धा रक्ताच्या नात्यासारखीच असतात आणि एकमेक एकत्रितपणे राहिलं की आपला विकास निश्चित होत असतो. म्हणून एकत्रितपणे राहायचं असतं. एक पाऊल मागे घ्यावं लागलं कधी तर घ्यायला हरकत नाही, कारण एक पाऊल मागे आल्यावर चार पाऊल आपण पुढे जात असतो. हा सुद्धा विचार कायम लक्षात ठेवायला पाहिजे.
0: पुढल्या संतांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
1: नरहरी सोनार, तर नरहरी सोनार यांचं पण 13व्या शतकातच त्यांचा तो काळ आहे आणि हे खरे मूळ पंढरपूरचे आहेत आणि त्यांचा सोनारकीचा म्हणजे सराफीचा व्यवसाय आहे. पहिल्यांदा ते व्यवसाय करण्यासाठी पंढरपूरहून देवगिरीला गेले पण नाही रमले ते आणि देवगिरीहून पुन्हा पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरू केला. खरे ते म्हणजे शिवभक्त होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक सावकार आला आणि सावकारांनी खरा एक नवस केलेला होता की मला मुलगा झाला की मी विठ्ठलाला एक सोन्याचा करगोटा, आपण त्याला करगोटा म्हणतो, कडदोरा, कडदोरा करीन तर तो करगोटा मी करीन असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे पुत्र झाला. त्यामुळे इतका आनंद झाला की तो सावकार त्यानंतर नरहरी सोनारांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला असा असा विठ्ठलाच्या मूर्तीच्या मापाचा करगोटा करायचा आहे सोन्याचा, तर तुम्ही माप घ्या. तो म्हणाला नाही, मी शिवभक्त आहे त्यामुळे मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार नाही, तुम्ही माप आणा, मी तयार करून देतो. पहिल्यांदा केला करगोटा, तो सैल झाला. पुन्हा सावकार गेले, म्हणाले नाही हा सैल होतोय, जरा कमी करायला हवाय. घट्ट तो केला, तो जास्त घट्ट झाला. मग शेवटी सावकारांनी आग्रह केला, तुम्ही चला ना म्हणजे आणि तुम्ही माप घ्या, आम्ही आणलेल्या मापापेक्षा तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही माप घ्या. नाही म्हणाला, मी नाही येणार. शेवटी तडजोड काहीतरी झाली आणि म्हणाले ठीक आहे, मी येतो, डोळ्यावर पट्टी लावून येतो. आणि गेल्यावर पट्टी बांधली आणि मग आता कमरेचा माप घ्यायचं. तर ते माप घेत असताना ती विठ्ठलाची मूर्ती त्या शिवमूर्ती सारखी वाटली, म्हणजे इतकी मनाला त्यांना ते भावलं की अरे ही शिवमूर्ती आहे. त्यांनी पटकन डोळ्यावरची पट्टी काढली, समोर विठ्ठल मूर्ती त्यांना दिसली, नमस्कार केला आणि मग हरी आणि हर हे एकच आहे, म्हणजे शिव आणि विष्णू हे एकाच परमेश्वराची, एकाच परब्रह्माची ही दोन रूप आहेत आणि हे सगळ्यांनी जाणून घ्यायला हवंय. ते त्यांनी जाणलं आणि त्यानंतर ते विठ्ठल भक्तीमध्ये इतके रममाण झाले की मग नरहरी सोनारांच्या सुद्धा पुष्कळ काही अशा अभंग आपल्याला पुष्कळ काही ऐकायला मिळतात, वाचायलाही मिळत असतात. आता यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे विसोबा खेचर. तर विसोबा खेचर हे पण मराठी संत आणि 13व्या शतकातलेच हे आहेत. हे नामदेवांचे गुरु आहेत, म्हणजे त्यांच्या पण स्फुटक कविता आणि अभंग वगैरे
0: बरंच
1: आहे आणि ज्ञानेश्वरांच्या कवित्वाची पांडित्याची त्यांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा ते ज्ञानेश्वरांना शरण गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांचं शिष्यत्व पत्करलं. त्यानंतर मग मात्र एक दिवस ज्या वेळेला सगळे संत एकत्र आलेले होते तेव्हा नामदेवांना गुरु कोणीतरी मिळायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग गोरोबा काकांनी बघितलं होतं की हे मडकं जरकच आहे असं त्यांनी म्हटल्यावर आता काय, म्हणून नामदेवांना त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांना विचारलं की आता काय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता विसोबा खेचरांच्याकडे जा आणि त्यांना तुम्ही गुरु करा. म्हणून नामदेव महाराज विसोबा खेचरांच्याकडे आले होते. विसोबा खेचर त्यावेळेला एका मंदिरात शिवमंदिरात झोपले होते आणि शिवमंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते. नामदेव महाराज आल्यावर त्यांना इतकं ते असं दृश्य
0: मनाला लागलं,
1: निराश झाले. आपण गुरु करायला आलोय आणि
0: गुरुने शिवलिंगावर
1: पाय ठेवलाय, तर त्यांनी जागं केलं त्यांना आणि सांगितलं की आपले पाय हे वलिंगावर आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं माझा पाय पण उचलवत नाही, ते उठवते, तर तूच माझे पाय आता बाजूला कर शिवलिंगापासून. म्हणून नामदेवांनी त्यांचे पाय असे उचलले आणि शिवलिंगापासून दुसरीकडे ठेवले, तिथे
0: शिवलिंग
1: पुन्हा तिथला एक पाय उचलले, तिसरीकडे नेले, तिथे शिवलिंग निर्माण झालं. तेव्हा नामदेवांना लक्षात आलं की ईश्वर हा सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी आहे, चराचरात ईश्वर भरलेला आहे. लक्षात काय घ्यायचं, ह्या दंतकथा असतील कदाचित, परंतु आपण ह्या काळामध्ये लक्षात काय घ्यायचं की परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा कोणत्या रूपाने परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाशी माणुसकीने वागलं पाहिजे. आपण माणसानी माणसाशी माणुसकीने वागणं हा आपला सनातन धर्माची शिकवण आहे, भागवत धर्माची शिकवण आहे, तीच वारकरी पंथाची शिकवण आहे. आणि त्यामुळे ही विसोबा खेचरांची अशी कथा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल नामदेवांचे हे गुरु. आणि त्यामुळे त्यांचा पण एक परंपरा अशी आहे की आदिनाथांच्या नंतरचे मत्स्येंद्रनाथांचे गोरक्षनाथ, त्यांच्यानंतर गहिनीनाथ, गहिनीनाथांच्या नंतरचे निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांच्या नंतरचे ज्ञानदेव, ज्ञानदेवांच्या नंतरचे सोपानदेव, सोपानदेवांचे हे शिष्य विसोबा खेचर, आणि विसोबा खेचरांचे आता शिष्य कोण, नामदेव. आता यानंतर आपल्याला नामदेवांचे गुरु म्हणून आपण बघितलं, आता आपल्याला आणखी एका यांचा विचार करायचा आहे, ते म्हणजे चोखा मेळा. आता हे चोखा मेळा हे नामदेवांचे शिष्य आहेत, त्यामुळे नामदेवांचे गुरु विसोबा खेचर आणि चोखा मेळांचे गुरु नामदेव. आता हे चोखा मेळा जे आहे हे 13व्या शतकातच त्यांचा म्हणजे काळ आहे, मृत्यू 1338 मध्ये त्यांचा झालेला आहे, त्यामुळे 12व्या शतकाचा शेवटचा शेवटचा असा काळ असेल आणि 13व्या शतकाचा सुरुवात असा हा यांचा काळ. आणि हे पंढरीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांची पत्नी सोयराबाई, तिचा विचार आपण नंतर करणारच आहोत, सोयराबाई सुद्धा संत म्हणजे कवयित्री होती. आणि ह्या म्हणजे ह्या सगळ्या संतांना त्यांच्या गुरूंचा लाभ मिळाला आणि त्यांच्या संगतीने ते विठ्ठलमय झाले, तसे त्यांच्या कुटुंबातली माणसं सुद्धा विठ्ठलमय झाली आणि त्यामुळे सोयराबाई सुद्धा काव्यरचना करत होत्या. यांना एक असं झालं की यांच्या कुटुंबामध्ये यांची बहीण निर्मळा, ती सुद्धा चोखोबांची चोखामेळांची बहीण निर्मळा, ही सुद्धा काव्य करायची. सगळं कुटुंब अभंग रचना करत होते, विठ्ठल भक्ती करत होते. सोखोबांची सुद्धा आपल्याला गुरु परंपरा सांगायची तर ती जी आता मी सांगितली की आदिनाथ, मग मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, मग ज्ञानदेव, त्यांच्यानंतर विसोबा केचर, विसोबा केचरांचे नामदेव, नामदेवांचे गुरु आपल्या शिष्य सोखामेळा. आणि यांना खूप काही अडचणी आलेल्या होत्या, पण त्यांनी ना समाजातला जातीभेद उच्चनीच भाव नाहीसा करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांना संघर्ष करावा लागला समाजामध्ये. आणि त्यांचा अगदी अभंग प्रसिद्ध आहे, उस डोंगा परी रस नवे डोंगा काय भुलला असे या रंगा, चोखा डोंगा परी भावन हे डोंगा काय भुलासी वरंग. आणि शेवटी म्हणतायत की चोखा म्हणे पाहता पंढरी वाई भू वैकुंठ, मनाचे हे कष्ट दूर झाले. सगळ्या ठिकाणी जाऊन आले पण त्यांना तीर्थयात्रा केल्या तरी शांती नाही मिळाली आणि म्हणून शेवटी ते पुन्हा पंढरीला परत आले. आणि पंढरीला परत आल्यानंतर मात्र त्यांना शांतता मिळाली मनाला. त्यामुळे ते म्हणाले ना की सुखा म्हणे पाहता पंढरी वैकुंठ भू वैकुंठ, मनाचे हे कष्ट दूर झाले, मनातली ज्या वेदना दुःख होतं अस्वस्थता ती सगळी नाहीशी झाली आणि मग इतकी मनाला शांतता मिळाली, मनशांती मिळाली, समाधान मिळालं ते पंढरपूरला आल्यावर. त्यामुळे पंढरपूरला त्यानंतर ते असले राहत तरी कुठेही गेले तरी वारीच्या वेळेला ते कधी नाहीत असं कधी झालं नाही, सतत त्या वारीमध्ये ते सामील असायचे. तेव्हा अशा तऱ्हेने आपण आता या सगळ्या गोरा कुंभार, सावतामणी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, सोखा मेळा आणि सोपान देव निवृत्तीनाथांचा तर विचार आपण सतत करतोच आहोत ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून. तेव्हा असं हे नातं हे जे विठ्ठल आणि संत यांचं नातं हे जे विठू म्हणजे एक सखा आपला मित्र आपली माऊली हे जे निर्माण झालं आणि ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमुळे निर्माण झालं आणि त्यामुळे ह्या सगळ्या संतांनी 18 पगड जातीचे लोक आणि मुद्दाम म्हणजे असे जे संत होते ते सगळ्यांना ज्ञानेश्वरांनी एकत्र आणलं चंद्रभागेच्या काठी आणि या संतांचा असा हा सगळा मेळा वारीच्या निमित्ताने एकत्र येत असे आणि समाजातला भेद नाहीसा करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी खूप काही प्रयत्न केले. अध्यात्मामध्ये लोकशाही आध्यात्मिक लोकशाही त्यांनी निर्माण केली. समतेचा ध्वज चंद्रभागेच्या काठावर किनाऱ्यावर असा फडकवलेला आहे आणि ही वारी मध्ये आता आपल्याला लक्षात येतं की जशी ज्ञानेश्वरांची पालखी निवृत्तीनाथांची पालखी मुक्ताबाईंची पालखी सोपानदेवांची पालखी तशी सावतामाळींची पालखी गोरोबांची पालखी या सगळ्या संतांच्या पालख्या या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येत असतात आणि पालखी सगळी येऊन त्यानंतर या सगळ्या संतांचं दर्शन भक्तांना एका वेळेला होत असतं. विठू माऊलीचं मंदिर आहेच विठोबाचं त्यात दर्शनाला जायला गर्दी असेल तर कळसाचं दर्शन आणि या पालख्यांचं दर्शन विठोबाचं दर्शन झाल्याचा आनंद सगळ्या वारकऱ्यांना मिळत असतो. तेव्हा आता आपण या सगळ्या संत मंडळीनं एकदा वंदन करूया आणि वासुदेव हरी वासुदेव
0: तर श्रोते हो आज प्राध्यापिका मेधाताई सोमण यांनी आपल्याला उर्वरित जे काही संत होते त्यांच्याविषयी आपल्याला सखोल अशी माहिती दिली. आज आपण गोरा कुंभार सावतामळी नरहरी सोनार विसोबा खेचर आणि चोखा मेळा यांच्याविषयी माहिती करून घेतली. आपला यानंतरचा भाग असणार आहे तो स्त्री संत त्यांच्याविषयी आहे तर तोही तुम्ही पाहायला विसरू नका. मी मेधाताई यांचा आभार व्यक्त करते आणि पुढल्या भागात पुन्हा भेटूया वारी पंढरीची गाथा संतांची. या कार्यक्रमात मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

your voice. I am singing song. Soup song.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नव पैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनाची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होत। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीत तसंच त्यांची चित्रपट गीत प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रवा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्या साठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रवा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदेसारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित, पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गबाई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेर वाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणी ही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्याम सुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीत असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भावगीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूळपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अग ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होत. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीत सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीव लगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. कितीक काळ धरू यास मी उरापाशी, कितीक काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असतं व्यक्तिमत्व, सिद्ध असतं लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके. शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे. मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते. अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसत. विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता. शांताबाई सतत काव्यात वाङ्मयात बुडालेल्या असायच्या. वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे. किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल.

0: होते हो. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितका आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतोय. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाहीये, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेजंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता, आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं, आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते, आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्यासोबत आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे एज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे, आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट जे आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ, कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तू तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय, काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही अच्छा संबंध नव्हता, पण मला आई बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं, तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंटने आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचंय की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते तर असं नाहीये. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ऍज अ मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अ ग्रूमर आणि ऍज अ डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रूमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारख्या स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे.
0: क्या बात,
1: हे आमचं मेन मोटो असं, आणि सगळे झाले पाहिजे. आम्ही मी पर्सनल पण सगळ्यांची म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा प्रत्येक जण एवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा. प्रॉपर ही वॉज नॉट इन द टॉप 3. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेज असतो मला बोलला की मॅम मी पुढच्याही करणार.
0: क्या बात है.
1: हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात नर्वस होतात मी नाही आता करणार आता असं नाही तसं नाही थोडस असं पण असतं त्यांचं म्हणजे आणि इट इज ऑब्विस या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो मी कुठे कुठे लॅकिंग होतं वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे.
0: येस
1: आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस आता मामने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस तुला तिकडे वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला.
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला लहानपणीपासूनच. म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ही सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं काही लोक कसे असतात जेव्हा ते 2 का 3 फील्डमध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात. अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो दुसऱ्या फील्डबद्दल मी हे करत नाही. तर हीच एक हे आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास. खरं तर जसं की आताच मॅमनेही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचंय मी हरलोय मला नाही करायचंय. तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोणतं म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला. बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं.
2: तेव्हा खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रा मॅमसाठी एनडी इव्हेंटसाठी की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो ते जाणवून आलं.
0: क्या बात आहे क्या बात आहे. बरं पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे.
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे. मॉडेलिंग मी करणार पण मी प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला
0: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे फ्युचरसाठी.
0: क्या बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहताय त्यांचा काय रिस्पॉन्स असतो. म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कलमध्ये तुझं काय इमेज आहे कसं काय वाटतं.
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं. ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे हा माझा मित्र आहे तसा असतो.
0: क्या बात आहे नेत्रा. मग मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की आपण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी बी वन बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे काय वाटतंय तुम्हाला याबद्दल.
1: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा. तुमचा अभ्यास तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
0: एक्झॅक्टली.
1: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमणं तर हे करू शकतो मी असं आहे ते.
0: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलं, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं ह्याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं तसं, माझं एक मिसकनसेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स.
0: क्या बात आहे. आणि येस, मला असं वाटतंय की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, बट तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, बट ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असतं ना कुठेतरी, अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर. त्याला पटतंय.
1: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते यांच्याशी, म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिले, म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युअर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
0: एक्झॅक्टली.
1: असं नको वाटलं की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाहीये, दॅट गॉड गिव्ह, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज वॉट वी शुड डू. थोडं आय फील
0: कमाल. पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आहे, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काही जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असतेच, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना, माणसाने कधी ना फायदा बघा. तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
0: एक्झॅक्टली.
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार युथनी करावा असं माझं म्हणणं आहे.
0: नाही, एक्झॅक्टली, हे खूप खरं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये, पण येस, ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून हे जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रुमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर रश्मी मॅम
0: आर डुईंग गॉसिप.
1: इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांची काय गप्पा चालू असायची वी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. पण रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती, निमिषा मॅम पण अशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रुमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे, ग्रुमिंग मध्ये सुद्धा आहे ना, तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे या बाबतीत. असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
0: नाही, बिलकुल.
1: सो ते ग्रुमिंग मध्ये शिकले. सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे, एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्यात बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे. मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईपर्यंत त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
0: बरोबर.
1: जर आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसे राहिलो ना, मग ह्यांना तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं असतं. त्यांना फायदा झाला.
0: येस, 100%. पार्थ, खरे तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात. काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या दर रविवारची ग्रुमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय.
2: आणि जसं एनडीटीने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, ती खूप मिस करतोय. आणि फ्रेंड्स तर आहेतच.
0: आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशा कशावरती काम करतोय?
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्डवर फोकस आहे. आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं आहे की एज्युकेशन चालू राहणार आणि त्याच्यावर साईड बाय साईड पॅशन आहे ऑल ओव्हर राहणार.
0: क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी पण होती अँड टफ पण होती, आणि पेरेंट्स वर रिअली गुड. त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये, आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल, असं सगळं पण होतं.
0: हो, म्हणजे जरी तिकडे पाचचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजणार आहे त्याचे फ्रेंड्स, ते खूप हॅपी वॉज व्हेरी हेल्दी. यस, सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोची अजून जास्त मजा.
1: विनिंग लुझिंग हे दोन्ही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली,
1: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडंट आणि तू हरलाय असं तसं नाही, आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही. दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल, नाही तर नाही कळणार कधीच असं आहे ते.
0: तर श्रोते हो, खरं तर फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर्ससोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, त्यानंतर टीन कॅटेगरी, या सगळ्या विनर्ससोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बिईंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस, थँक्यू सो मच नेत्रा मॅम, पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल,
1: बोलवल्याबद्दल, थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला विनर्सला. थँक्यू व्हेरी मच.
0: आणि पार्थ, तुला खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडंट आहेस पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे, आणि तुझे जे विजन क्लिअर आहे ते विजन, ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा, त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेतीये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.

0: नमस्कार प्रेक्षकहो, वारी पंढरीची गाथा संतांची या विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षकहो, या विशेष संत महोत्सवासाठी आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि आम्ही वारी पंढरीची गाथा संतांची हा विशेष कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतोय. पहिले आपले तीन भाग झाले, ज्यामध्ये मेधाताईंनी आपल्याला संत ज्ञानेश्वरांविषयी सांगितलं, वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ कशी रोवली गेली आपल्या महाराष्ट्रात त्याविषयी सांगितलं. ज्ञानेश्वरांचे आपण दोन भाग केले कारण तो विषय एवढा गहन आणि मोठा होता. आणि नामदेवांचा आपण तिसरा भाग केला. आज आपण आपला चौथा भाग आहे आणि आपण तो एकनाथ विशेष म्हणजे संत एकनाथांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मेधाताई, तुमच्या परवानगीने आपण सुरू करतोय.
1: संत एकनाथ महाराजांना आपण वंदन करूया. आणि ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. वारकरी संप्रदायाबद्दल आपण आता सगळं करतोय तेव्हा विठोबा माऊलीलाही नमस्कार करूया आणि आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया.
0: अर्थातच सुरुवात म्हणजे आपली बालपणापासून घेऊया की एकनाथांचं थोडंसं बालपणाविषयी तुम्ही थोडंसं सांगावं आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती त्याविषयी.
1: हे प्रख्यात संत एकनाथ महाराज यांचं जे घराणं आहे ना हे खूप प्रसिद्ध घराणंच होत. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज, संत भानुदास महाराज हे विठोबाचे उपासक होते आणि तेही कीर्तना प्रवचना करत असत, अतिशय विद्वान आणि अभंग रचना वगैरे करणारे. तेव्हा संत प्रख्यात संत भानुदास महाराजांचे पण तू एकनाथ महाराज यांचा आज आपण विचार करणार आहोत. आणि त्यांचा जर का आपण वंश बघितला तर भानुदासांचे पुत्र चक्रपाणी, चक्रपाणींचे पुत्र सूर्यनारायण आणि सूर्यनारायण यांचे पुत्र एकनाथ. तेव्हा एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण आणि त्यांची आई रुक्मिणी पैठण इथे त्यांचा जन्म झाला. परंतु लहान वय ते लहान होते तेव्हाच त्यांच्या आई वडिलांचा पटोपट मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे सगळं जे काही त्यांचं पालन पोषण ते त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केलेलं आहे. पण घराण्याचे संस्कार त्यामुळे विठ्ठलाची उपासना आणि हे सगळं वातावरण भक्तिमय हे त्यांना लाभलेलं असल्यामुळे सुसंस्कारित असं मन. आणि मग 12 वर्षाचे झाले आणि घरात आजोबांना न सांगता बाहेर तीर्थयात्रेला गेले आणि गेले ते देवगिरीला गेले. तिथे त्यांना जनार्दन स्वामी भेटले, त्यांच्याकडेच ते राहिले आणि काही काळानंतर त्यांनी जनार्दन स्वामींनाच त्यांचे गुरु केलं आणि मग त्यांच्याजवळ ते जवळजवळ 12 वर्ष त्यांच्याकडे राहत होते. त्यांच्याजवळ एक त्यांना फार मोठा एक लाभ झाला तो म्हणजे त्यांनी गुरु केलं आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी जी ऐकली गुरुमुखातून त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली, त्यामुळे त्यांना त्याबद्दलही आकर्षण खूप निर्माण झालं. आणि मग तीर्थयात्रा करत असताना जनार्दन स्वामी त्यांच्यावर सतत सांगत असतच की प्रपंच आणि परमार्थ आपण एकाच वेळेला करू शकतो, म्हणजे परमार्थ करण्यासाठी प्रपंच टाकावा असं अजिबात नाहीये आणि त्यामुळे तू आता प्रपंचाचा विचार कर असं ते सांगत होते. आणि मग त्याच वेळेला त्यांनी सांगितले की चतुश्लोकी भगवतावर तू टीका लिही आणि मग त्यांनी ती सुरुवात केली आणि इतक्या लहान वयात अर्थातच त्यामुळे आपोआपच काव्यरचनेचं आणि लेखनाची सवय झाली आणि ती त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर मग गुरुंच्याच आज्ञेने मग ते घरी आले आणि आजी आजोबा वाट बघत होते. चक्रपाणींना खूप आनंद झाला की आपला नातू परत आलाय आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांचा विवाह करायचं ठरवलं आणि मग एकनाथ महाराजांचा विवाह गिरिजाबाईंशी विवाह झाला. आता ह्या गिरिजाबाई सुद्धा अतिशय आनंदी समाधानी आणि इतका संसार दोघांनी इतका चांगला केलेला आहे की येणारे पही पाहुणे त्या सगळ्यांचं स्वागत एकनाथांच्या घरी असायचं. आणि हे केवळ एकनाथ महाराज करत होते असं नाही, ते शेवटी स्त्रीवर

0: त्यांच्या पत्नीला माणसांची आवड होती आणि त्यामुळे पै पाहुणे सतत त्यांच्याकडे असायचे आणि तरी सुद्धा कपाळावर आठी नाही आणि अतिशय आनंदाने समाधानाने अगत्यपूर्वक येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत त्यांच्याकडे होत होत असा हा त्यांचा संपूर्ण संसार होता आणि त्याच्यातही ते नामस्मरण करत होते, प्रवचन कीर्तन करत होते, अध्यात्म विवेचन करत होते आणि ग्रंथलेखन सुद्धा चालू होत.
1: एकनाथ भागवत हा विशेष म्हणजे त्यांचा प्रसिद्ध आहे, तर एकनाथ भागवताचा अभ्यास त्यांनी कसा केला आणि स्वतःच्या प्रतिभेच्या दृष्टीने त्यांनी कसं मते एकनाथी भागवत खूप प्रसिद्ध झालं, हा तर त्याविषयी थोडस.
0: त्यांनी भागवत पुराणावर त्यांनी पहिल्यांदा 1570 मध्ये, त्यांचा जन्म आहे 1533 चा, 1570 मध्ये त्यांनी भागवत पुराणावर 5 अध्याय लिहिले. आता हे मराठीतून लिहिले परंतु काशीच्या पंडितांनी ते त्यांना सांगितल्यावर काशीच्या पंडितांनी त्यांचा भर सभेमध्ये अपमान केला.
1: अच्छा,
0: ते नाराज झाले खरे म्हणजे. परंतु त्यांच्या मनात त्यांनी नंतर म्हटलेलं आहे एका ठिकाणी की संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासूनही झाली. म्हणजे अशा
1: हा
0: तऱ्हेचे उद्गार त्यांचे आहेत. तर त्यांना तरी असं वाटलं की ठीक आहे, यांनी नाही म्हटलेलं आहे म्हणजे अपमान केला, पण काही काळ ते तिथे राहिले पण काशीला, पण नंतर परत आले घरी आणि त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला तो 1573 मध्ये. म्हणजे 1570 ला जरी अपमान झाला पूर्ण, तरी 2-3 वर्षात त्यांनी संपूर्ण भागवत पुराण पूर्ण केलं. आणि मग आणखी एक आश्चर्य म्हणजे काशीच्याच ह्या सगळ्या लोकांनी त्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली आणि मग तो ग्रंथ सर्वांना आवडला, त्यालाच एकनाथी भागवत असं म्हणतात. अतिशय रसाळ भाषेत लिहिलेला असा हा ग्रंथ आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे आपली प्रस्थानत्रयी आहे. वारकरी पंथाची जर प्रस्थानत्रयी म्हणायची तर ही प्रस्थानत्रयी, इतकं महत्व एकनाथी भागवताला आहे. आणि एकनाथी भागवत लिहित असताना सुद्धा आणखी एक त्यांना की त्यांचा मुलगा हरिपंडित, तर हा संस्कृतचा पंडित होता.
1: अच्छा,
0: पण त्याचा सुद्धा सुरुवातीला विरोध होता की तुम्ही मराठीतून कशाला ते करताय, पण ज्या वेळेला या ग्रंथाचा इतका छान सन्मान झाला आणि सगळ्यांना आवडला तेव्हा त्याचाही विरोध मग हळूहळू
1: मावळला.
0: आणखी त्यांच्या घराण्याचं एक महत्व म्हणजे त्यांना 4 मुलं, त्यातले हे हरिपंडित सर्वात मोठा मुलगा, गोदा नावाची एक मुलगी त्यांना होती, 3 मुलगे आणि 1 मुलगी. तर ह्या गोदेला त्यांनी पैठणच्या मुदगलांकडे दिलेली होती आणि याच मुदगल घराण्यात त्यानंतर आपले जे प्रसिद्ध कविवर्य मुक्तेश्वर हे जे ते त्या गोदाचा मुलगा म्हणजे नाथांचाच नातू, म्हणजे एकीकडे भानुदासांचे पंटू आणि मुक्तेश्वरांचे आजोबा, असं हे सगळं घराणं किती म्हणजे लेखनाच्या बाबतीत काव्य लेखन आणि साहित्य निर्मिती अजरामर राहणारी अशी साहित्य निर्मिती करणार असं हे घराणं.
1: ज्ञानेश्वरी विषयी देखील तुम्ही म्हणालात त्यांनी काम केलेलं आहे, तर ते नेमकं काय आहे?
0: ज्ञानेश्वरीच्या बाबतीत काय झालं, आपल्याकडे 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली आणि 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली.
1: अच्छा,
0: आणि मग त्यानंतर मुस्लिम आक्रमण होतच राहिली. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, ज्ञानेश्वरीची प्रत आणि ते सगळं संजीवन समाधी होतच आणि त्या वेळेला ती सगळं ते समाधीचं ते बंद केलं गेलं. त्या ठिकाणी लोक येत जात होतेही, पण त्यानंतर 300 वर्षांनी नाथांचा काळ आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे 1533 ला जन्म, म्हणजे बघा 300 वर्ष होऊन गेली आणि त्या आक्रमणाच्या काळात खूप काही आक्रमकांनी मंदिरं फोडली, सगळं म्हणजे घरामधनं सुद्धा
1: मूर्ती
0: सुरक्षितपणे राहत
1: आहेत.
0: घरातल्या स्त्रीला सुद्धा बाहेर पडणं, नदीवर पाणी आणायला गेली तर ती परत सुखरूप येईल याची खात्री असायची. इतक्या तऱ्हेनी मुलींना सुद्धा पळवून देणं, स्त्रियांना त्रास देणं, कोणी विरोध करायला लागलं तर त्याचे हातपाय तोडणं, म्हणजे अनेक प्रकारांनी अन्याय चालू होते. आणि अशा काळामध्ये त्या अजान वृक्षाच्या खाली संजीवन समाधी घेतलेले ज्ञानेश्वर आणि ती प्रत आणि आळंदी याकडे कितपत लोकांचं लक्ष असेल कोण देणे, पण त्यांना जेव्हा ते समजलं त्यावेळेला ते आळंदीला गेले.
1: अच्छा.
0: तो भाग बघितला तर सगळं गवत वगैरे होत, मग तो सगळा गवत वगैरे काढून तिथला भाग स्वच्छ केला आणि संजीवनी समाधीचं जे स्थान त्या ते त्यांनी उघडलं आणि उघडल्यानंतर आतमध्ये त्यांना अजान वृक्षाच्या खूप फांद्या, ज्ञानेश्वरांनी जिथे समाधी घेतली त्या भागामध्ये खूप फांद्या ह्या दिसल्या सगळ्या, मग त्या त्यांनी सगळ्या
1: बाजूला सारल्या
0: आणि मग त्यांना ज्ञानेश्वरीची एक प्रत जी दिसली ती त्यांनी घेतली. परंतु अर्थात 300 वर्षानंतर
1: तो
0: कागद झाला असेल तेही आपल्याला सांगता येत नाही. परंतु साहित्य कधी नाजरावर राहतं, ते लोकांच्या मुखी असतं, अनेक लोक विकत घेत असतात, अनेक लोक लिहित असतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांनी बघितल्यानंतर अनेक लोकांना ज्ञानेश्वरींच्या म्हणजे लेखनाच्या हस्तलिखित प्रती मिळाल्या. तेव्हा काही छापखाने नव्हते, हस्तलिखित प्रती मिळाल्यानंतर त्या जमा केल्या त्यांनी आणि त्याच्यातून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. आज आपण जे ज्ञानेश्वरी आपण जी
1: अभ्यासतो
0: ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत
1: आणि
0: त्या प्रतीच्या नंतर निघालेल्या आता छापखान्यात. फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे.
1: अजूनही संत एकनाथांविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

ठाव विननसे काही ठाव विठ्ठल।

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन, आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो, तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून, पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

0: विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण वारीस पंढरीची गाथा संतांची या विशेष कार्यक्रमात संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. मेधाताई, आता पुढे थोडं जाऊया, कारण एकनाथांची कथा आपल्याला फार माहिती आहे. ती म्हणजे त्यांनी गंगेचं पाणी गाढवाला दिलं आणि त्यामुळे त्यांनी बरेच त्याला विरोध पण झाला. लोकांनी असं विचारलं, असं कसं तुम्ही केलं हो, गंगेचं पाणी ते. तर त्या कथेविषयी आणि त्याविषयी थोडस.
1: एकनाथ महाराजांना म्हणजे सजीवांच्या बद्दलचं प्रेम होतं, दया होती, आणि त्यामुळे जेव्हा ते गंगेचं पाणी घेऊन येत होते आणि त्यावेळेला खरं म्हणजे पूजेसाठी अशासाठी त्यांना श्राद्ध वगैरे असतं किंवा अशा तऱ्हेने, तर त्यावेळेला उन्हात एक गाढव मळत होत आडवं झालेलं सगळं ऊन इतकं, आता आपल्याला माहिती किती त्रास होतो. तर त्यावेळेला त्यानं असं वाटलं की त्याच्या जरा आपण थोडस अंगावर पाणी शिंपडलं तर तो जरा थोडा सावध होईल. पाणी शिंपडलं तर ते आ करायला लागलं. त्यांना किती म्हणजे असते माणसात, म्हणजे प्राण्यांना, सजीव प्राण्यांना, म्हणून त्यांनी थोडं थोडं पाणी त्या घागरीमधलं त्याला पाजलं आणि ते पाजलं आणि त्यामुळे ते बसलं बसून आणि मग उभं राहिलं आणि त्यामुळे त्याने इतका आनंद झाला. म्हणजे आता ही माणुसकी ही जी आहे ना संवेदना, आज आपल्याला तहान लागल्यानंतर काय अवस्था होते हा विचार आपल्याला पाहिजे. त्यामुळे सजीव प्राण्यांच्या विषयीचं प्रेम आणि हा विचार पाहिजे की सजीवांच्या मध्ये असलेलं आत्मतत्व जे स्वतःच असतं तेच इतर सगळ्यात असतं. म्हणजे तो माणूस असू दे किंवा तो कुत्रा असू दे, ते गाढव असू दे, तो हत्ती असू दे किंवा ती उंगी असू दे, कोणी का असे ना, परंतु पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये
0: परमेश्वर
1: आत्मतत्व आणि आपल्यातलं आत्मतत्व हे एकच आहे आणि हे त्यांना समजलेलं होतं, ते आचरणात आणलं गेलं आणि हे सहजगत्या घडलेलं आहे. इतकं म्हणजे संत का म्हणायचं त्यांना, तर ह्या विचार आपण पण गीता वाचतो, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, कैलास वाचतो, वास्तव सोडून देतो, परंतु ते
0: आचरणात
1: आचरणात यायला पाहिजे. आपल्याला सुद्धा समोर जर कोणी भुकेलेला आहे, तहानलेला आहे, ह्या संतांचा का अभ्यास करायचा, तर आपल्याला सुद्धा हे कळलं पाहिजे की समोरचा माणूस तहानलेला आहे, आपण त्याला पाणी द्यायला पाहिजे, तो भुकेलेला आहे, आपल्या अन्नातला काही भाग त्याला द्यायला पाहिजे, हा विचार हा त्यातून आपल्याला कळत असतो.
0: उपासना पद्धत त्यांची कशी होती, म्हणजे त्यांनी उपासना कशी केली होती?
1: त्यांची उपासना म्हणजे ते एक तर नामस्मरण, नंतर त्यानंतर सतत ते कीर्तन प्रवचन करणं, संतांचं हे कामच होतं. संतांचं ह्या सगळ्या संतांनी वारकरी पंथातले सगळे संत म्हणजे ज्ञानेश्वर किंवा नामदेवांनी तर केवढी कीर्तनातूनच प्रचार केला. तुकाराम महाराज आपण नंतर बघणार आहोत, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज किंवा बाकीचे जे संत गोरा कुंभार हे नंतर आपण विचार करणार आहोत, सावतामाळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार,
0: विनोबा,
1: ह्या सगळ्या संत कवयित्री ह्या सगळ्यांनीच आपल्या परीने कीर्तन प्रवचन करून आपल्या समोर असलेल्या ज्या माणसांना हे सतत ते समजावून सांगत असत आणि हा प्रचार प्रसार वारकरी पंथांनी केलेला आहे. उपासनेचा अवडंबर काहीही नाही, कुठचंही बाह्य अवडंबर नाही, पूजे अर्चेचं स्तोम नाही, पण तरी सुद्धा विठ्ठलाची उपासना, परमेश्वराची उपासना कशी करायची हे ते त्यातून सांगत असत. आणि माणसांनी माणसांशी माणसांसारखं वागलं पाहिजे हा विचार ते सांगत होते, जो वेदामध्ये आपल्याला सांगितला गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीतलं आणखी एक, मी तुला जसं गाढवाच्या बाबतीतलं तू आता विचारलं, पण त्यांच्या बाबतीत आणखी एक की गिरिजाबाईंनी सगळा स्वयंपाक तयार केला आणि वडिलांचं श्राद्ध होतं आणि वडिलांच्या श्राद्धासाठी म्हणून तर स्वयंपाक तयार झाला आणि काही भुकेलेली इतर जण त्या ठिकाणी आले. नाथांनी त्यांना आग्रह केला, भुकेलेले आहात तर जेवून जा, आणि त्याप्रमाणे ते सगळे जेवायला बसले आणि त्या सगळ्यांना त्यांनी जेवायला वाटलं निर्जाबाईंनी त्यांनी, आणि ते अगदी तृप्त झाले, आनंदित झाले आणि ते गेले. त्यानंतर जे पुरोहित वर्ग होता त्या पुरोहित वर्गाने सांगितलं की हे लोक जेवून गेले आता आम्ही तिथे श्राद्धाला येणार नाही म्हणून बहिष्कार घातला. आणि मग त्यांना असं जाणवलं की नाही ना ठीक आहे, ते म्हणजे त्या याला सुद्धा ते खचले नाही. ते म्हणाले ठीक आहे, मी माझ्या पितरांना बोलावतो, आव्हान करतो. आता पितरांना बोलावलं म्हणजे पितर आलेत असं नव्हे, परंतु जी कोणी आजूबाजूला वृद्ध माणसं किंवा झोपलेली असतील त्यांना त्यांनी बोलावलं. आणि श्रद्धाचा जो परत त्यांनी स्वयंपाक केला होता, कारण एकदा केलेला संपला ते लोक आल्यानंतर, म्हणून पुन्हा गिरिजाबाईंनी केलं आणि त्या लोकांना वाढलं. आणि त्या श्राद्ध जे वडिलांचं ते सगळे लोक येऊन जेवून गेले भुके दिले आणि तो श्राद्ध अतिशय त्यांना समाधान झालं की आपण आपल्या पितरांना

0: म्हणजे भुकेलेल्याला देणं हे महत्वाचं आहे. इतरांना देणं म्हणजे काय, आपल्या
1: खर तर
0: भुकेलेले आहेत, गरजू अपंग आहेत, दुःखी आहेत, त्यांना मदत करणं, त्यांना आता जेवणाची गरज आहे तर ते देणं, तसं त्यांनी केलेलं होतं. आणि ह्याच्यातूनच त्यांनी कुठच्याही तऱ्हेने जातीभेद पाळला नाही, म्हणजे कसल्याही तऱ्हेने स्पृश्य अस्पृश्य किंवा ब्राह्मण उच्च वर्णीय नीच वर्णीय हा
1: गरीब श्रीमंत
0: कसलाच भेद पाळला नाही. आणि वारकरी पंथात तर ते आहेच, वारकरी जाती धर्म पाळत नाही, कारण त्यांना सगळाच एक
1: बरोबर समसमान.
0: चंद्रभागेच्या काठी येणारे वारकरी हे सगळे एक अशा तऱ्हेच त्यांनी त्यावेळेला जो विचार तोच एकनाथांनी त्यांच्या साहित्यातून आणि त्यांच्या आचरणातून घेतलेल्या. त्यांच्याकडे पाणक्या होता श्रीखंड्या नावाचा,
1: श्रीखंड्या
0: पाणी आणायचा, आणि 12 वर्ष पर्यंत तो त्यांच्याकडे काम करत होता आणि त्यानंतर तो गेला एकदम. तर त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा बिनबोघाट काम करतो, काही तक्रार नाही काही नाही. आणि मग सगळे म्हणाले नाही प्रत्यक्ष श्रीकृष्णच येऊन तुमच्याकडे
1: पाणी भरत होता.
0: म्हणजे त्यांची भक्ती किती होती, भक्ती होती आणि तेवढं आचरण पण होतं की सगळ्या समाजातल्या गरजू लोकांना त्यांची कायम मदत होत होती. आणि दया कलवाळू वृत्ती, प्रेमळ वृत्ती ती त्यांची अशा वागण्यातून आपल्याला
1: दिसून येते. किती छान. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण यानंतरचा जो आपला भाग आहे तो फार मोठा आहे, कारण सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्याची. कारण एकनाथी भारुड आपण त्याबद्दल ऐकणार आहोत, त्यांनी जे साहित्य निर्माण केलं आणि सगळ्यांना म्हणजे वेड लागलं त्या साहित्याचं, कारण भारुडांमधनं त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं, एक प्रबोधनाचं कार्य एकनाथांनी केलं, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया. वारी पंढरीची गाथा संतांची या विशेष भागात आपण आज संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, आता आपण भारुडांविषयी जाणून घ्यायचंय. मला त्यांचं जी काही गीतं होती त्यातनं त्यांनी समाज प्रबोधन केलं त्याविषयी जाणून घ्यायचंय. तर आपण नाथांच्या भारुडाविषयी तुम्ही थोडं सांगा.
1: भारुडांच्या आधी आपण बघूया की त्यांनी एकनाथी भागवत जसं लिहिलं ना, तसं त्यांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे.
0: अच्छा,
1: भावार्थ रामायणही लिहिलेलं आहे.
0: बरं.
1: आणि रुक्मिणी स्वयंवर हे पण त्यांचं आहे आहे. आणि खूप म्हणजे रसाळ वाणी जी आहे ना, आणि साध्या सोप्या भाषेमध्ये, त्यामुळे भावार्थ रामायण सुद्धा इतकं त्यांचं लोकांना आवडणार आहे एकनाथ भागवतासारखं. तर त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती आणि ती जी दुरवस्था होती त्याच वर्णन मात्र त्यांच्या भारुडातून, सामाजिक प्रश्न त्यांचे आणि त्यांना श्रीकृष्णाविषयीचं इतका लळा, त्यामुळे एक श्रीकृष्णाविषयीचं त्यांचं पद अतिशय गोड आणि सगळ्यांना म्हणजे माहिती येते. आपण ते बघूया नुसतं.
0: हो हो, नक्की.
1: असा कसा देवाचा
0: देव पायी ठकडा,
1: देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, शिंकेची तोडितो मडकेची फोडितो, करी दया दुधाचा रबडा. बाई
0: देवाचा देव बाई ठकडाने लंगडा.
1: तर हे जे आहे ना, इतकं सुंदर असं ते म्हणजे लोकांना खूप ते आवडलेलं आणि त्यामुळे त्याच्या चालीवर ते म्हटलं गेलेलं होतं आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं. ह्या अशा गोड पदांच्या बरोबरच त्यांनी एक असंच विनोदी लिहिलेलं आहे, रोडगा वाईन तुला, तेही इतकं प्रसिद्ध झालेलं आहे खरं म्हणजे. ते सुद्धा सत्वर पाव ग मला भवानी आई,
0: रोडगा वाहिन तुला.
1: सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, भवानी आई
0: रोडगा वाहिन तुला.
1: सासू माझी जाच करीते लवकरी निर्दळी तिला, भवानी आई
0: रोडगा वाहिन तिला.
1: जाऊ माझी फडफड बोलती बोलकी कर ग तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. तुला नंडेच कार्ट
0: किरकिर करतय
1: त्याला,
0: भवानी आई रोडगा वाहिन तुला.
1: म्हणजे हे गमतीशीर आपल्याला वाचल्याबरोबर हसू येतं, पण खरं म्हणजे त्याचा वरवरचा अर्थ ठीक आहे. म्हणजे सासूचं वर्णन सासऱ्यांचं आणि कुटुंबातल्या सगळ्यांना जाऊ लढण वगैरे, पण खरं म्हणजे ना त्याच्यात खूप गूढ अर्थ लपलेला आहे. म्हणजे भवानी आई म्हणजे आधी माया, ते आता माहिती आपल्याला. सासरा म्हणजे अहंकार आणि सासू म्हणजे
0: कल्पना.
1: त्याच्यानंतर जाऊ म्हणजे इच्छा किंवा निंदा जी असतात ती, आणि नणंद म्हणजे चिंता. आणि ह्या चिंतेमुळे दुःख निर्माण होतं, चिंतेतून दुःख निर्माण. म्हणजे नंदेचं जे मूल ते गोर म्हणजे काय, दुःख. तर हे सगळं हा जर अर्थ आपण तो त्या काव्याला लक्षात घेतला की त्याच्यातून परमार्थाचं कसं चित्रण नाथांनी केलेलं आहे. वरवर आपल्याला नुसतं असं वाटतं की अरे वा विनोदी एक त्यांनी असलेला आहे म्हणून, पण आपल्याला याच्यातून सुद्धा नाथांची कल्पकता आणि नाथांचं लेखनाचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. त्यांचं आणखी एक आपल्याला भारुडं त्यांची प्रसिद्धच आहेत. म्हणजे नाथ म्हटले की
0: भारुड
1: असं खरं
0: समीकरण
1: म्हटली
0: की नाथांचं नाव आपण
1: जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त भारुड त्यांच्या नावावर आहेत. म्हणजे तर त्यांचं एक भारुड बयादारुगड. आता हे बयादारुगड म्हणजे ते भवानी मातेला
0: दारुगड
1: म्हटलंय, पण ते बघा ना, म्लेंचे गांजिले देवभक्ता न चले जप तप तत्वता, न चले जप तप तत्वता, एकरूप सर्व झाले बया बयादारुगड बयादारुगड
0: बयादारुगड.
1: आता हे दारुगड म्हणजे काय, तर मनाची कवाड उघडा. आणि हे जे म्लेंच्यांनी सगळ्या आपल्या देवभक्तांना म्हणजे आपल्या जनतेला जो त्रास दिलेला आहे, जग तप काहीच काहीच म्हणजे रोजची दिनचर्या जी आहे ही दिनचर्या नित्यनेम किंवा काय काहीच प्रथा पद्धती ज्या आहेत रूढी परंपरा त्या काहीही करता येत नाहीयेत. आणि अशा रीतीने जर सगळं आहे तर आता मनाचं दान उघडा आणि देवीला प्रार्थना करतायत तू सामर्थ्य दे. आणि हे मनाचं दान म्हणजे काय तर पारतंत्र्याबद्दल मनामध्ये चिडचिड निर्माण होऊ दे आणि स्वातंत्र्य
0: निर्माण
1: या लिंचांच्या विरोधात उभं राहून एकत्रितपणे त्यांना सामना करण्याची क्षमता ताकद आपल्यात यावी यासाठी म्हणून ते सतत सारखे की दार उघड. आणि म्हणजे इकडे तर कळवळ येऊन सांगताय आणि इकडे तर लोकांच्या मध्ये निर्माण करतायत तेज निर्माण करतात असं हे त्यांचं एक बयादार उघड. आणि दुसरं तर सगळीकडे प्रसिद्धच आहे
0: विंचू चावला
1: हो तेज आहे भारूड ते सगळीकडे लोक ऐकतात पण तो काम क्रोध लोभ मत्सर हे जे षड्रिपू आहेत ना या षड्रिपूंचा विंचू म्हणजे थोडक्यात विंचू चावला की सगळं विष शरीरभर पसरत तसं हे काम क्रोध षड्रिपू जे आहेत ते सगळ्या इंद्रियांच्यावर त्यांचा ताबा गेल्यामुळे माणूस जो सदाचाराने वागायला पाहिजे नीतीने वागायला पाहिजे किंवा जे सदा म्हणजे गुण त्याच्याकडे पाहिजेत ते कुठचेच त्याच्याकडे राहत नाहीये. आणि त्यामुळे तो म्हणजे त्या सगळ्या यांनी भ्रष्ट झालेला आहे. आणि म्हणून हा ही जी आहे ही ते विष त्याचा आता बाजूला होऊ दे आणि तो चांगला सात्विक वृत्तीचा आणि असा माणूस चांगला बनू दे नीतिमान आणि त्याग करणारा किंवा धर्म पालन करणारा सदाचारी असा माणूस निर्माण होऊ दे हे खरं. आणि त्यांनी अशा तऱ्हेची खूप काही म्हणजे कीर्तन प्रवचनातून
0: काही
1: जागृती केली समाजामध्ये पण जास्त करून आक्रमण काळामध्ये फार मोठं काम त्यांचं म्हणजे भागवत धर्माची भजा फडफड ठेवण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं म्हणजे आपल्या परंपरा रूढी प्रथा या पुन्हा समाजात रुजवण्यासाठी समाजातला जातीभेद नाहीसा करण्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केलेले. म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम हे त्यांच्या नंतरच्या काळातले त्यांच्या नंतरच्या काळातले परंतु समर्थ रामदास स्वामींनी जे तुळजाभवानीला दैवत मानलं पण तिला प्रतिष्ठा प्राप्त करून गेली साहित्यात ती
0: एकनाथ
1: निर्माण करून गेलेली. आणि तुकारामांना तर एकनाथी भागवताविषयीचं अतिशय ना म्हणजे एकनाथी भागवत भावार्थ रामायण ही तर त्यांनी इतकी वाचल्यानंतर त्याचा पण परिणाम त्यांच्यावर झालेला होता. म्हणजे मी तर असं म्हणेन की रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हे एकत्र केले तर
0: एकनाथ महाराज
1: होतात म्हणजे अशा
0: तऱ्हेचं
1: रामदास अधिक तुकाराम बरोबर एकनाथ असं जर समीकरण मांडलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तर इतकं त्यांनी समाजाला दिलेलं आहे. आणि काळ फार संकटाचा होता संकट काळामध्ये म्हणजे मग त्यांना एक तर त्यांनी भूतमात्रांच्या विषयीच्या त्यांना कळवळ होता म्हणून तर ते गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. समाजातल्या दीन दलित दुबळे आणि असे जे गरजू लोक त्यांच्याविषयीचा कळवळा होता आणि त्यामुळे ते सतत आपल्या प्रपंचात असले तरी सुद्धा प्रपंच आणि परमार्थ
0: दोन्ही
1: परमार्थ साधला त्यांनी अशी समाजाची सेवा केलेली आहे. अधर्म नष्ट करण्याची त्यांना तळमळ होती आणि अतिशय निष्कलंक चारित्र्य आणि उदार असं
0: स्वभाव
1: विवेकी मन लोकसंग्रह करण्याची आवड होती आणि वाणी तर इतकी प्रासादिक वाणी होती की लोक त्यांच्या म्हणजे इतके गोड बोलून ते सगळ्यांना वश करत होते आणि त्यामुळे लेखनात परत रसाळपणा आणि असे हे सगळे गुण त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या लेखनात असल्यामुळे भागवत धर्माची
0: पताका त्यांनी
1: फडकत ठेवण्याचं फार महत्वाचं काम आक्रमण काळात त्यांनी केलं. आक्रमण होऊन गेल्यानंतर जी पडझड होती त्यामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये भागवत धर्माची एक जाणीव निर्माण करणं आणि परमेश्वरी उपासना करत करत समाजामध्ये एकी आणि ती देशाच्या साठी ऐक्य निर्माण करण्याचं फार मोठं काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. तेव्हा आपण एकनाथ महाराजांना वंदन
0: करूया
1: आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये त्यांचं फार मोठं
0: कार्य
1: आहे त्याचा अभ्यास आपण नवीन पिढीने पुन्हा पुन्हा करावा आणि त्या संकट काळात ते कशा रीतीने समाजाची जागृती करत होते त्याचा विचार करावा. धन्यवाद.
0: नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण संत एकनाथांविषयी जाणून घेतलं प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण पुढील संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत, तेव्हा तुम्ही नक्कीच आमच्या या मुलाखतीला तुमचे अभिप्राय नक्कीच आम्हापर्यंत पोचवा, म्हणजे जेणेकरून एक नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम आम्ही तुमच्यासाठी सातत्याने घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या सगळ्या संत महात्म्य ज्या मेधाताई सांगतायत तेही तुम्हाला अगदी रसायवाणीने सांगतायत आणि बोधप्रद आहे आणि अंजन घालण्यासारखं आहे, आपल्या ज्ञानाचा प्रकाश देण्यासारखं आहे. तर हे तुम्ही नक्कीच आपल्या संतांचं महत्व जाणून घ्या आणि ते आचरणात आणणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. मी तेजस्विनी या सत्रात तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटूया पुढील वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार.

0: नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची महती संतांची या कार्यक्रमात मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पहिल्या भागात आपण जाणून घेतलं वारकरी संप्रदायाविषयी, भागवत धर्माविषयी, आणि दुसऱ्या भागात आपण संत ज्ञानेश्वरांचा विचार केला आणि त्यांची सगळी वाङ्मय संपदा ज्ञानेश्वरीविषयी भरभरून बोललो. आज आपला दुसरा भाग आहे, सॉरी मला वाटतं आज तिसरा भाग आहे. आज आपल्या तिसऱ्या भागात आपण संत नामदेवांविषयी जाणून घेणार आहोत. पहिल्यापासूनच घेते म्हणजे ते काहीच चुकत नाही. नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची महती संतांची या विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, या विशेष कार्यक्रमासाठी आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, पहिल्या दोन भागांमध्ये आपण वारकरी संप्रदाय, भागवत धर्माविषयी जाणून घेतलं आणि संत ज्ञानेश्वरांविषयी आपण दोन भाग केले. आज आपण तिसरा भाग करतो आहे संत नामदेवांविषयी. तर आज नामदेवांविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या बालपणाविषयी, त्यांनी केलेलं कार्य याविषयी. तर अर्थातच मेधाताई, सुरुवात करूया नामदेवांच्या बालपणापासून.
1: प्रथम आपण सगळ्या संतांना एकदा वंदन करूया आणि यानंतर सुरुवात करूया. आपण आधी आता सांगितलंच तेजस्विनी की आपण भगवत धर्म वारकरी संप्रदाय बघितला आणि ज्ञानेश्वरांचं कार्य आणि ज्ञानेश्वरांचं आणि सगळ्या भावंडांचं बालपण आणि त्यांचं वाङ्मय याविषयी आपण सगळा विचार केला. आता आपण आता बघणार आहोत ते म्हणजे नामदेव महाराजांच्या विषयीचा काही भाग पाहणार आहोत. तर नामदेव महाराजांचा जन्म हा 1270 मध्ये झाला आणि ते परभणी मध्ये. आता हा विदर्भ हा सगळा भाग खरं म्हणजे संतांची भूमी, कवींची भूमी अशी ती आहे आणि त्यामुळे खरोखरच म्हणजे अभिमान वाटावा असं काम या संतांनी केलेलं आहे. तर ते पंढरपूरला त्यांचा त्यानंतर आलेले आहेत आणि पंढरपूरला त्यांचे वडील दामा शेट्टी आणि आई गोणाई, तर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून खरं म्हणजे कसे संस्कार होत असतात, तर दामा शेट्टी हे स्वतः विठ्ठल भक्त होते आणि त्यामुळे विठ्ठलाचा गजर करायचा आणि त्यांच्याविषयीची भक्ती उपासना करायची आणि हेच संस्कार नामदेवांच्यावर झाले आणि त्यामुळे लहानपणी सुद्धा आता टाळ घ्यायचं आणि नाचायचं ही हे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे दामाशेटी रोज मंदिरात जायचे आणि नैवेद्य दाखवायचे. तर एक दिवस असं झालं दामाशेटी नव्हते आणि म्हणून ते नामदेवाला सांगितलं गेलं जा तू आणि नैवेद्य दाखव. लहान नामदेवाला असं वाटलं नैवेद्य दाखवला की खरोखरच ते सगळे जेवतो आणि तो तिथे हट्ट करून बसला विठोबाच्या पुढे की तू जेवल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. कळकळीची विनंती, इतका रडला आणि असं सगळं. शेवटी विठोबाला खरोखरच त्याची दया आली आणि म्हणजे त्याची ती तळमळ बघून विठोबांनी प्रत्यक्ष त्याला दर्शन दिलं अशी एक कथा
0: आणि त्याच विठ्ठलाच्या विटेवर जो विठ्ठल उभा आहे त्याच विटेवर त्यांनी डोकं आपटायला सुरुवात केली.
1: पण तरी पण विठोबाला असं वाटलं की हा काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि म्हणून विठोबांनी दर्शन दिलं अशी एक कथा सांगितली जाते. अर्थात आपल्याला एकच लक्षात येईल की माणूस कोणत्या तळमळीने, नाही तर कदाचित आपल्याला वाटेल आपण डोकं हपतून घेतलं तर आपल्या पण नैवेद्य देव खाईल का, कारण तेवढी भक्ती आपल्याकडे नाही, तेवढी भक्ती आपल्याकडे नाही. उपासनेचं सामर्थ्य आणि उपासनेसाठी दिलं जाणारं मनाची एकाग्रता हे आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपण जर असं म्हटलं देवाला की मी आता डोकं आपण देतो तसं देव प्रसन्न होईल असं नाही, त्यांच्यावर प्रसन्न झाला कारण एक घराण्याची ती परंपरा
0: आणि संचित आहे,
1: पिढ्यान पिढ्याचं ते आहे. त्यानंतर लहान वयामध्येच विवाह झाला तर गोविंद शेट्टी सदावर्ते यांना हा मुलगा चांगला बरा वाटत होता म्हणून त्यांची मुलगी राजाई, तर ह्या राजाईशी त्यांचा विवाह झाला. म्हणजे दामा शेट्टी आणि गोणाई हे आई म्हणजे माता पिता आणि राजाई त्यांची पत्नी. आता संसारात असे लग्न झाल्यावर सुद्धा फारसे रमले नाही, म्हणजे सतत ओढ विठ्ठलाची आणि त्यामुळे प्रपंचामध्ये मन रमलं नाही, पण तरी सुद्धा आई गोणाई आणि पत्नी राजाई दोघीही त्यांना सारख्या संसारात ओढत होत्या. आणि मला असं वाटतं की हा विरोध झाल्यामुळे ती भक्ती आणखी उत्कट उत्कट भक्ती त्यांच्याकडून ती त्यांना म्हणजे केली गेली, ती भक्ती त्यांची उत्कट बनत गेली. तर त्यांच्या भक्तीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की थोडा त्यांना अहंकार होता, कारण ते एकटेच भक्ती करत होते, काही असं
0: गुरु केला
1: नव्हता. तर त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलं, ते म्हणाले आपण आळंदीला जाऊया आणि त्यांची भेट घेऊया. म्हणून ते आळंदीला गेले आणि किती 1291 म्हणजे वय किती लहान असेल, म्हणजे साधारण 20-21 वर्षाचे. परंतु त्यावेळेला आळंदीला ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले, ज्ञानेश्वरांच्या एकूण मार्गदर्शन त्यांनी मिळालं. आणि मग ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही विसोबा खेचरांच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या, आणि म्हणून ते विठोबा खेचरांना भेटायला गेले. तर ते एका मंदिरात होते आणि मंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेले होते.
0: अच्छा.
1: ते बघितल्यावरच नामदेवाने एकदम अरे मला सांगतायत यांना गुरु करा, आणि हे
0: शिवलिंगावर पाय ठेवलाय.
1: ते त्यांनी विचारलं की मी आलोय, मला काही आपल्याला बोलायचंय प्रश्न विचारायचंय, तर तुमचे पाय शिवलिंगावर आले नाही? म्हणाले मला ते पाय ना हलवता येत नाहीये, तूच हलव आणि बाजूला कर. त्यांनी ते पाय बाजूला केले, परत तिथे शिवलिंग उमटलं, परत बाजूला केले, पुन्हा शिवलिंग दिसत आहे. असं बघितल्यानंतर मात्र नामदेव एकदम चकित झाले. आता कदाचित हा एक चमत्कार या दंतकथा वाटेल, पण ह्या दंतकथेतून सुद्धा काय दिसतं आपल्याला, तर मूर्तीमध्ये देव आहे असं नाही. हा देव हा परमात्मा सगळ्यात
0: चराचरात व्यापलेला
1: आहे, सृष्टीमध्ये व्यापून राहिलेला आहे. आणि त्यामुळे ह्या चराचरात असलेले मनुष्य किंवा सजीव प्राणी, झाड, वेली, पशुपक्षी आपण जे म्हणतो, हे सगळ्यामध्ये आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो. आणि म्हणून यांची सगळ्यांचं जतन करायचं असतं. पर्यावरणाचं रक्षण करा म्हणून जे सांगतात, ते पर्यावरणाचं रक्षण म्हणजे परमेश्वराचंच रक्षण आहे. कारण निसर्ग हा निसर्ग म्हणजे देवच आहे, आणि त्यामुळे त्यांनी हे जे शिवलिंगाच्या ह्याच्यामधली ही कथा आपण विसोबा खेचरांच्या सान्निध्यात बघितली, पण विसोबा खेचरांनाच त्यांनी गुरु केलं. आणि मग गुरु केल्यानंतर मग मात्र त्यांच्या मनामध्ये तो विचार आला की अरे आपण गुरुबोध झाल्यानंतर त्यांना त्यांच्यातलं जे अहंकार
0: क्षमला
1: असेल, त्यानंतर ते ज्ञानेश्वर आणि इतर सवयी संत मंडळी जी तीर्थयात्रेला गेलेली होती, जात होती, तर त्यांच्या बरोबर ते पण गेले. आणि संतांच्या इतर संतांच्या सहवासात ज्ञानेश्वरांच्या सहवासात राहिल्यानंतर अहंकार गळून पडला. नंतर मग ते पंजाबात गेले.
0: अच्छा.
1: पंजाबात गेले आणि पंजाबात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पंजाबात भगवत धर्माची ध्वजा फडकावली. ते 20 वर्ष पर्यंत तिथेच होते. आणि त्या 20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केल्या. तर असे हे नामदेव. आता या नामदेवांना परत ते आले खूप म्हणजे 20 वर्ष पंजाबात राहून परत आले पंढरपूरला. आणि मग 81व्या वर्षी त्यांनी म्हणजे त्यांनी समाधी घेतलेली आहे. पण हा जो काळ होता या काळामध्ये त्यांच्या रचना मराठीतून जशा आहेत तशा हिंदूमधून
0: हिंदीमध्ये त्या वातावरणाचा प्रभाव पडतो,
1: आणि त्यामुळे आपोआपच त्यांना त्या ठिकाणी सुद्धा मानलं जात होत. म्हणजे फार मोठं काम की कीर्तन प्रवचन, विशेषतः कीर्तन, आणि त्या कीर्तनातून त्यांनी वारकरी संप्रदाय आणि विठू माऊली आणि हा सगळा प्रचार प्रसार आणि वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्य हा प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे.
0: नेमकं त्यांचं कार्य किंवा लेखन संपदा आपण म्हणूया नामदेवांची काय होती?
1: नामदेव गाथा ही त्यांनी लिहिलेली आहे आपल्याला माहिती. बट यांचे अभंग जे आहेत ना ते अभंग तीन जर का आपण बघितलं तर तीन प्रकारचे आपल्याला दिसतात. म्हणजे एक म्हणजे मानवी जीवनात जे दोष आहेत त्या दोषांचं दर्शन त्याला घडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे काही आत्मपरीक्षण केलं त्यांनी तेव्हा स्वतःचे दोष आपण जर केले तर आपल्याला पण दिसतात आणि त्यामुळे त्याने आत्मपरीक्षण केलं त्यामुळे स्वतःतल्या दोषांची जाणीव त्यांना झाली त्याबद्दलचे अभंग. आणि तिसरं म्हणजे ईश्वर दर्शनाची उत्कट इच्छा जी त्यांना झालेली होती त्या ईश्वर दर्शनाची उत्कट इच्छा या प्रकारचे काही अभंग हे आपल्याला दिसतात. आता नामदेवांच्या अभंगामध्ये खूप काही अभंग ना प्रक्षिप्त आहेत असं अभ्यासकांना जाणवतं. कारण नामदेव नावाची जी माणसं त्यांच्या नंतरच्या काळात होऊन गेली त्यांनी सगळ्यांनी ते अभंग नामदेवांच्या नावावर ठरवून टाकले आणि त्यामुळे त्यांचे अभंगांची संख्या वाढली. पण अभ्यासकांनी जेव्हा बघितलं तेव्हा प्रक्षिप्त भाग हा काढून टाकला आणि मग त्यांचे जे उरलेले अभंग होते त्या अभंगामध्ये नामदेवांची आपल्याला खूप काही काव्याची वैशिष्ट्य आणि त्यांच्यातली जिज्ञासा देवदर्शनाची ईश्वर दर्शनाची आस ती आपल्याला दिसून येते.
0: याच नामदेवांच्या वाङ्मय संपदेविषयी आपण जाणून घेऊया पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आज आपण वारी पंढरीची महती संतांची यामध्ये आपण नामदेवांविषयी संत नामदेवांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याकडून. तुम्ही पाहत रहा आचार्य 90 FM यो ओन.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची महती संतांची या विशेष कार्यक्रमात प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याकडून जाणून घेतोय सगळ्या आपल्या संत परंपरेविषयी. आजचा आपला भाग आहे संत नामदेव विशेष. आपण ब्रेकच्या आधी विश्रांतीच्या आधी जाणून घेत होतो नामदेवांच्या ग्रंथसंपदेबद्दल, कारण आपण त्यांचं बालपण आणि मग विसोबा खेचर यांचे ते कसे शिष्यत्व त्यांनी पत्करले हे जाणून घेतलं. आता ग्रंथसंपदेबद्दल त्यांच्याविषयी जाणून घेऊ.
1: त्यांच्या अभंगामधून एक तर आपल्याला त्यांनी अर्थ अशी हाक इथे मौलीला कशी म्हटलेली आहे, तर त्यांचा एक अभंग असा आहे, तू माझी माऊली मी तुझा माझी प्रेम पान पांडुरंग. म्हणजे हे जे त्यांची विठोबासाठी अर्थ अशी हा की मी तुला हात मारतो, मी तुझा काना आहे, तू माझी माऊली आहे आणि त्यामुळे तू आता मला प्रेम पाना पास म्हणजे मला तू
0: छत्रछाया खाली
1: घे असं रक्षण माझं कर, मला काव्य म्हणजे काव्याची प्रेरणा दे, मला काम करण्याची प्रेरणा दे, अशी ही आर्त अशी हाक त्यांची आपल्याला दिसून येते. त्यांची आणखी एक आपल्याला अशीच एक वे शिणले डोळुले पाहता वाटुली. बघा शब्द सुद्धा किती गोड आहे. शिणले डोळुले पाहता वाटुली अवस्था दाटली हृदया माझी. म्हणजे माझे डोळे अगदी शिणलेत, वाट पाहतोय की आता तू मला दर्शन देशील, पण इतका मी म्हणजे हृदयामध्ये सगळं दाटून आलंय की आता माऊली मला दर्शन देईल, पण अजूनही तू दर्शन दिलं नाहीयेस आणि म्हणून माझे डोळे आता थकलेत, पाहतोय वाट. अशा तऱ्हेची त्यांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी असलेली आस तळमळ आपल्याला अशी त्यांची दिसून येते. इतकी उत्कट अशी रचना नामदेवांनी केलेली आपल्याला दिसते. आता काही वेळेला असं होतं की परमेश्वराच्या दर्शनाची आस असं सगळ्यांनाच लागत असते, संत मंडळी तर तळमळीने ती अगदी व्यक्त करत असतात आणि मग का परमेश्वर आपल्याला कुठे माऊली आपल्याला दर्शन देत नाही असं म्हटलं की त्रागा पण करतात मनाचा, तर तसा त्रागा सुद्धा त्यांनी केला आहे की पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. माहिती आहे आपल्याला अभंग सगळ्यांना, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघार. म्हणजे इतका त्रागा की मी सतत आता तू पतितांचा करतायस कैवारी आहेस आणि म्हणून मी तुझ्या दाराशी आलोय तुझ्या दर्शनाला, पण तू पतितांचा त्राता नाहीस असं माझ्या लक्षात आलंय आणि म्हणून मी आता परत जातोय. म्हणजे इतकं परमेश्वरासाठी काय म्हणायचं त्याला अगदी म्हणजे हा माझा परमेश्वर आहे माझी माऊली आहे. म्हणजे जसं आईवर रागावतात ना
0: मुलं,
1: आईवर रागावतात तसे नामदेव हे विठ्ठलावर रागावून आणि असा धावा करतायत आणि एकीकडे त्रागाही करतायत की मी आता जातो नाही तर, पण मग त्यांनाही दर्शन देवाचं मिळत आहे आणि मग ते आनंदित होत आहेत. तर तरीही त्यांचं ह्या परमेश्वरावरचं जी श्रद्धा
0: प्रेम आहे,
1: श्रद्धा निष्ठा ही कधीही ढळलेली नाही. म्हणजे त्या निग्रहाने त्यांनी परमेश्वराची सतत आराधना केलेली आहे, उपासना केलेली आहे. नामजप तर वारकरी पंथाचं वारकरी संप्रदायाचं तर नामजप हे तर ब्रीदच आहे, सतत रामकृष्ण हरी किंवा माऊली

0: राम ज्ञानदार तुकाराम वगैरे अशा तऱ्हेचा जप राम कृष्ण हरी असे जप तर सततच ते करत असतातच. तर नामदेव कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनाच्या मध्ये ते म्हणायचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. आता कीर्तनाच्या मध्ये आम्ही काय करतोय तर आम्ही लोकांना ज्ञान देतो आणि हे ज्ञान आणि म्हणून ज्ञान दीप लावू जगी आम्ही ज्ञान देतोय आणि सगळ्यांना ती प्रेरणा देतो आहोत. त्यामुळे प्रेरणा देतो ती असा हा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश आम्ही या कीर्तनातून मी द्यायचा प्रयत्न करतोय असं तो असं ते कीर्तनात इतके रंगून जायचे आणि अशी त्यांची किती तरी त्यांनी कीर्तन प्रवचन ही पंजाबात केलेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात पंढरपूरला आल्यावर सुद्धा केलेली आहे आणि पंजाबात तर त्यांनी पंजाबातलं घुमान ते घोमान हे जे गाव त्या घोमान मध्ये ते राहत होते आणि त्या ठिकाणी आता बाबा नामदेवजी देहुरा साहेब या नावाने त्यांचं स्मृती मंदिर तिथे बांधलं आहे. म्हणजे एका मराठी संताचं एका वारकरी संप्रदायातल्या एका संताच स्मृती मंदिर घोमान या गावाला बांधलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की काही काळापूर्वी आपलं साहित्य संमेलन सुद्धा त्याच्यावर त्या गावी झालेलं होतं. म्हणजे इतका हा संतांचं त्यांची वाणी अतिशय रसाळ आणि कोमल त्या कोमल वाणीतून त्यांचे जे विचार त्यांनी व्यक्त केलेले तर ते व्यक्त करीत असताना त्यांनी जे नानक कबीर असे जे संत की श्रेष्ठ असे निर्गुणोपासक संत पण त्यांना सुद्धा नामदेवांच्या अमृतवाणीची भुरळ पडलेली होती. त्यांना इतके त्यांचे अभंग आवडायचे त्यांची कीर्तन ही जी काही प्रसिद्ध असे त्यांचे विचार हे सगळे या संतांनी आत्मसात केलेले होते. त्याचा खूप मोठा प्रभाव या संतांच्यावर विशेषतः पंजाबातल्या संत मंडळींच्यावर पुष्कळ पडलेला. हिंदी मधून सुद्धा नामदेवांच्या काही रचना आहे. तर असा हा ज्ञानदेवांच्या नंतर भागवत धर्माचा प्रचार करणारे असे हे नामदेव. बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या त्यांनी एक अभंग म्हटला की इमारत फळा आली इमारत फळा आली ज्ञानदेवे
1: रचिला पाया
0: ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेव बांधिय ज्ञानदेवे बांधियले देवालया नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेवानी हा विस्तार कसा केला पंजाबापर्यंत केला आणि कीर्तनाच्या द्वारे नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. आता आपण एकनाथांचं पण चरित्र आणि त्यांचं पण कार्य बघणार आहोत. आक्रमणाच्या काळामध्ये एकनाथांनी सुद्धा कसं वारकरी संप्रदाय आणि संत कार्य कसं केलेलं आहे ते आपण जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बघा चार ते पाच ओळीमध्ये बहिणाबाईंनी संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जणू काही इतिहास आणि ह्या संतांचं कार्य किती थोडक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. तर बहिणाबाईंच्या विषयी सुद्धा आपण पाहणारच आहोत नंतर. पण आज नामदेवांच्या निमित्ताने मला हे म्हणजे सांगितल्याशिवाय राहावे नाही म्हणून मुद्दाम हे सांगितलं. तेव्हा अशा ह्या नामदेव महाराजांना आपण वंदन करूया आणि पुढच्या भागाकडे नंतर वळूया.
1: नक्कीच मेधा तयास तुम्ही इथे आलात आणि आपण संत नामदेव तुमच्याकडनं समजून घेतला त्याबद्दल तुमचे आभार. तर प्रेक्षक हो आजच्या आपल्या तिसऱ्या भागात आपण संत नामदेवांविषयी जाणून घेतलं आणि आमची वारी पंढरीची महती संतांची हा विशेष कार्यक्रम असा सुरू आपण ठेवणार आहोत आणि तत्पूर्वी मी तुमची रजा घेते आणि पुन्हा भेटूया पुढील भागात. पुढील भागात कोणते संत असतील त्याविषयी थोडस मेधाताई सांगा.
0: आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचं बघितलं नामदेव महाराजांचं बघितलं आता यानंतर आपण पाहणार आहोत ते 300 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 300 वर्षानंतर असलेले एकनाथ महाराज की ज्यांनी मुस्लिम आक्रमण झाल्यानंतरच्या काळामध्ये की कशा रीतीने इतकं वातावरण सगळं म्हणजे खचलेले लोक आणि निस्तेज झालेले अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी कशा रीतीने वारकरी संप्रदाय हा पुढे नेण्यासाठी आणि विठू माऊलीच्या बद्दलच पुन्हा एकदा लोकांनी त्याच्या त्या भजनामध्ये दंग व्हावं श्रद्धेने ते करावं
1: आचरणात
0: आणावं ते सगळं एकनाथ महाराजांनी कसं सांगितलं, कसे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ रचना केल्या, कशी भारूड रचली, हा सगळा भाग आपण
1: पुढील भागात पाहणार.
0: त्यानंतरच्या भागात तुकाराम महाराजांच्या विषयी शिवकालामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी कशा रीतीने काम केलेलं आहे आणि भागवत धर्माची ध्वजा कशी फडकवलेली आहे, वारकरी संप्रदायाचे ते कसे कळस झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. तेव्हा हा अशाच तऱ्हेने या संतांचं कार्य जे आहे ते कार्य आपण जाणून घेऊया आणि त्याबद्दलच आचरण आपण करूया. आपल्यातले दोष काही असतात ते दोष रामदेवांनी सुद्धा आपला दोष घालवण्यासाठी असे आत्मपरीक्षण तसं आत्मपरीक्षण आपण पण करायला पाहिजे. आपल्यातले सगळे दोष नाही जाणार पण निदान एक दोन दोष तरी आत्मपरीक्षण केल्यानंतर जाणवले तर ते घालवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्यासोबत आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासूनच आपण वारकरी संप्रदायापासून सुरुवात केली, वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींविषयी दोन आपण भाग केले, त्यानंतर आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेतलं, नामदेव महाराजांविषयी जाणून घेतलं, आणि आज आपण संत तुकारामांविषयी जाणून घेतोय. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ते तुकारामांच्या गाथा सगळीकडे, म्हणजे त्या तरल्या असं म्हणतात आणि म्हणजे ज्या समाजात मुखोद्गत होत्या सगळ्यांच्या, म्हणून ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकारामांचे असे बरेच विषय आहेत, जे सगळी वेगवेगळी अंग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत अर्थातच मेधाताईंकडनं. तर मेधाताई सुरुवात करूया आणि आपण अर्थातच बालपणापासून घेतो, म्हणजे ती एक संत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा जे पूर्वसंचित आपण म्हणतो ते कसं ह्या संतांना लाभलं आणि म्हणून ते असे त्यांनी एवढे सगळे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि सगळी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. तर संत तुकारामांविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन.
1: आपण वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेतला आता एक नवीन आणखी भाग करतो. तेव्हा पहिल्यांदा विठोबा रखमाईला वंदन करूया आणि ज्ञानदेवादी सर्व संतांना आपण वंदन करूया. आज तुकाराम महाराजांच्या विषयीचा आपल्याला विचार करायचा आहे, तेव्हा त्यांना वंदन करते आणि त्यानंतर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. तर त्या तू आता विचारलंस की तुकाराम महाराजांच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती. तर तुकाराम महाराज एक महान संत कवी आहेत, पण मुळात आधी ते जन्म त्यांचा जो झाला पुण्याजवळ देहू गावामध्ये जन्म झाला आणि आंबिले आडनाव त्यांचं आणि मोरे कुळात त्यांचा जन्म झाला. आणि ही म्हणजे अण्णांना पूर्वसंचितच सगळं, जसं एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांचा आपण विचार केला, तसं तुकाराम महाराजांची सुद्धा, की त्यांचे 14व्या शतकात त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर हे विठोबा भक्त होते आणि त्यांनी ते विठ्ठलाचे उपासक होते आणि त्यांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलेलं होतं. त्यामुळे विश्वंभरांच्या पासून ज्या पुढे पुढे पिढ्या आल्या त्या सगळ्या पिढ्यांच्या मध्ये विठ्ठल भक्ती ही रुजलेली रक्तात भिनलेली होती. म्हणजे नुसतं असं नव्हे की आपली देवाला नमस्कार केलाय असं नव्हे, तर पिढ्यान पिढ्या विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची उपासना हा हे सगळं त्यांच्या चालू होत. आणि त्यांचे वडील म्हणजे तुकाराम महाराजांचे बोनलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आणि खरं म्हणजे या कुटुंबामध्ये एक तर पिढीजात व्यवसाय म्हणजे वाणी ते वाणी होते आणि त्यामुळे पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पिढीजात या घराण्याकडे महाजनकी मिळालेली होती आणि सावकारी
0: सावकारी होते.
1: त्यामुळे एकीकडे सावकारी, एकीकडे वाणी व्यापार करायचा महाजनकी आणि एवढं करून विठ्ठलाची उपासना. त्यामुळे म्हणजे आचरणात सदाचार होता, त्यामुळे आचरणात सुद्धा हे सगळं करत असताना व्यापार करत असताना असा सदाचार सोडायचा नाही, हा तत्व ठेवूनच त्यांच्या घरामध्ये व्यापार केला जातो.
0: एका बाजूला व्यवहार होता आणि दुसऱ्या बाजूला भक्ती मार्ग होता.
1: आणि म्हणजे जे त्यांनीच लिहिलंय तुकाराम महाराजांनी, शुद्ध बीजापोटी त्यांनाच ते लागू पडतात. त्यांचं बीजच म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते सगळे विठ्ठलाची उपासना करणारे आणि सगळे असे असल्यामुळे आपोआपच त्यांच्या स्वभावात सुद्धा आचरणात सुद्धा तो शुद्धपणा आणि ते सदाचार त्यांच्या वागण्यात सगळ्यामध्ये आलेला.
0: पण तुम्ही आपण असं म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की त्यांचं सावकारीमध्ये विशेष मन रमलं नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे ते लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे कौटुंब म्हणजे जे कौटुंबिक वातावरण होतं ते फार हलाकीचं झालं होतं. नंतर मग फार म्हणजे गंभीर प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं.
1: पण खरं म्हणजे सांगू का, त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळजवळ 12व्या 13व्या वर्षी त्यांना त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यवसाय मुदाकडे द्यायचा तसं त्यांनी ते महाजन की सावकारी वाणिज्य व्यापाराचा हे सगळं त्यांच्या जबाबदारी सोपवते आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं काम करत होते आणि हे 17व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय उत्तम तऱ्हेने ते हे सगळं सांभाळत होते आणि एकीकडे पुन्हा विठ्ठलाची भक्ती घराण्यात होतीच ते होतच त्यांचं.

0: पण 17व्या वर्षी असं झालं की ते म्हणजे संकट येत गेली. 17व्या वर्षी पहिल्यांदा वडील गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. हे कमीच की काय की मोठ्या भावाची पत्नी ती तिचंही निधन झालं. मग मोठा भाऊ एकदम निराश, त्यामुळे तो तीर्थयात्रेला जो निघून गेला तो घरातून निघूनच गेला. म्हणजे पूर्ण सगळी जबाबदारी त्याच्यावर, त्याच्यातच दुष्काळ पडला. आणि दुष्काळामुळे पुन्हा आणखी घरामध्ये म्हणजे जी की सावकारी होती ते जे कोणी देणेकरी होते त्या देणेकऱ्यांनी सांगितलं आमाला काही देता येणार नाही, आमच्याकडे काही नाहीच आहे. त्यामुळे देणेकऱ्यांनी हात वर केला आणि जे घेणेकरी होते म्हणजे माल वगैरे आणला असेल व्यापारासाठी ते अडून बसले की हे तुम्ही सगळं द्यायला पाहिजे. हे सगळं होत आहे. त्याच्यात आणखी म्हणजे त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं. म्हणजे हे सगळं झालं त्याच्यात. म्हणजे इतका अडचणी त्यांच्या पुढे आल्या की गुरण होर पण त्या दुष्काळामध्ये
1: कुठं सामान्य माणूस असतात
0: त्यांनाच नव्हे, खचून गेल्याचं वातावरण सगळीकडेच होत. त्यांच्या घरामध्ये हे सगळं झालं आणि त्यामुळे त्यांचा सावकारी किंवा त्यांचा वाणी व्यवसाय ह्याच्यावरचं लक्ष उडालं आणि ते इतक्या तऱ्हेनी असं की संसारे झाले अति दुःखे दुःखी माय बाप सखी क्रमी दिया दुष्काळे आटले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेली. म्हणजे एक त्यांची पत्नी अन्न नाही म्हणून जी म्हटलं मृत्यू झाला. लज्जा वाटे जीवा त्रासल दुःखे लज्जा वाटे जीवा त्रासल दुःखे व्यवसाय देखे तुटी येता. व्यवसायात सुद्धा काय झालं तुट्यायला आणि त्यामुळे हे सगळ्या दुःख अडचणी आणि त्याच्यात त्यांनी शेवटी काय केलं तर आपल्या ज्या सावकारीच्या वया ज्या होत्या आता नकोच ते काही म्हणून सगळ्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे आता ते व्यवसाय नको करायला सावकारी नको वाणी व्यवसाय नको आणि असं म्हणून आणि मग अंतर्मुख झाले. आणि मग ते संसारात तर त्यांचं लक्ष कमीच झालं पण त्यांचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि ती माहेरची आवडी आणि तिचं नाव जिजा
1: जिजा
0: त्यांना तिच्यापासूनची पण मुलं होती. परंतु इतके निराश झालेले आणि संसारात रमले नाहीत त्यानंतर त्यामुळे ते जाऊन बसायचे देहू गावाच्या जवळ जो भामनाथ नावाचा जो डोंगर होता त्या भामनाथ डोंगराजवळ जाऊन बसायचे. नंतर काही दिवस आलेच नाहीत घरी. मग परत तिथे आणखी एक भंडारा डोंगर होता त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचे आणि घराकडे तू म्हणतेस तसं घराकडे लक्ष नाही आणि मुलं जर आहेत तर त्या स्त्रीला आवडीला मुलांच्यासाठी त्यांचं तर पोषण
1: रांधायला
0: म्हणजे काहीतरी रांधायचं म्हणजे मिळवायला पाहिजे.
1: बरं
0: तिला पण काम करावं लागत होत शिजवणं आलंच मुलांचं पोषण आणि त्याच्यात यांचं लक्ष तर पूर्णपणे संसारापासून म्हणजे निराश झालेले अडचणी आल्या आणि मन सतत त्या ईश्वरा चिंतनामध्ये मग्न झालं. म्हणून ते भंडारा आणि त्यात भंडारा म्हणजे संबंध सगळा निसर्ग रमणीय त्यांना वातावरण मिळालं त्याच्यात त्यांनी इकडे तर अंतर्मुख झालेले पण तिकडे तर वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती अशा तऱ्हेनी म्हणजे अशी सुद्धा सुंदर अशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली असे सुद्धा अभंग त्यांनी
1: नक्कीच. आणि अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत त्यांनी बुडवल्या आणि मग त्यानंतर तरल्या ते म्हणजे मुखोद्गत लोकांच्या झाल्या म्हणून त्यांना आपण तरल्या असं म्हणतो त्याविषयी थोडं
0: त्यांच्या बाबतीत खरं म्हणजे असं झालं की त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती ही सुरुवातीपासून होतीच परंतु त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्या म्हणजे सावकारीच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि आता व्यवसाय करायचा नाही हे ठरवलं आणि मग जेव्हा ते त्या डोंगरावर जायला लागले तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना नामदेव आले.
1: अच्छा.
0: आणि मग तो जो कवित्वाचा दृष्टांत त्यांना झाला तेव्हापासून त्यांनी अभंग रचना सुरू केल्या आणि मग इतक्या विविध प्रकारच्या त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत की आधी तर एक त्यांच्या कथा कीर्तन प्रवचन आणि सतत लेखन अभंग आणि ते गायचे, त्यामुळे मुखोद्गत इतरांच्या पण व्हायचे. कीर्तन करत असताना साहजिक सतत जर तुम्ही त्यातच असाल तर ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ऐकून ऐकून ते पाठ होत आणि विविध विषयावर त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या बद्दल जावळेला एक काही भ्रष्ट नजरेनी लोक बघतात आणि म्हणून त्यांनी लिहिलं की पराव्यानारी रखुमाई समाज, म्हणजे ती कशी आहे आपली माऊली आहे रखुमाई आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहावं. म्हणजे अशा तऱ्हेचे संदेश ते सतत आपल्या अभंगांमध्ये
1: सादर करायचे.
0: आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्या बद्दलचा एक लोकांच्या मनामध्ये प्रस्थापितांच्या मनामध्ये एक असा
1: विश्वास आदर
0: नाही का गंड निर्माण झाला की हा येतो आणि आम्हाला शिकवतो.
1: अच्छा असं झालं,
0: त्यामुळे त्यांची निंदा नालस्ती पण व्हायला लागली.
1: बरं,
0: मग ती निंदा नालस्ती झाल्यामुळे त्यांनी त्या वह्या ज्याच्यात
1: अभंग होते
0: ते बुडवले.
1: अच्छा,
0: आणि मग ते तरुण वर आले अशी दंतकथा आहे. पण मला असं वाटतं की आपण त्या दंतकथेचा विचार करूया आणि त्या खरी ती दंतकथा आहे. म्हणजे की असे काही पाण्यात कागद टाकल्यावर तो काही वर येतोय पुन्हा ते वाचायला मिळतंय असं.
1: पण ती लीला पण आहे ना, लीला होऊ शकते ना.
0: लीला नाही, चमत्काराच्या पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे की तुकाराम महाराजांनी खूप काही प्रचार प्रसार या वारकरी संतांनी केलेलाच आहे त्या काळामध्ये. आपल्याला माहितीये की नंतर त्यांच्या त्या सगळ्या एकत्र झाले ते कसे झाले, तर ज्या ज्या ठिकाणी ते कीर्तन प्रवचन कथा सांगायचे किंवा त्या त्या लोकांचे मुखोद्गत झालेले अभंग. आणि जेव्हा हे अभंग पाण्यात बुडवले गेले तेव्हा 13 दिवस पर्यंत तुकाराम महाराज त्या ठिकाणीच
1: शोक करत
0: बसलेले होते. परंतु तो शोक बघून त्यांचे जे अनुयायी होते त्यातल्या काही लोकांनी इतर लोकांना विचारून ते सगळे मुखोद्गत अभंग परत लिहून काढले. आणि ते लिहून काढलेले अभंग ते सगळे 5000 पर्यंत सगळे तुकारामांना परत मिळाले. त्यामुळे चमत्कार सांगितला जातो की त्या वया जरी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या, पण तशा त्या पाण्यातून वर येणं हे अशक्य आहे. खरं म्हणजे ते वर आलं म्हणजे हे सगळं का कसदार साहित्य असतं ना, असं कसदार साहित्य जरी ते नष्ट करायचा प्रयत्न कोणी केला ना तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आज साहित्यामध्ये गवता माझी उदंड जाहली कविता अशा तऱ्हेनी खूप काही काव्य खूप काही असं साहित्य निर्माण होत आहे. परंतु ते तण जे असतात ना, ते तण जसा शेतकरी कसदार शेतकरी काय करतो, तर आपलं धान्य किंवा आपलं शेत चांगलं होण्यासाठी आजूबाजूला असलेले तण काढून टाकतो. म्हणजे मग आपोआप ते बाकीचं जोमानी पीक वाढायला लागतं. तसं साहित्यातले सुद्धा असे तण काढावे लागतात किंवा ते आपोआप सुद्धा नष्ट होतात. परंतु कसदार साहित्य असतं ते तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होत नाही, कारण अनेकांच्या मुखी ते गेलेलं असतं आणि ते मुखोद्गत केलेलं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणि दुसऱ्यांच्याकडे जातं आणि ते कायम
1: राहतात, चिरकाळ राहतात. नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. विशेष कार्यक्रम आहे वारी पंढरीची गाथा संतांची आणि तुम्ही पाहतात आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेतोय. मेधाताई, आपण आता सांगूया की त्यांचं जे वाङ्मय आहे त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वाङ्मय म्हणजे सगळ्यांचं मुखोद्गत होतं जसं तुम्ही म्हणाला, तर त्याविषयी थोडंसं.
1: आपण मगाशी बघत होतो की वह्या त्यांच्या बुडवल्या आणि त्या बुडवल्यानंतर ते तर निराश झालेले होते. 13 दिवस जवळजवळ इंद्रायणी काठीस बसलेले होते. पण लोकांना ज्या मुखोद्गत होत ते मुखोद्गत झालेलं सगळं एकत्र आणलं गेलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी सगळे अभंग एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर पुन्हा त्यांना उत्साह आला आणि त्यांच्या कवित्वाचा डंका सगळीकडे पुन्हा वाजायला लागला. आणि मग आनंद आनंद का की त्यांनीच लिहिलंय आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे इतकं आनंदाचं वर्णन तुकारामांनी केलेलं आहे की आधी वह्या बुडवल्यानंतर ते निराश झाले पण ते परत सगळं मिळालं. कारण मग मी म्हटलं ना आता की कसदार साहित्य कधी नष्ट होतच नाही, ते सतत मुखोद्गत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत राहत असतं. तसं त्यांचं झालं आणि मग अशा आनंदाच्या ह्याच्यात त्यांनी विविध विषयांच्यावर असे लिहिले. प्रसंगोपात असे त्यांचे विविध विषयांच्या वरचे अभंग आहेत, म्हणजे त्यांना भूतमात्रांच्या विषयी खूप काही कळवळा होता आणि त्यामुळे त्यांना म्हणजे जसा भूतमात्रांच्या विषयी सगळ्या सजीवांच्या विषयीच दया होती तसंच दुष्टांच्या विषयीचा राग पण होता आणि त्यामुळे ते रागावले त्यांच्यावर की ते तशा तऱ्हेने तसे शब्द वापरायचे आणि सजीव ज्या ह्याची दया वाटायची त्याबद्दलही त्यांचे अभंग आता बघा ना की मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास, म्हणजे आम्ही किती मन आमचं हे आहे की आम्ही त्या ठिकाणी दया करणार असे विष्णुदास, आम्ही विष्णूचे उपासक म्हणजे विठ्ठलाचे उपासक आम्ही अतिशय मऊपणे दयेने आम्ही सगळीकडे वागतो पण कठीण वज्रास वेदू यायचे, पण आम्ही कसे आहोत तर जर का असाच काही प्रसंग आला तर आम्ही वज्राला सुद्धा भेदू इतकं ताकद आमच्यामध्ये आहे असा त्यांनी अभंगामध्ये सांगितले. आणि आणखी ते की समजा दया दयेबद्दल म्हणताना ते म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळण, दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि का निर्दळण कंटकांचे, म्हणजे इकडे दया करायची तर सजीवांच्यावर सगळ्या जे गरजू आहेत जे दलित आहेत दीन दुबळे आहेत त्यांच्यावर दया, परंतु जो
0: दुष्ट आहे
1: त्याचा मात्र बरोबर काटा काढायचा, त्याचं निर्दालन झालंच पाहिजे. म्हणजे किती एकाच वेळेला प्रवृत्ती कशा आहेत की दुबळ्यांना इकडे आधार द्यायचा
0: बरोबर,
1: सज्जनांना सज्जनांचं रक्षण करायचं, दुबळ्यांना आधार द्यायचे त्यांच्यावर दया दाखवायची आणि जो समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीने वागतोय त्याचं मात्र निर्दालन झालं पाहिजे. तिथे मात्र कडक शब्द त्यांचे आणि त्यामुळे नाठाळाचे काठी देऊ माथा की असा कोणी नाठाळ असेल तर त्याला आम्ही काठीनी बडवून काढू इतकं त्यांना, म्हणजे काठीने मारू आम्ही इतके, म्हणजे निर्भयता इतक्या निर्भयतेने त्यांनी अभंगामधून ही दुष्टत्व करणारे नाठाळू असे जे आहेत त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. आणखी जे काही लोक असे ना म्हणजे अंधश्रद्धा किंवा म्हणजे वारकरी पंथालाही मान्य नाहीच आहे, त्यामुळे मुलाबाळांच्या साठी अनेक वेळेला नवस केले त्याबद्दल त्यांनी एक लिहिलंय की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, की तुम्हाला नवसानी जर का तुम्हाला
0: मुलाबाळ
1: होणार असतील तर मग पतीची गरज काय आहे. किती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा आणि जो म्हणजे लोकांच्या अशा ज्या काही
0: भ्रामक कल्पना म्हणून
1: ज्या भ्रामक कल्पना असतात की आपण देवाला काही नवस बोललो किंवा इतकं काही केलं
0: की
1: मिळेल, तर तसं नाही मिळणार हे सांगायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा इतके कडक शब्द वापरून स्पष्टपणा किती परखड परखड वृत्ती आहे त्यांची आणि त्या परखडपणे ते बोलत आहेत. त्यामुळे ते म्हणताय नाही विड वाड तुका म्हणे सांगत होतो की आम्हाला भिडवाड नाही सहन थोर जो कोणी असेल तो जर का अशा तऱ्हेने जर का बघत असेल तर आम्ही तिथे भिडवाड न ठेवता त्याला परत त्याचप्रमाणे चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू. हे त्यांनी त्या अभंगात आपल्या सांगितलेलं आहे. आणखी ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. देव काही असा मुकुट लावून आणि असा काही देव समोर येणारे असं नाहीये. तर जे रंजलेले गांजलेले आहेत जे असे अडलेले लोक आहेत संकटात आहेत त्यांना जो जवळ करतो त्यांना जो मदत करतो तो खरा सज्जन तो खरा संत तो खरा साधू. पण आज साधू म्हणजे वेव फुटलाय खरं म्हणजे मी साधू शब्द म्हटला की सुद्धा राग येतो असं होतंय. पण जो म्हणजे जे फसवणार आहेत भोंदूगिरी करणारे आहेत तर त्यांच्यापासून दूर राहून जे अशा तऱ्हेच्या लोकांना जवळ करतात ते खरे संत आणि ते खरे सज्जनत्व त्यांच्याकडे तिथेच त्यांच्या ठिकाणी देवत्वाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. तो खरा देव असं म्हणजे माणूस असेल पण देवत्वाचा साक्षात्कार अशा ठिकाणी होतो असं त्यांनी त्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं की सर्वाभूती भगवंत पहा म्हणजे वारकरी पंथाचं हे लक्षणच आहे. आपण पहिल्यांदा वारकरी पंथाचं एक बघितलं की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की पहिल्यांदा नमस्कार वाकून नमस्कार करतात आणि लगेच दुसऱ्या सुद्धा पहिल्याला वाकून नमस्कार करतात का तर तो आत्म्याला नमस्कार असतो की तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुमच्या आमच्यामध्ये असलेलं

0: ते आत्मतत्व ते परतत्व ते एकच आहे आणि ते सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले त्यास की जे जे भेटते होत ते ते मानेजे भगवंत. तसं जे त्यांनी पण म्हटलंय की होती भगवंत पहा, हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रत्येक सजीवामध्ये भगवंत तुम्हाला दिसणारे. गीतेनेही तेच सांगितलेले, भगवत गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितले, तेच संतांनी आपल्या वाङ्मयामधन सांगितलेले. आणि मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट इति उपकारे, म्हणजे लोकांच्या संबंध सगळ्यांच्या कल्याणासाठी ह्या संतांच्या विभूती हे सतत कष्ट करीत राहिलेले आहेत. आणि स्वतः तुकाराम महाराजांनी सुद्धा अशाच तऱ्हेने किती विरोधकांची विरोधकांनी त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे, पण तरी ते म्हणायचे की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करू. म्हणजे आम्ही रत्न आहेत शब्द, म्हणजे आम्ही एकीकडे तर त्याचा उपयोग करून आम्ही कलवाळ कृपाळ लोकांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू, पण शस्त्र पण आहे आणि ते शस्त्र आम्ही वापरून जे वाम मार्गाला लागलेले किंवा जे दुष्टत्व करणारे आहेत त्यांचा सुद्धा आम्ही तसाच समाचार घेऊ, हे त्यांनी आपल्या वाङ्मयामधन आपल्या
1: ग्रंथातून
0: किंवा अभंगातून. आणि सतत कीर्तन प्रवचनात ते दंग असायचे. खरं वारकरी पंथात असं म्हणतात की नाम्याचा एका आणि सॉरी ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, म्हणजे ज्ञानदेवांचे सगळे जे काही गुण आलेत ते एकनाथांच्या मध्ये आणि नामदेवांचे जे आहेत ते सगळं आलंय ते तुकाराम मध्ये आलेले. तेव्हा तुकाराम हे नामदेवांचे खरं म्हणजे पारमार्थिक वारसदार हे तुकाराम महाराज आहेत. तरी पण नामदेव अन्न एकनाथ ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ या सगळ्यांचा प्रभाव तुकाराम महाराजांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. कबीरांच्या दोह्यांचा परिणाम, कबीरांच्या दोह्यांचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यामुळे कीर्तनात असे रंगलेले होते. कीर्तनात रंगलेले असतानाच अचानकपणे त्यांचं त्यानंतर निर्वाण झालेलं आहे. कसं झालं काही लोकांना कळलं नाही, परंतु सतत शेवटपर्यंत त्यांचं जे भगवत भक्ती ते भगवत भक्तीचं मात्र कार्य आणि लोकजागृतीचं कार्य हे त्यांचं सतत चालूच होत. म्हणजे त्यांची कविता जशी आत्मनिष्ठ, मग अशी आपण ते संसार तापलो जे आहे ते आपण बघितलं, संसारात कसं त्यांना त्रास झाला तेही त्यांनी वर्णन केलं, तसं सामाजिक परखडपणे बोलणं हेही आता आपण बघितलं. आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी सुद्धा ते खूप
1: आसुसलेले होते.
0: सगळेच संत आहेत, सगळ्या
1: संतांना
0: तशी तुकाराम महाराजांना सुद्धा लागलेली होती. आणि समाजातली दुष्ट प्रवृत्ती दांभिकता खोटेपणा अनाचार भ्रष्टाचार याबद्दल त्यांना फार म्हणजे रागवायचे ते आणि त्या रागाच्या भरातच ते काही काही शब्द जे नाठाळांचे काठी देऊ माथा वगैरे असे जे शब्द त्यांचे आहेत त्याच्यामुळे आहेत खरे म्हणजे. तर अशा तऱ्हेने समाजाची अवनती पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना हळहळ वाटत होती आणि भोंदूपणाचा बाह्य देखाव्याचा दिखाव पांडित्याचा त्यांनी आपल्या अभंगातून खूप काही समाचार घेतलेला आपल्याला दिसतो. तर एकच की स्वतःच कर्तव्य काय, तर आपण समाजाचा उद्धार करणं, सामान्य लोकांच्या उद्धारासाठी आपली आपलं सगळं आयुष्य संतांनी व्यतीत केलंय. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं सगळं आयुष्य हे सामान्य लोकांच्या
1: साठी
0: म्हणजे
1: कल्याणासाठी
0: आपला स्वतःचा विचार केला,
1: स्वार्थ
0: कुटुंबाचा विचार केला नाही. म्हणजे खरं म्हणजे मुलांचा खाणं पिण्याची सुद्धा
1: भ्रांत होती,
0: आवडी तर खूप रागवायची खूप बोलायची, पण तरी सुद्धा शोधून काढायची भंडारा मध्ये आहेत का भंगड म्हणजे दुसऱ्या गडावर आहेत रंगावर शोधून काढायची भाकरी द्यायची आणि त्यांनी भाकरी खाल्ली की स्वतः खायची म्हणजे रागावली तरी मनातून किती प्रेम होता उगीच सुद्धा तेही आपल्याला असं दिसून येतं. तेव्हा असे हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा पतीचा पत्नीचा मुलांचा कसलाही विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ आणि केवळ ईश्वर भक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जे काही अभंग रचना केली आणि जे काही कथा कीर्तनातून संप्रदायाचा प्रचार केला आणि लोकजागृती केली त्याला खरोखर तोड आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण खरोखरच
1: नतमस्तक व्हायला पाहिजे. धन्यवाद. तर मेधाताई, आज तुम्ही आपल्या वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार. प्रेक्षक हो, आमची ही श्रृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि मला वाटतं की प्रत्येकाने या सगळ्या क्षेत्री तीर्थक्षेत्र आहेत ही आपल्यासाठी तर तिथे जाणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही या निमित्तानं वारीला जसे जाता तेव्हा प्रत्येक संतांच्या गावी जाऊन आपली एक सेवा अर्पण करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि अर्थातच
0: अनेक मुलं जातात तरुण मुलं आणि वारकऱ्यांची सेवा करतात. जे वारकरी 10 दिवस जात असतात मग कोणाचे पाय चेपा, कोणाला औषध द्या, कोणाला जर भूक लागलेली असेल अन्न काही नसेल तर जे शिजवलेलं असेल ते द्या आणि एकमेक वारकरी सगळे एकमेकांच्या उपयोगाला पडत असतात म्हणजे कुठे भेदच नाही. तेव्हा मुद्दाम तरुण मुलांनी या संत वाङ्मयाचा वारकरी पंथाचा आणि ह्या सगळ्याचा अभ्यास जरूर करावा आणि त्यांच्यातले काही गुण तरी सगळे येतील असं नाही पण एखादा गुण तरी आपल्यामध्ये आला आणि तो आचरणात आला तर खरोखरच आपली ही मालिका जी आहे ही वारी पंढरीची आणि गाथा संतांची हे खरंच आपल्याला फलद्रूप होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच. तर आमची ही मुलाखत, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुढील जे संत आहेत ते प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्याला सांगणारच आहेत आणि संत साहित्यिका हा सुद्धा आपण एक विशेष भाग करणारच आहोत आणि अर्थात आषाढी एकादशी विशेष भागही आपला असणार आहे. तेव्हा यापुरतं मी तुमची रजा घेते.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते। वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आज आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे। आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका मेधाताई सोमण। मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत। आणि आषाढी एकादशी निमित्त आपण हा सगळा संत मेळा आयोजिलेला आहे आणि सगळ्या संतांबद्दलची माहिती पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी आपण या वाहिनीतर्फे कार्यरत आहोत। आणि यापूर्वी आपण संत ज्ञानेश्वरांत म्हणजे माऊलींपासून सुरुवात केली, त्यांचे दोन भाग केले, नंतर संत तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेव महाराज असं सगळे करत करत आपण आता जवळजवळ 6 एपिसोड्स केलेले आहेत। तर आता उरलेले जे काही थोडेफार संत आहेत त्यांच्या विषयी आज आपण मेधाताईंकडनं माहिती घेणार आहोत। आज ते आपल्याला संत गोरा कुंभार, सावतामळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखा मेळा यांच्याविषयी सांगणार आहेत। तर त्यांच्या श्रवणाचा आनंद घेऊया।
1: नमस्कार। आषाढीचा हा सोहळा, वारीचा सोहळा चालूच आहे आणि सगळं वातावरण विठ्ठलमय असं झालेलं आहे। तेव्हा या वारकरी संप्रदायाविषयी आपण आधी सगळं काही बघितलेलं आहेच पहिल्याच भागामध्ये। तर ह्या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हे ज्ञानेश्वर महाराज आहेत। निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड आणि यांचा घरातलं वातावरणच पूर्वापार वंश परंपरेने विठ्ठल भक्तीचा वारसाच या चौघांनाही मिळालेला होता आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्यामध्ये ती भक्ती उपजतच आली होती। निवृत्तीनाथ यांचा ओढा नाथपंथाकडे होता आणि नाथपंथाचे गहिनीनाथ हे त्यांचे गुरु होते। गहिनीनाथांना खरं ते नाथपंथाचे असले तरी सुद्धा कृष्णाविषयीची भक्ती त्यांच्या मध्ये होती आणि त्यामुळे कृष्ण भक्तीचा ओलावा त्यांच्या त्या नाथपंथाच्या

0: योगाच्या निमित्ताने त्यांच्याकडे होता आणि आपोआपच ती ओढ कृष्ण भक्तीची त्यांच्या शिष्याकडे म्हणजे निवृत्तीनाथांकडे
1: आली.
0: आणि मग निवृत्तीनाथांनी त्यावेळेला ज्ञानेश्वरांना आज्ञा केली की जे भगवद्गीतेमध्ये कथित असलेलं असं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणि तो भगवद्गीतेचा सगळा विचार सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तू मराठीतून त्याच्यावर भाष्य लिही आणि हे सांगितल्यानंतर आपोआपच गुरुची आज्ञा आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी याचे ज्ञानेश्वरी लेखन जे केलेलं आहे ते आपल्या गुरुच्या आज्ञेनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपोआपच नाथपंथ हा वारकरी संप्रदायात मिसळून गेलेला आहे ज्ञानेश्वरांच्या रूपाने. म्हणजे ज्ञानेश्वर सुद्धा खरं म्हणजे नाथपंथाचे आणि आपले निवृत्तीनाथ हे शिवभक्त होते पण तरी सुद्धा कृष्ण भक्तीची ओढ त्यांना सुद्धा होती आणि त्यामुळे आपोआपच हा वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी एकजीव झालेले आपल्याला दिसतात. आणि मग त्यांनी जे भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद त्यांना ते समाज प्रबोधन करायचं होतं आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या पर्यंत ही कृष्ण भक्ती किंवा हा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून त्यांनी थेट परमात्म्याशी संवाद भक्तांचा जोडून दिला. म्हणजे अध्यात्मामध्ये लोकशाही ही ज्ञानेश्वरांनी खरी म्हणजे निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे साहजिक काय झालं की कृष्ण म्हणजेच हा विठ्ठल हा विठू माऊली म्हणून त्यांना सामान्य सगळे लोक माऊली म्हणायला लागले. आपल्या आपला जो हे म्हणजे आपल्या ज्या वेदना असतात सगळी मुलं असतील किंवा लेकर हे आपल्या आईजवळ आधी सगळं व्यक्त करत असतात. म्हणजे एखादं मागणं असेल एखादं काहीतरी दुःख आहे कुठेतरी अपमान झालाय कुठेतरी फार मोठा गौरव झालाय सगळं आपण आईला
1: सांगतो.
0: तसं ह्या सगळ्या ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम हे जे वारकरी पंथाचे नेते संत त्यांना ज्ञानेश्वरांच्या मुळे आपोआपच ओढ लागलीच आणि माऊली म्हणून तेही म्हणायला लागले विठोबा आणि त्यामुळे बाकीचे जे संत होते ते यांचे सगळ्यांचे
1: अनुयायी
0: त्यांना सुद्धा माऊलीच वाटायला लागली आणि त्यामुळे आपल्या सगळ्या वेदना आणि आपले सगळ्या विचार या सामान्य असे जरी असले सगळे शिकलेले होते असं नव्हे पण तरी सुद्धा काव्य शेवटी कवी प्रतिभा ही जी आहे ती शिक्षणावर अवलंबून नाहीये. ती उत्कट भक्ती ही उत्कट भक्ती या सगळ्या आता तू सांगितलंस गोऱ्या कुंभार सावतामाळी सेनानावी किंवा नरहरी सुखोबा विसोबाखेचर हे अनेक असे हे आपण काही नाव आता सांगतोय पण अनेक आणि ती परंपरा अजूनही कायम. म्हणजे वारकरी पंथातले संत हे जुन्या काळातले आपण सांगतो आजही आपल्याकडे वारकरी पंथामध्ये अनेक तऱ्हेने काव्यरचना करणारे सामान्यातला सामान्य भक्त सुद्धा ते करतो आहे आणि त्यामुळे आपण उदाहरणासाठी म्हणा किंवा प्रतिकात्मक म्हणून ह्या काही संतांचा आज विचार करणार त्यापैकी आहेत पहिले ते म्हणजे आपण गोरा कुंभार यांचा विचार करूया. हे गोरा कुंभार जे आहेत ना हे गोरा कुंभार खरं म्हणजे त्यांचा जो आहे सगळा विचार त्यांनी कुंभार जमातीचे खरं म्हणजे आणि त्यांना जन्म त्यांचा जो झाला तो 1267 मध्ये जन्म झाला आणि तो तेरढोकी हे जे पंढरपूरच्या जवळ असलेलं गाव आहे तर त्या गावाजवळ त्यांचा गावामध्ये जन्म किंवा गावा पंढरपूरच्या गावाजवळ आला. त्यांचे आई वडील स्वधार्मिक वृत्तीचे होते आणि त्यामुळे आपोआपच संस्कार काय झाले तेच धार्मिक संस्कार गोरा कुंभार त्यांना सगळे गोरोबा काका म्हणत आणि त्यामुळे ह्या गोरोबा काका आणि व्यवसायाने त्यांचा मडकी बनवणं किंवा मातीच्या बनवणं हा वस्तू बनवणं आणि नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या समकालीन ते होते. गौरवांनी दोन विवाह केलेले आहेत, एक संतीशी लग्न केलं आणि एक रामीशी लग्न केलेले
1: आहे.
0: तर एक दिवस काय झालं, ही संती पाणी आणायला गेली आणि छोट्या मुलाला तिने त्यांना सांगितलं, सांभाळ आम्ही पाणी घेऊन येते. गोरोबांचं काम चालू होतं, माती मळणं पायाने. आणि आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायातले सगळे वारकरी भक्त हे काम करीत असताना, जे नित्य नेमून दिलेलं काम आहे ते करीत असताना एकीकडे नामस्मरण करत असतात आणि विठ्ठलाची भक्ती, निस्सीम भक्ती जी आहे मनामध्ये, सतत तो नामजप. आणि त्यामुळे ते काम का कधी त्यांचं पुरं होतं तेही त्यांना कळत नाही, इतके त्या कामामध्ये
1: तल्लीन झालेलं
0: शरीर, कामामध्ये तल्लीन आणि मन विठ्ठल
1: विठ्ठल,
0: आणि त्यामुळे माती तुडवत आहेत आणि त्याच्यात ते रांगणारं मूल असं तिथे त्या मातीत आलं, त्यांना ते कळलंच नाही आणि ते मूल त्याच्यातच गेलं. आईला वाईट वाटणार, त्यांनाही खूप वाईट वाटलं, पण परमेश्वरी कृपा असते तशी त्यांना दुसरं मुलगा परत प्राप्त झालेला आहे, त्यामुळे संती काही अशी निपुत्रिक वगैरे राहिलेली नाही आणि त्यांना परमेश्वराच्या कृपेने पुन्हा पुत्रलाभ झालेला आहे. आणि ते नेहमी म्हणायचे की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. आता हा गुणातीत म्हणजे स्थितप्रज्ञ, हा स्थितप्रज्ञ म्हणजे त्याला सुख दुःख सगळं, आनंद शोक सगळं सारखंच, तो एकदम आनंदाने हुरळून जात नाही, दुःखाने खचून जात नाही, असा गुणातीत. आणि अशी ही सगुण भक्ती करता करता निर्गुण भक्ती पर्यंत हे संत पोचलेले आहे
1: आणि त्यांना दोन संतत्व प्राप्त झालं
0: असं हे सोपं आपल्या
1: गोरखनाथांचं. थोडं सावतामाळी विषयी,
0: सावतामाळी आपण जरा थोडं भराभरच हे सगळं घेऊया, म्हणजे सगळं आपल्याला हे घेता येतील. सावतामाळी यांचा जन्म 1250 मध्ये झाला आणि त्यांचं निर्वाण झालेलं आहे 1295 मध्ये. आता पहा, सोलापूर जिल्ह्यातला माढा, माढा तालुक्यात अरण या गावी त्यांचा खरा जन्म झालेला आहे. आणि देवू माळी हे या सावतामाळीचे आजोबा आणि पुरसोबा आणि सदुमाळी यांची मुलगी हे त्याचे आई
1: वडील.
0: आणि त्यामुळे घरामधलं सगळं वातावरणच मुली ईश्वरमय किंवा धार्मिक वृत्तीचं असल्यामुळे आपोआपच त्यांच्या मनावर लहानपणापासून सावतामाळींवर सुद्धा सगळे जे संस्कार झाले
1: ते
0: धार्मिक संस्कार आणि आध्यात्मिक संस्कार आणि विठ्ठल भक्ती ही उपजतच त्यांच्यामध्ये आलेली. आणि सावतामाळी म्हणजे त्यांचा माळी व्यवसाय असतो, शेतीचा व्यवसाय, बागा फुलवणं. तर त्यांच्या ज्या बागा त्यांनी केलेल्या होत्या त्या इतक्या मन लावून ते करत होते आणि त्यामुळे सगळ्या बागा अशा हिरव्यागार सगळ्या
1: आणि फुलांनी
0: डवरल्या. त्यामुळे ते म्हणायचे नाही, कांदा उळा
1: भाजी अगदी मिठाई माझी,
0: म्हणजे त्या बागा हीच माझी विठू विठू
1: मावली आहे.
0: आपलं काम उत्कृष्ट करणं हीच ईश्वर प्राप्ती, हा जो विचार या संतांच्या अशा काव्यामधून त्यांच्या आचरणामधून आपल्याला मिळालेला आहे. आणि मग त्यांच्याबद्दल नामदेव महाराज म्हणालेले आहेत की धन्य ते अरण, अरण गावी जन्म आहे त्यामुळे धन्य ते अरण रत्नांचीच खाण, हे रत्न अरण गावी जन्माला आलंय म्हणून धन्य ते अरण रत्नांचीच खाण, जन्मला निधान सावतातो. म्हणजे एक निधान म्हणजे ठेवा, तो सावता त्या ठिकाणी जन्माला आला हे केवढा मोठा ठेवा त्या गावाला मिळालेला आहे. सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माया घरी, म्हणजे इतका मोठा हा संत एका माळी कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि तो पुन्हा कसा आहे, प्रेमळ आहे आणि पुन्हा सतत मेहनत करणारा. म्हणजे या संतांनी कसं आपल्या आचरणातून समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे, एकीकडे काव्य करतायत, एकीकडे भक्ती आहे
1: आणि
0: माळी तर स्वतः पंढरपूर पर्यंत पोहोचू पण शकले नाही, गेले पण नव्हते दर्शनाला, सतत काम आणि बागा करणं आणि शेती व्यवसाय, पण तरीही म्हणजे विठ्ठलाची भक्ती कुठेही कमी झाली नाही असे हे सावतामाळी.
1: आपल्याला एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या पुढील संतांविषयी जाणून घेऊया मेधाताईंकडनं. आपले आता नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखामुळे संत बाकी आहेत. तर वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेतो आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
2: राम कृष्ण हरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून गेले बरेच एपिसोड आपण एकत्र करतो आहोत आणि सगळ्या संतांविषयी त्यांच्याकडून वाङ्मय दर्शन करून घेतो आहोत. मेधाताई, आपण निवृत्तीनाथांबद्दल बोललो, ज्ञानेश्वरांबद्दल दोन भाग केले, मुक्ताबाईचाही पुढच्या भागात आपण तुम्ही सांगणारच आहात, पण मला वाटतं सोपान देव राहिलेले आहेत.
1: सोपान देव आपण गोरा कुंभार बघितले, आता सावतामारी बघितली, पण सोपानदेवांच्या विषयी आपण राहिलंय सांगायचं. तर सोपानदेव हे ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ, अतिशय मितभाषी होते, अतिशय मितभाषी, आणि त्यामुळे ज्ञानदेवांना म्हणजे जे रामभक्ती, कृष्णभक्ती, विठ्ठल भक्ती ही सोपानदेवांच्या मध्ये आणि सगळ्यांच्याच मध्ये होती, पण त्यांना सद्गुरु भक्ती सुद्धा तितकीच महत्वाची वाटत होती सोपानदेवांना. आणि सोपानदेव त्यामुळे त्यांचे पण गुरु कोण आहेत, निवृत्तीनाथच आहे, आणि त्यामुळे अद्वैत भक्तीचा आणि तो अद्वैताचा सगुणामधून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग तो आपल्याला सद्गुरूंच्यामुळे प्राप्त होतो हा त्यांचा खरा म्हणजे विश्वास होता. आणि त्यामुळे सद्गुरूंच्या विषयी एक कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये सतत असायचा आणि तो साध्या सोप्या भाषेत त्यांनी अभंगामधून व्यक्त केलेला आहे. तर त्यांचा एक आत्मारामाविषयी ते जे म्हणतात की राम म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मारामच आहे, आणि त्यामुळे सर्व हरी हरिबाह्य अभ्यंतरी एक चराचरी आत्माराम, आणि संग परिकर सापडला आम्हा सर्व आत्माराम पूर्णपणे, हा सोपानदेवांचा अभंग. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक म्हणा, आत्मारामाच्या म्हणजे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी भक्ती आणि नामस्मरण हे कसं आवश्यक आहे, आणि हा एकमेव मार्ग आपल्या मध्ये आहे, आणि तो अभंगातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे सोपानदेवांचं खरं जीवन कसं आहे की आपण दिवा लावतो, दोन वाती असतात, एका वातीचा बरोबरच दुसरी वात
0: जोडलेली असते,
1: तसं ज्ञानेश्वरांच्या बरोबर सोपानदेव ही अशा वातीसारखे होते, त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या बरोबर त्यांचं जीवन असं एकजीव झालेलं होतं या वातीप्रमाणे.
0: किती छान,
1: किती म्हणजे अक्षरशः असे की मितभाषी, आणि भावाच्या मागे नेहमी सावलीसारखे असायची, अगदी म्हणजे एकमेकांचं रक्षण जसं करतात तसं ज्ञानेश्वरांनी त्यांचं जसं सोपानदेवांचं रक्षण केलंय, तसं सगळा काही असेल तो आपल्या भावाची काळजी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे सोपानदेवांनी, असे हे सोपानदेव. आणि अबोलपणे सावलीप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या बरोबर सतत होते.
0: ही जशी चार भावंड तुम्ही सांगितलीत, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई, तेव्हा मला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची सुद्धा आठवण येते. ते सुद्धा
1: जसं रामाच्या बरोबर लक्ष्मण सावली सारखा होता अगदी तसंच, किंवा भरत शत्रुघ्न हे बरोबर असायचे, पण हे चार भाऊ सुद्धा एकमेकांशी
0: शेवटपर्यंत
1: एकनिष्ठ होते. अगदी म्हणजे इव्हन आपण महाभारत बघितलं तरी पाच पांडव सुद्धा सगळे एकत्रितपणे,
0: आणि केवढं प्रेम होतं त्यांचं,
1: म्हणजे असं प्रेमानी आता पिढीने वागायला पाहिजे. मी आता सोपानदेवांचं उदाहरण का सांगितलं, भावा भावानी, मित्रा मित्रांनी हे असंच याप्रमाणे वागलं पाहिजे, की ज्ञानेश्वरांच्या बरोबर सोपानदेव अबोल होते, सगळा मान जास्तीत जास्त मिळालाय खरं म्हणजे ज्ञानेश्वरांना, पण कधीही सोपानदेव असं म्हणाले
0: नाही
1: की त्याला तेवढा मान आहे मला मी मागे असं नाही म्हणाले. तेव्हा आपल्या एक आपल्या मनामध्ये हा विचार पाहिजे की एकत्र राहिल्यामुळे कसा विकास होत असतो. म्हणजे आता आपण श्रीरामांचं उदाहरण बघितलं, पांडवांचं बघितलं, आणि हे तर आहेच आता चार भावंडांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. तर अशा तऱ्हेने आपण संत वाङ्मय अभ्यासताना सुद्धा या तऱ्हेने नवीन पिढीने हा विचार करायला पाहिजे की मी एकटा असं नव्हे, आपल्याला जी भावंड आहेत, कदाचित भावंड नसली तरी आपल्या कुटुंबात जी चुलत भावंड असतील, मावस भावंड, शेजारी, मित्र, असे जे सगळे आहेत हे सगळी रक्ताच्या नात्यासारखीच, मित्र सुद्धा शेजारी सुद्धा रक्ताच्या नात्यासारखीच असतात आणि एकमेक एकत्रितपणे राहिलं की आपला विकास निश्चित होत असतो. म्हणून एकत्रितपणे राहायचं असतं. एक पाऊल मागे घ्यावं लागलं कधी तर घ्यायला हरकत नाही, कारण एक पाऊल मागे आल्यावर चार पाऊल आपण पुढे जात असतो. हा सुद्धा विचार कायम लक्षात ठेवायला पाहिजे.
0: पुढल्या संतांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
1: नरहरी सोनार, तर नरहरी सोनार यांचं पण 13व्या शतकातच त्यांचा तो काळ आहे आणि हे खरे मूळ पंढरपूरचे आहेत आणि त्यांचा सोनारकीचा म्हणजे सराफीचा व्यवसाय आहे. पहिल्यांदा ते व्यवसाय करण्यासाठी पंढरपूरहून देवगिरीला गेले.
0: अच्छा.
1: पण नाही रमले ते आणि देवगिरीहून पुन्हा पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरू केला. खरे ते म्हणजे शिवभक्त होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक सावकार आला आणि सावकारांनी खरा एक नवस केलेला होता की मला मुलगा झाला की मी विठ्ठलाला एक सोन्याचा करगोटा, आपण त्याला करगोटा म्हणतो, कडदोरा, कडदोरा करीन तर तो करगोटा मी करीन असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे पुत्र झाला. त्यामुळे इतका आनंद झाला की तो सावकार त्यानंतर नरहरी सोनारांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला असा असा विठ्ठलाच्या मूर्तीच्या मापाचा करगोटा करायचा आहे सोन्याचा, तर तुम्ही माप घ्या. तो म्हणाला नाही, मी शिवभक्त आहे त्यामुळे मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार नाही, तुम्ही माप आणा, मी तयार करून देतो. पहिल्यांदा केला करगोटा, तो सैल झाला. पुन्हा सावकार गेले, म्हणाले नाही हा सैल होतोय, जरा कमी करायला हवाय. घट्ट तो केला, तो जास्त घट्ट झाला. मग शेवटी सावकारांनी आग्रह केला, तुम्ही चला ना मंदिरात आणि तुम्ही माप घ्या, आम्ही आणलेल्या मापापेक्षा तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही माप घ्या. नाही म्हणाला, मी नाही येणार. शेवटी तडजोड काहीतरी झाली आणि म्हणाले ठीक आहे, मी येतो. डोळ्यावर पट्टी लावून येतो आणि गेल्यावर पट्टी बांधली आणि मग आता कमरेचा माप घ्यायचं. तर ते माप घेत असताना ती विठ्ठलाची मूर्ती त्या शिवमूर्ती सारखी वाटली, म्हणजे इतकी मनाला त्यांना ते भावलं की अरे ही शिवमूर्ती आहे. त्यांनी पटकन डोळ्यावरची पट्टी काढली, समोर विठ्ठल मूर्ती त्यांना दिसली, नमस्कार केला आणि मग हरी आणि हर हे एकच आहे, म्हणजे शिव आणि विष्णू हे एकाच परमेश्वराची, एकाच परब्रह्माची ही दोन रूप आहेत आणि हे सगळ्यांनी जाणून घ्यायला हवंय. ते त्यांनी जाणलं आणि त्यानंतर ते विठ्ठल भक्तीमध्ये इतके रममाण झाले की मग नरहरी सोनारांच्या सुद्धा पुष्कळ काही अशा अभंग आपल्याला पुष्कळ काही ऐकायला मिळतात, वाचायलाही मिळत असतात. आता यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे विसोबा खेचर. तर विसोबा खेचर हे पण मराठी संत आणि 13व्या शतकातलेच हे आहेत. हे नामदेवांचे गुरु आहेत, म्हणजे त्यांच्या पण स्फुटक कविता आणि अभंग वगैरे
0: बरंच
1: आहे आणि ज्ञानेश्वरांच्या कवित्वाची पांडित्याची त्यांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा ते ज्ञानेश्वरांना शरण गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांचं शिष्यत्व पत्करलं. त्यानंतर मग मात्र एक दिवस ज्यावेळेला सगळे संत एकत्र आलेले होते तेव्हा नामदेवांना गुरु कोणीतरी मिळायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग गोरोबा काकांनी बघितलं होतं की हे मडकं जरकच आहे असं त्यांनी म्हटल्यावर आता काय. म्हणून नामदेवांना त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांना विचारलं की आता काय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता विसोबा खेचरांच्याकडे जा आणि त्यांना तुम्ही गुरु करा. म्हणून नामदेव महाराज विसोबा खेचरांच्याकडे आले होते. विसोबा खेचर त्यावेळेला एका मंदिरात शिवमंदिरात झोपले होते आणि शिवमंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते. नामदेव महाराज आल्यावर त्यांना इतकं ते असं दृश्य
0: मनाला लागलं,
1: निराश झाले. आपण गुरु करायला आलोय आणि
0: गुरुने शिवलिंगावर
1: पाय ठेवलाय, तर त्यांनी जागा केलं त्यांना आणि सांगितलं की आपले पाय हे वलिंगावर आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं माझा पाय पण उचलवत नाही, तिथे उठ होते, तर तूच माझे पाय आता बाजूला कर शिवलिंगापासून. म्हणून नामदेवांनी त्यांचे पाय असे उचलले आणि शिवलिंगापासून दुसरीकडे ठेवले, तिथे शिवलिंग पुन्हा तिथला एक पाय उचलले, तिसरीकडे नेले, तिथे शिवलिंग निर्माण झालं. तेव्हा नामदेवांना लक्षात आलं की ईश्वर हा सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी आहे, चराचरात ईश्वर भरलेला आहे. लक्षात काय घ्यायचं, ह्या दंतकथा असतील कदाचित, परंतु आपण ह्या काळामध्ये लक्षात काय घ्यायचं की परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा कोणत्या रूपाने परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाशी माणुसकीने वागलं पाहिजे. आपण माणसानी माणसाशी माणुसकीने वागणं हा आपला सनातन धर्माची शिकवण आहे, भागवत धर्माची शिकवण आहे, तीच वारकरी पंथाची शिकवण आहे. आणि त्यामुळे ही विसोबा खेचरांची अशी कथा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल नामदेवांचे हे गुरु. आणि त्यामुळे त्यांचा पण एक परंपरा अशी आहे की आदिनाथांच्या नंतरचे मत्स्येंद्रनाथांचे गोरक्षनाथ, त्यांच्यानंतर गहिनीनाथ, गहिनीनाथांच्या नंतरचे निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांच्या नंतरचे ज्ञानदेव, ज्ञानदेवांच्या नंतरचे सोपानदेव, सोपानदेवांचे हे शिष्य विसोबा खेचर, आणि विसोबा खेचरांचे आता शिष्य कोण नामदेव. आता यानंतर आपल्याला नामदेवांचे गुरु म्हणून आपण बघितलं, आता आपल्याला आणखी एका यांचा विचार करायचा आहे, ते म्हणजे चोखा मेळा. आता हे चोखा मेळा हे नामदेवांचे शिष्य आहेत, त्यामुळे नामदेवांचे गुरु विसोबा खेचर आणि चोखा मेळांचे गुरु नामदेव. आता हे चोखा मेळा जे आहेत हे 13व्या शतकातच त्यांचा म्हणजे काळ आहे, मृत्यू 1338 मध्ये त्यांचा झालेला आहे, त्यामुळे 12व्या शतकाचा शेवटचा शेवटचा असा काळ असेल आणि 13व्या शतकाचा सुरुवात असा हा यांचा काळ. आणि हे पंढरी मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांची पत्नी सोयराबाई, तिचा विचार आपण नंतर करणारच आहोत, सोयराबाई सुद्धा संत म्हणजे कवयित्री होती. आणि ह्या म्हणजे ह्या सगळ्या संतांना त्यांच्या गुरूंचा लाभ मिळाला आणि त्यांच्या संगतीने ते विठ्ठलमय झाले, तसे त्यांच्या कुटुंबातली माणसं सुद्धा विठ्ठलमय झाली आणि त्यामुळे सोयराबाई सुद्धा काव्यरचना करत होत्या. यांना एक असं झालं की यांच्या कुटुंबामध्ये यांची बहीण निर्मळा, ती सुद्धा चोखोबांची चोखा मेळांची बहीण निर्मळा, ही सुद्धा काव्य करायची. सगळं कुटुंब अभंग रचना करत होते, विठ्ठल भक्ती करत होते. चोखोबांची सुद्धा आपल्याला गुरु परंपरा सांगायची तर ती जी आता मी सांगितली की आदिनाथ, मग मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, मग ज्ञानदेव, त्यांच्यानंतर विसोबा केचर, विसोबा केचरांचे नामदेव, नामदेवांचे गुरु आपल्या शिष्य चोखा मेळा. आणि यांना खूप काही अडचणी आलेल्या होत्या, पण त्यांनी ना समाजातला जातीभेद उच्चनीच भाव नाहीसा करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांना संघर्ष करावा लागला समाजामध्ये. आणि त्यांचा अगदी अभंग प्रसिद्ध आहे, उस डोंगा परी रस नवे डोंगा काय भुलला असे या रंगा, चोखा डोंगा परी भाव नहे डोंगा काय भुलदासी वरंगा. आणि शेवटी म्हणतायत की चोखा म्हणे पाहता पंढरी वाईट भू वैकुंठ मनाचे हे कष्ट दूर झाले. सगळ्या ठिकाणी जाऊन आले पण त्यांना तीर्थयात्रा केल्या तरी शांती नाही मिळाली आणि म्हणून शेवटी ते पुन्हा पंढरीला परत आले. आणि पंढरीला परत आल्यानंतर मात्र त्यांना शांतता मिळाली मनाला, त्यामुळे ते म्हणाले ना की सुखा म्हणे पाहता पंढरी वैकुंठ भू वैकुंठ मनाचे हे कष्ट दूर झाले, मनातली ज्या वेदना दुःख होतं अस्वस्थता ती सगळी नाहीशी झाली आणि मग इतकी मनाला शांतता मिळाली, मला शांती मिळाली, समाधान मिळालं ते पंढरपूरला आल्यावर. त्यामुळे पंढरपूरला त्यानंतर ते असले राहत तरी कुठेही गेले तरी वारीच्या वेळेला ते कधी नाहीत असं कधी झालं नाही, सतत त्या वारीमध्ये ते सामील असायचे. तेव्हा अशा तऱ्हेने आपण आता या सगळ्या गोरा कुंभार सावतामणी नरहरी सोनार विसोबा खेचर चोखा मेळा आणि सोपान देव निवृत्तीनाथांचा तर विचार आपण सतत करतोच आहोत ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून. तेव्हा असं हे नातं हे जे विठ्ठल आणि संत यांचं नातं हे जे विठू म्हणजे एक सखा आपला मित्र आपली माऊली हे जे निर्माण झालं आणि ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमुळे निर्माण झालं आणि त्यामुळे ह्या सगळ्या संतांनी 18 पगड जातीचे लोक आणि मुद्दाम म्हणजे असे जे संत होते ते सगळ्यांना ज्ञानेश्वरांनी एकत्र आणलं चंद्रभागेच्या काठी आणि या संतांचा असा हा सगळा मेळा वाराहीच्या निमित्ताने एकत्र येत असे आणि समाजातल्या भेद नाहीसा करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी खूप काही प्रयत्न केले. अध्यात्मामध्ये लोकशाही आध्यात्मिक लोकशाही त्यांनी निर्माण केली. समतेचा ध्वज चंद्रभागेच्या काठावर किनाऱ्यावर असा फडकवलेला आहे आणि ही वारी मध्ये आता आपल्याला लक्षात येतं की जशी ज्ञानेश्वरांची पालखी निवृत्तीनाथांची पालखी मुक्ताबाईंची पालखी सोपानदेवांची पालखी तशी सावतामाळींची पालखी गौरवांची पालखी या सगळ्या संतांच्या पालख्या या अशा एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येत असतात आणि पालखी सगळी येऊन त्यानंतर या सगळ्या संतांचं दर्शन भक्तांना एका वेळेला होत असतं. विठू माऊलीचं मंदिर आहेच विठोबाचं त्या दर्शनाला जायला गर्दी असेल तर कळसाचं दर्शन आणि या पालख्यांचं दर्शन विठोबाचं दर्शन झाल्याचा आनंद सगळ्या वारकऱ्यांना मिळत असतो. तेव्हा आता आपण या सगळ्या संत मंडळींना एकदा वंदन करूया आणि वासुदेव हरी वासुदेव
0: तर श्रोते हो आज प्राध्यापिका मेधाताई सोमण यांनी आपल्याला उर्वरित जे काही संत होते त्यांच्याविषयी आपल्याला सखोल अशी माहिती दिली. आज आपण गोरा कुंभार सावतामळी नरहरी सोनार विसोबा खेचर आणि चोखा मेळा यांच्याविषयी माहिती करून घेतली. आपला यानंतरचा भाग असणार आहे तो स्त्री संत त्यांच्याविषयी आहे तर तोही तुम्ही पाहायला विसरू नका. मी मेधाताई यांचा आभार व्यक्त करते आणि पुढल्या भागात पुन्हा भेटूया. वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे. तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन,
1: नक्कीच
0: तपस्या नेवे आज आपल्यासोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक, एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडाटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जे आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवासही तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिकं यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचं. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची आहे किंवा काय करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकता. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, बपू काळे असतील, हे सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी बीए केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली, कारण मी वझे केळकर कॉलेजला होते.
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे. पण पुस्तक त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमीच चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टी वायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं, म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप फाईव्ह असतील त्या सब्जेक्ट मध्ये, तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला दोन पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये, आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला. आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं. पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलेलं नव्हतं, कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात, कथा कादंबऱ्या
1: वाचून? नाही तसे तर नाही, कसं आहे माहितीये, तसं तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचले, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचले, किंवा ललित लेखही वाचले. म्हणजे प्रवीण दवणेंच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी ते त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाहीये, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं, एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
0: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
1: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रँडम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन, की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटत ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करतीये हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडंसं आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
0: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
1: अजिबात नाही.
0: शिक्षक व्हायचं?
1: नाही.
0: प्राध्यापक? नाही.
1: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आहे आपल्याला बघूया आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते पूर्णपणे मी घरी होते आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहे. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात. म्हणून मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं आणि मग मी ते बिली बेंबली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले ते विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथ संग्रहालयात आले तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेचे आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया
0: करू शकतो. बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकणार असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकणार असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
1: आणि हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
0: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
1: एक्झॅक्टली. तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
0: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे.
1: नक्कीच.
0: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
1: बरोबर.
0: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांगा.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मतःच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतो. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी

0: इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल? मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल? आणि मग तुमच्याकडे चार पाच पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची, तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एका एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, ह्यातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित, आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं, याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं, ते त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये. पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत, याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
1: भाषा शुद्ध होते,
0: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, 1 वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला 3 साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार? याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल, पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं. हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पानिपतकर, ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना 1-2 रेफरन्सेस हवे होते. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये, मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवेत. आता हे कुठे मिळतील? तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची, त्याच्यात ते मिळतील. पण तो 38-39 तो डेटा तो त्यांना मिळवून देणं
1: हे
0: मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं? तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात, सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं

0: हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
1: असं आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हाच मला विश्वास आहे.
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय. आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिका आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले. पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं. तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं
0: हो
1: वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चलबिचल
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी सर किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरीच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती. म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया.
0: जरूर.
1: आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या लेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. पण एका छोट्याशा विषयात तुम्ही पाहत राहा आचार्य 98.1.

0: विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगाचपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रांना जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे, स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे त्यांची ही संकल्पना आहे आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय, आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळी नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकिर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर चालेल, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी, आणि त्या काळामध्ये शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखादं नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं आहे आणि ते आलंच पाहिजे
0: पुस्तक
1: एकदम अगदी. म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः हे पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल इतकी अप्रतिम आहे, म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होतोय सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की हा किती आणखीन किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकातच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: नक्की
0: अगदी
1: खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव, मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता. त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपलींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे
1: हो
0: याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो आणि दिवाळी अंकांची हीच परंपरा राहिली आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहेत साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या आता लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले मग शांता शेळके घडल्या मग इंदिरा संत घडल्या असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडा
1: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलात तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा
0: कधी कोणी विचार
1: हा कोणी विचार नाही केला कधी तर हा विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
1: अगदी
0: प्रत्येकाचे विचार वेगवेगळे
1: नक्कीच नक्कीच हो
0: खूप छान म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे आपला टीव्ही मीडिया आहे आकाशवाणी आहे तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेला त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहिता हात कसा आपण ठेवला पाहिजे तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन
1: काय असतं ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही कारण आपण काही विंदाकरण निकर नाही आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात काही विचार येतात काही शब्द सुचतात काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येतंय ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागत, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्त छंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्त छंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्त छंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाचं आपल्याला पाठ केलेलं अजूनही लक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचं तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
0: बरोबर, खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन एक थोडं वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
1: नक्की नक्की.
0: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आज तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सव प्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महारास आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात, गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्रवासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक पीक पीक। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला, आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। ही मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हब्याच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी. मॅम खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिला आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला

0: बरोबर वेळ काढू शकतात. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागतो.
1: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला, किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
0: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
1: क्या बात आहे. मित्रा मग आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात, कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल, तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन-लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट त्या बिचारी मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे.
1: बरं,
2: मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात बरेच पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
1: बरोबर.
2: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि

0: परफॉर्म अशक्य असेल.
1: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला, किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार, पण ऍडिशन काय म्हणतो त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
0: आनंदाने
1: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
2: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट.

0: शिकायला मिळालं तुम्हाला, कारण आपण आज औक्ती होऊ की आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इथे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या सासूने त्यांना सपोर्ट करतात.
0: या अशी सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत, आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा

0: करा व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं शिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
0: म्हणजे तो तर म्हणत होता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय, कसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचा एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी जिथे सगळे लोक स्टेटसला फोकस ठेवतात किंवा तिचं नाव काढतात, एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून ना,

0: तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट नाऊ, शी इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला, बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सबटायटल्स मिळाले, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: म्हणजे जे टॉप थ्री मध्ये नाही आले ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नीमध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. तर मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्निंग द लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाव तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय म्हणाल?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येतं.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वीसारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडेंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झालं पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे, राईट, की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: नक्कीच. थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन फ्रेंड.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत, तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1461 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज पारी संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले, तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतले बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द
मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलगू भाषा सुद्धा आता वावी ठरलेली नाहीये, तेलगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी, अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहे जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाहीये, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्द सुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाहीयेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापर सुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत, पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे जसं आपण मराठीत चार ओळी करतो या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोते, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा आहे असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत, त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल, आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाहीये, पण ते त्यांचा वापर इतका होतोय इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावे असं मला वाटतं.
तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्याला आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटत आहेत आणि आपण विचारही केला नाहीये की हे मराठी नाही आहेत. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आता आपण जाणून घेतोय, खरं तर एक खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकुम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाहीये, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकुम, सरबत, तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल. पण हा शब्द मूळचा मराठी नाहीये हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाहीये. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाहीये कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय पण हे कुठले शब्द मूळचे मराठी नाहीये. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्द सुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्द सुद्धा आपण वापरतो तर हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून, म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळचे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपलंसं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलंसं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा त्यांचा वापरही होतोय. पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत. डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत,

मंडळी, मी आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला. तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून श्रीपाद जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील. नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दू मधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचे एक पुस्तक आहे. ते खूप फेमस आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारण सुद्धा सांगितलेत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ, जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय. पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्द त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना ते शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतर

विचाराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिलंय. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं. त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं. तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत, तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर याचा अर्थ आहे जर, हरकत म्हणजेच हालचाल, औरत स्त्री, हकीकत सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते, पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे जी पद्धत मराठीत नाहीये. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो, पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये जचा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो. आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो श हे अक्षर आहे ते आलेलं आहे. म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं वापरलं जाते. म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोय प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवतंय. तर खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो. आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झालेत, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाहीये किंवा हे शब्द का आले तसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाहीये. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे.
त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाहीये. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत, पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाहीये, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाहीये की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलो नाहीये. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि ते आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती बढती बदली खुद्दार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा उर्दू भाषा काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का अण्णा ताई लवंग पडवळ गाजर भाकरी अडकित्ता अलबत्ता किल्ली शिकेकाई विळी परडी पेटी शिंपी साखरी बांबू सूड भांडे भंगार चिंधी खोली कोथिंबीर मिरवणूक हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झालेत. तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळंमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतनं आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते, तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM युवा उद रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत, म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्री आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत ती काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा. स्नेहा, तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओमध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि झुपझुप गाडी तर आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा, आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला.
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही.
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडतं.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे, चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनलवर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते, म्हणजे ज्युनियर के जी ला असेल तेव्हा सुरू केले.
0: वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं? मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसेल पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणीच तिने ते सुरू केलेलं आहे, तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही.
1: हो.
0: तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडत.
0: मग तू खेळतेस? कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळते.
0: वा वा वा, मस्त मस्त. अरे तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते, आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान, म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही. म्हणजे नारळी पोकळीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही. आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानस असेल हो की नाही.
1: खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: मग तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं?
1: म्हणजे दोन्ही ठिकाणी मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही. आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी थोडी जवळ, खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचली. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय.
0: वाह,
1: भानारी दाखवली एक मोठी नदी, गावातली माणसे दाखवली साधी, गावाचे चित्र झाले खूप खूप छान, स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान।
0: वाव किती छान किती गोड, तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटलीस ना तू, खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल, हो की नाही?
1: हो।
0: आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
1: बरं? माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर, आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केला।
0: अच्छा।
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं, तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सध्या 4 वर्षांची। बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ, तो खूप चांगला झालेला। तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने।
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं?
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते, म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे। आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय, ते एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं। आणि जर माझा तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते।
0: वा वा वा किती छान, मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या, हो की नाही?
1: हो।
0: कोणाकोणाच्या घेतल्यास बरं?
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्यात, पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांची घेतली आहे मी पहिली मुलाखत होती ती, आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा, पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं, म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला, तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली, उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं। आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब, गोरक्षनाथ महाराज, अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली, आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईन।
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असते, हो की
1: नाही?
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
1: नाही, मला कलेक्टर बनायचंय।
0: बापरे, करायचंय का बरं?
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली, फिजिकलच नसतं ना की तेच असं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं। तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार।
0: अरे वा,
1: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं, मग हळूहळू थोडं टीव्ही बघायला लागली ना तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं, म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल। मी अजूनपर्यंत तर मी ठरवलं की मी कलेक्टर बनणार,
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो, की नाही? तू करणारच ना तू?
1: हो, खूप अभ्यास करेल।
0: व्हेरी गुड। मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया, तुम्ही पाहत राहा

0: विश्रांती यांचा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेलं आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा आता तू आपण तुझे युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? शाळेमध्ये खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा डब्ब्यावरून मला आठवत, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडत म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी हो की नाही?
1: हो.
0: आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका मराठी तडका हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? मी कोण तुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, तुम्ही अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची? श्लोक म्हणते?
1: हा मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे.

0: आणि ते नंतर प्रणम्य
1: शीर्षादेव
0: शीर्षक त्याच्यानंतर राम रक्षा ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो
1: म्हणजे पाहे आणि पर्वता हा आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे किती छान आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्र मैत्रिणींना तर ती वाचून दाखव बरं
0: हो नक्कीच मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे पण खूप जणांना माहिती असेल ती तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा
1: अरे वा न्यू व्हर्जन
0: हा तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवतो ससा आणि कासवाची नवी कथा नमस्कार कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे ज्यात ससा झोपून जातो आणि कासव जिंकतो पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे या गोष्टीतला ससा म्हणतो का हे कासव किती हळू चालतोय मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल पण यावेळी मी झोपणार नाही मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच कासव म्हणते शशा भाऊ तू खूप वेगाने धावतोस ते छानच आहे पण वाटेत ती मोठी नदी लागते ती तू कशी पार करणार दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला नदीला खूप पाणी होत सशाला पोहता येत नव्हतं तो तिथेच अडकला थोड्या वेळाने तिथे कासव आले ससा हताश होऊन कासवाला म्हणाला अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू मी हरलो रे कासवा कासव हसून म्हणाले अरे मित्रा तू हरला नाहीस तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो तू एक काम कर माझ्या पाठीवर बस आपण दोघे मिळून नदी पार करू हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला कासवाने त्याला नदी पार करून दिली शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला पण यावेळेस ससा एकटा पळला नाही त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो
1: किती छान किती गोड आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं तुला कॅमेराशिवाय अजिबातच भीती वाटत नाही हो की
0: नाही
1: कारण आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात तुला बरी कशी भीती वाटत नाही
0: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत आणि मला जास्त मी घाबरत नाही म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं
1: हो नक्की आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल
0: हो आवडेल
1: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम तुझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली कथा झाली एक छानसं गाणं म्हणशील का आमच्या सगळ्यांसाठी
0: हो नक्कीच

खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला सांग, खरंच ह्या सगळ्या मुलांनी, आजकालची मुलं जास्ती मोबाईल आणि टीव्ही पण बघतात. आता टीव्हीवर रियालिटी शो म्हणजे छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात, ते पाहिले तर चालतात हो की नाही, पण बाकी जास्ती मालिका वगैरे पाहू नये हो की.

0: मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
1: अरे वा, किती छान. कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या,

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलखुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय. आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज जे तिचं स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलेलं आहे, अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने, तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता, बट कुठेतरी एक आवड, नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं मदर्स पंपकिन नावाचं. आणि यानंतर ती तितक्याच ह्याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही तर केवळ आता तिच्या ती फ्रँचायझी देते, तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत. आणि खरं तर मदर पंपकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे. आणि अशी ही मदर पंपकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं.
1: थँक्यू, थँक्यू.
0: सो मी खूप, मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत, म्हणजे खूप यंग लोक कमी, की जे ज्यांनी उठून स्वतःचा प्री स्कूल वगैरे सुरू केलेला आहे, म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते, टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते, आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल्स वगैरे. तर तू इतक्या कमी एजमध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईन्सचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे, असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह बाय प्रोफेशन युअर अँड आर्किटेक्चर, आणि मग अचानक सडनली बिईंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास?
1: ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना, ती एक पाहिजेच होती मला, की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात, तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं, असं काही विचार नव्हता केला होता की हा क्षेत्रात उतरायचं वगैरे म्हणून. एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम ज्यातून माझी पॉकेटमन निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा ह्यासाठी सुरू केलेली ही कल्पना होती. कॉलेजनंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये, तिथून रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले मिळत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेट मनी भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये, तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा एक टीचर म्हणून चाल लागली होती, मग सेंटरेड म्हणून तिकडेच पटेल स्कूलमध्ये सुरू केलं काम, त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी झाल्या चांगल्या आणि भरपूर कमी टाइमामध्ये असं ते घडत गेलं. इट इज नॉट प्लॅन्ड, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं केलं होतं, ते आपोआपच घडत गेलं की या क्षेत्रामध्ये मी उतरली. आणि मला आता असं वाटतं की ह्यासाठीच बनली होती कदाचित मी, म्हणून मला निवडलं गेलेलं ह्या क्षेत्रासाठी असं.
0: पण मग म्हणजे आपण रॅदर सुरुवातीला मला कुठेतरी माझी स्टोरी सुद्धा कनेक्ट होते, कारण मी सुद्धा ज्या वेळेला माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते, तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी क्लोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशनविषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोलणं, पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही असं डिफिकल्टीज आल्या की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड, त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. म्हणजे सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही.
0: ओ,
1: रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग मानतो, पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाईम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते, त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं, त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट नसतं, बिलकुलच नाही. आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना, त्याची जी मजा असते ना की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उदयाला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा, त्याच्यासारखी मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेपमुळे झाल्यामुळे त्यांच्यामध्ये बदल घडत आहे, मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही इथेच थांबायचं नाहीये, ह्या एका पटेलला स्कूलवर थांबवायचं नाही किंवा एका पटेलला क्षणापर्यंत थांबायचं नाही, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आताच्या
0: डेटला. आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं?
1: कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला, वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे, मग म्हणजे ड्रॉईंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्री स्कूलमध्ये ऍज अ कोचिंग लागले, मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे बल रडत असतील, पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारं काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही हा हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण जुन्यासाठी करतोय, पण जे आपल्याला हवंय की असं एक प्री स्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी हे हा ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असं हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची एक पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही, आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 आय वॉज आय थिंक त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमा पुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा, जे होईल ते होईल, जास्त जास्त काय होईल माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्यांनी. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून, किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं की बाबा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं, म्हणून त्यांना वाटलं की नाही असं आपण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता मग मटेरियलचा फ्रँचायझी और खुद स्वतःच जरी उभं करता त्यात आपलं काहीतरी थोडंसं ओतावं लागतं.
0: हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, माझ्या हक्काचं आहे आणि तिथे येणारी बाळं ही सगळी माझी असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स
1: व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तर तुम्हाला ते ममत्व अजूनपर्यंत कळलं नसेल. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होतं. ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे.
0: एक्झॅक्टली. नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे, आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय काय काय काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक.
1: ऍक्च्युली कसं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली आहे, जी पण आहे ना माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली. आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं, म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क्स वगैरे भेटले नाही, मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटावं, म्हणून 8 वर्ष ह्या नावापाठीमागे आम्ही घालवली.
0: एंटायर
1: 8 इयर्स वी आर पुटन दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोणाचा गोळा म्हणायची, तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पंपकिन, पंपकिन सारखं की आपलं एखादं छोटस गोंडस बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात, आपल्याला भेटलं रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती, हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आवडण्यासाठी आवडतं, कारण त्याच्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे. तो मला स्वतः पण असं खूप आवडतं की आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पंपकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी, इट इज नथिंग आय हॅव डन, मे बी क्रिएटर द पर्सन हु इज अबाव, त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून.
0: मुळात बघ ना, म्हणजे तूही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस, बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स पंपकिन इज युअर फर्स्ट किड यार. आणि तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा अर्थात त्या नावामुळे आला आणि खूप युनिक वाटतं आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते
1: असं गोड वाटतं कानाला.
0: येस, तर श्रोते हो मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत कारण हा जो विषय आहे ना या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं आता मला ही उत्सुकता आहे कारण तिच्याकडे एक नाही दोन नाही तर चार चार सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत. त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे हेही मला जाणून घ्यायचंय अर्थात. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात अर्जे कोमल सोबत चैताली सुतार यांना. भेटूयात लगेचच, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज की नाही. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून, उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावारूपाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला, म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही, तर एक तिची आवड म्हणून. आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या, म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली. आणि आज तिच्या 4 फ्रेंचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या, आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिनचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बिंग अ टीचर?
1: ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो, आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असतं. कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये, एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्यातर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जागं असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्री स्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे ना, माझी तीच जागा आहे.
0: हा म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा, माझी मुलगी शाळेत गेलीय तर तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा हा म्हणजे कॉम्पिटिशन आहे, जातोय येतोय करतोय, काय केलं कसं झालं एकच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्वॉल्व, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल काय ऑब्झर्व करतेय सध्या, पालकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जिथे आपण पाठवतोय 3 तास 4 तास, ती हायजीनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही. मुलगी असो, मुलगा असो, कोणी असू दे, ऍज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये. शिक्षण प्रत्येक जण देत आहे, आणि असं वेगळं असं नाही, पण वेगळी पद्धत असणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो, प्रत्येक स्कूलचा क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण त्यात तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे, नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरी नाहीये, त्यांना तर तुम्ही तरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना, ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तो कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना, ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षाच्या मुलांना ना काही माहिती नसतं, तर त्यांना एबीसीडी शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पेरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती आहे. तुम्हालाच शिकवायचंय, तुम्हालाच घडवायचंय, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचाय. आणि ती जी नीव आहे ना, जर ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना, ती कुठतरी हलकी राहते.
0: एक्झॅक्टली.
1: तर ते जे आहे ना, ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं, तशी आम्ही सिस्टम, इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबी, म्हणजे दुसऱ्यावरती कोण डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं, ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे. आजच्या जगामध्ये ना, जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे, ती पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही, तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे म्हणून का आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो.
0: बरोबर.
1: तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना एक आपला एज्युकेशन सिस्टम मध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी ज्यातून ते उदार जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे, ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कून देण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मला असं वाटतं पालकांना हेच हवं आहे.
1: येस.
0: म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत. आणि खूप कमालीचा थॉट आहे यार हा. म्हणजे आय कॅन म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती, बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचं काम आणि तो बेस पक्क करण्याचं काम एखादी प्री स्कूल करत असते आणि यू आर डुईंग दिस. आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार, त्याच कॉन्फिडंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस. आणि मी रादर याचा एक एक्सपिरियन्स म्हणून घेतलेला आहे. थोडस पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात, म्हणजे घरी पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या चार प्ले स्कूल्स आहेत, तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे, तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस. कारण मी जी चैताली बघितली आहे जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह

0: ज्यांना ते सांगू शकतात, कारण फॅमिली न्यूक्लियर आजच्या डेटला आणि आई वडिलांकडे टाइम नाहीये, बिकॉज हा धावतं जग आहे हे, आणि ह्या पळत्या जगामध्ये त्यांना एक मायेचा कोणतरी हात असावा आई वडिलांव्यतिरिक्त. म्हणून आम्ही विचार करतो की मी प्रत्येक टीचरला पण सांगते, जेव्हा आपण हायर करतो टीचरला, आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला टीचिंगची, पण तुम्हाला एक प्रेमाचा हात कसा द्यावा एका मुलाला, की तुम्हाला तो सगळं काही सांगू शकतो त्याच्या मनातलं, की आज मी हे खाल्लं, आज मी असं केलं, आज मी इकडे गेलो, आणि मग तो येऊन जेव्हा सांगतो आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मस्त तुम्हाला मजा आली, चला आपण आज पण मजा करूया बसून, मग त्याला ती येण्याची आतुरता असते की तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टम जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना, ती जेव्हा मुलाकडे येते ना, आमच्याकडे उलटी गंगा आहे, म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही, जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील, माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो, तर त्या चुकांमधून आम्ही बनलेली ही प्रीस्कूल आहे आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. हो फुली
1: नाही, डेफिनेटली किती गोड आहे, म्हणजे बघ ना आपणही, म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आई बाबांना सगळं शेअर करायला घाबरायचं, किंवा मी असं झालंय तर मी कसं सांगू, एक ती भीती होती. आताचे पॅरेंट्स आर व्हेरी व्होकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या रिलेशन बघायला मिळत आहे, पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळी निर्माण झाली आहे आणि मग कुठे जाणार आपण बोलायला. तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत, टीचर्स म्हणजे टीचर माझी फ्रेंड आहे, ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते, ती मला छान चार गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्समध्ये पेशन्स लेवल,
0: पण इट इज व्हेरी इझी माहिती का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे मला प्रत्येक स्कूलमध्ये ऍज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज, जेव्हा आपण जातो ना एक दोन मिनिटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं ना की आज ऐसा हो गया पता है इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला लेटर सांगतो की मॅम पता है मैंने आज ऐसा किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना, तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं, पता है आज इतनी भीड थी मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता है आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण होतं
1: आणि कुणात तो संवाद निर्माण होतोय, आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला, म्हणजे मला सुद्धा रादर आता बिईंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. फक्त स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो, तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान, तू नेहमी शब्द वापरतेस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान व्हावं. खूप छान आहे हे सगळं आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पम्पकिन मध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग आता चार ज्या फ्रँचायझीस आहेत तू कसं मॅनेज करतेस, यू बिईंग अ फाउंडर, आणि हे तू कसा कसा वेळ कुठे कुठे देतेस किंवा काय?
0: तसे आपण एक टीम मिटिंग ठेवतो आणि मी हे हमेशा विश्वास ठेवते की हे माझ्या एकट्याचं काम नाहीये. आजपर्यंत ही गोष्ट जी घडली किंवा जेवढं पण छोटं काही मी घडवलेलं आहे त्यामागे बऱ्याच लोकांचा हात आहे. वन ऑफ माय टीचर माझ्याबरोबर 10 वर्षापासून तिचा असं भक्कम हात आहे. ती माझ्यासाठी असं सेकंड मदर म्हणून उभी राहिली. तिने स्वतःचं जे करिअर आहे ना माझ्या डोळ्यातून बघितलेलं आहे बेसिकली. तर तिला हमेशा असं वाटायचं की आप कर लोगे, आप ना अच्छे से अचीव, लेकिन मैं रहूंगी आपके साथ, मैं आपको सपोर्ट करने के लिए. तशा अशा बऱ्याचशा स्त्रियांमुळे घडलेली आज चैतालीय. मी हमेशा माझ्या टीचर सांगते की प्रत्येक चैतालीच्या पाठीमध्ये एक जय असणं गरजेचं आहे म्हणून. ते तर ती जी होती ना त्यामुळे आज हे घडलेलं. पहिलं तर तिला प्राधान्य जातं त्याचं, मग तिने मला शिकवलं की हाऊ टू डील विथ. आपल्याला काही गोष्टी येत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा असतात, पण कोणतरी सांगणार असतं ना की हे बरोबर आहे, कर बाबा जा पुढे, टेन्शन घेऊ नको, मी आहे.

0: तर तिने ते थोडस हेल्प केली. मग प्रत्येक सेंटरमध्ये आम्ही एक टीचर मीटिंग ठेवतो स्पेशली प्रत्येक वीकला प्रत्येक मंथला. मग त्यामध्ये छोट्या अशा पार्टीज असतात की आज पाणीपुरी पार्टी केली आणि पाणीपुरी खाता खाता विचार चाललं की आज इस महिने में क्या क्या होने वाला आहे. कारण तुम्ही त्यांना जर असं पूर्ण असं टीचरकडे ठेवलं ना की नाही नाही नाही आज हे करणं हे करणं बिकॉज टी स्कूल आहे त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. जर टीचर हॅपी नसेल ना तर तुमचं बाळ जे तुमच्या स्कूलमध्ये ते हॅपी कधीच नसू शकतं. तर त्या टीचरना हॅपी ठेवणं हे काम मी करते.
1: आणि असे बॉस सगळीकडे असावेत.
0: आणि त्या ज्या म्हणजे टीचर्स असतात ना त्या जेवढ्या हॅपी राहतात ना त्यातून जी मुलं आमच्याकडे येतात ती अतिशय हॅपी होतात. तर द सोर्स शुड बी हॅपीनेस. आणि जे पाहिजे असतं ना प्रत्येकाला हवं असतं. आज तुला सुद्धा किंवा मला सुद्धा कोणतरी आई वडिलांपेक्षा किंवा नवऱ्याशिवाय किंवा बहिणी भावाशिवाय एखादी व्यक्ती भेटली ना पॅम्पर करायला माणसाला वाटतं की आयुष्यात भरपूर काय काय भेटलं बाबा मला.
1: सिरियसली आणि हे फिलिंगच किती ग्रेट आहे. म्हणजे सध्या बघ ना आता आपण एवढे स्ट्रेस्ड आउट असतो किंवा आपल्याला प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे फॅमिली प्रेशर्स आहेत फॅमिलीज इश्यू आहेत. पण मग त्यातून जर तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती मिळाली जर चैताली सारखी जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर यू आर अ लकी पर्सन. मी तर असं म्हणेन की रादर किंवा मी तर म्हणेन चैताली पॅम्पर करण्याच्या व्यतिरिक्त पण आपण फक्त ऐकून जरी घेतलं ना एखाद्याचं तरी ते खूप. आणि मला असं वाटतं तुझा हा SIP आहे. मी असं म्हणते चैताली ऐकूनही घेते आणि छान गाईडही करते.
0: ऍक्च्युली ते समजणं ना महत्वाचं आहे. कारण कसं आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण घरी नाही बोलू शकत. मग जेव्हा इव्हन टीचर्सना पण ती जागा आहे की तिथे ते आपलं मन मोकळं करणार सांगणार हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांचं ना विदाऊट जज करता कोणतरी ऐकून एक प्रेमाने होईल सगळं व्यवस्थित हे जरी म्हणणार असतं ना तरी पण त्यांचं जीवन खूप सुखी होऊन जातं त्या माणसाचं. आणि त्यामुळे माझ्या टीचर्स मला असं वाटतं की आणि हे मी माझ्या टीचरकडून शिकले जिने मला शिकवले तर ज्यावेळून मी जे शिकलेली आहे मी ते पासिंग द पार्सल की ही आपण जी मशाल प्रत्येक ठिकाणी द्यावी हळूहळू करून आणि त्याच्या अशा लाईट्स ज्या आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणचा प्रकाश पडावा हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वेगळे मला बरेच जण म्हणतात की काय USP आहे. हीच USP आहे. वेगळं काय देऊ शकतो आपण कोणाला असं काहीच वेगळं देणार आहे लहान मुलांना किंवा पालकांना. आणि जेव्हा हे पालक समजतात ना की बाबा नाही ही शाळा ना माझ्या मुलाची माझ्या एवढीच काळजी घेते तेव्हा मग त्यांना वाटलं की
1: कुठे तो लोनलीनेसच नाही फील होत आहे मुलांना. किंवा सध्या जे वातावरण चाललंय तू सेफ्टी विषयी बोलली आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना वन रूफ मिळत आहेत. आणि हेच असं म्हणतात की सध्या बाकीच्या ज्या काही प्रीस्कूल्स आहेत प्ले प्ले आपण प्ले ग्रुपला टाकतो मुलांना वगैरे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा जर असा विचार प्रत्येकाने केला ना तर प्रत्येक पालक निर्धास्तपणे त्याच्या त्याच्या कामावरती फोकस करू शकतो. कारण आज मी ऑफिसला निघून गेल्यानंतर माझ्या बाळाचं मागे काय होतंय तो स्कूलला नीट गेलाय का हा विचार सतत पालकांच्या डोक्यात ठोठावतोय दार तो.
0: करेक्ट.
1: आणि जर मला कळतंय की माझ्या मुलाची टीचर ही चैताली सारखी आहे किंवा चैतालीच्या स्कूलमध्ये तो गेलेला आहे त्यावेळेला
0: थोडं बरं वाटतं
1: रिलीफ वाटतं. तर येस चैताली मला अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे मला मुळात तू सांगितलंस की तुझं आणि मुलांचं नातं कसं आहे किंवा तू चार ठिकाणी कशा सध्या सगळं मॅनेज करतेस तुझ्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आता चैतालीला ते एक यंग एंटरप्रेनर म्हणून पाहतात किंवा तुझी आई जेव्हा तुला इकडे इतक्या सगळ्या मुलांची आई झालेली पाहते तेव्हा कसं वाटतं त्यांना
0: कसं आहे माहितीये का. अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली हे तिचं स्वप्न जास्त असेल माझ्यापेक्षा असं मला वाटतं. कारण ना जे पण मी आज काहीही आहे म्हणजे माझ्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत किंवा माझे जेवढे पण गुण आहेत ते तिचे आहेत. अवगुण असतील ते कदाचित माझे असतील कारण मी ते बाहेरून घेतले असेल किंवा माझ्या जर आचरणात आले असतील. तिने घडवलेलं आहे जे पण ती माझ्यासोबत करायची लहानपणी ते सगळं मला असं वाटतं ना की द्यावं. आणि तिने मला एवढं दिलेलं आहे ना की ते असं वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो ना ज्ञान आणि प्रेम जेवढं आपण देतो ना तेवढं वाढतं. तर तिने एवढं दिलेलं आहे मला प्रेम किंवा एवढं तिने सपोर्ट दिलेला लहानपणापासून, ती नसून सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कधी कधी असं म्हणताना भरपूर कमी काळासाठी एखादी व्यक्ती येते आणि आपल्या आयुष्याला घडवून जाते, म्हणजे ती नाही आहे आजची ह्या जगामध्ये, पण तिचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतं, कारण तिने माझ्यात ते घडवलेलं आहे. म्हणजे वयाच्या 9 दिवसपर्यंत ती होती माझ्या बरोबर आणि वी हॅव लॉस्ट हर, आणि त्या मुवमेंट पर्यंत तिने मला जेवढं काही दिलेलं आहे ना ते आजपर्यंतच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्याकडे. म्हणजे तिने एवढं देऊन गेलेलं आहे माझ्यासाठी. आम्ही कधी असं ना म्हणजे जे आजकालच्या यंग मदर्स आहेत ना म्हणतात ना की मी कसं सांभाळू मुलांना वगैरे, तर मी सांगते कारण माझी मम्मी मला म्हणायची की सोनल आजपासून ना आपण, माझं घरचं नाव सोनल आहे सॉरी, म्हणायचं की आजपासून ना आपण ना मम्मी आणि ना मुलगी नाही आहे, तू माझी फ्रेंड आहे आणि मी तुझी फ्रेंड आहे, ठीक आहे, तू तुम्हाला सगळं सांगत जा. मग ती काय करायची, ती यायची, आम्ही आल्यानंतर स्कूलमधून मी बॅग टाकली, मग तिला मला बसायची माझ्या बरोबर आणि मला म्हणायची की सुनील सांग काय झालं, मला माहितीये मी आज हे केलं, मग जेवण म्हणताना एवढा प्रॉब्लेम झाला, मग गॅसेस संपला, मग घरातून हेच आणायचं राहिलं, मग तिकडेच करायचं राहिलं. मग ती जेव्हा सांगायची ना ते सांगता सांगता मला वाटतं की थांब थांब मला पण सांगायचंय मी काय केलं आज. मग मी सांगायची की मम्मी आज स्कूलमध्ये ना असं असं झालं अगं, बघ ना ती तिने ना मला असं म्हणालं, शिक्षकाने मला असं सांग ओरडलं, मी हे अभ्यास केला, मग जे माझ्याकडून चुकी जरी घडलेली असेल ना त्या गप्पांमधून निघायची, आणि तिने मला कधी जज नाही केलं आयुष्यामध्ये. आणि मग ती माझ्या मनामध्ये असं गोष्ट झाली की बाबा ही जी गोष्ट मला भेटली आहे ना ती आज नाही भेटते. आणि असं नाही आहे की कुठल्या आईचा दोष आहे, पण त्या आईला देता येत नाहीये सध्याला तिच्या कामाच्या वेळामुळे किंवा सध्याचा जो फायनान्शियल लोड आहे ना प्रत्येकावरती, त्यामुळे तिची खूप इच्छा आहे
1: पण तिला
0: ती देता येत नाही, खूप गिल्ट आहे, हो ती खूप गिल्ट मोड मध्ये आहे. माझ्याकडे असे बरेचसे पॅरेंट आहेत म्हणतात की डेकरला मी टाकलं ना मुलाला आमच्या, तर आम्ही निश्चिंत का माहितीये का की जे मला द्यायचं आहे ना ते कदाचित मी देत नाहीये, पण जिथे मी टाकले ना माझ्या मुलाला तिथून ते भेटत आहे, तर मी खुश आहे की चलो मी देत नाहीये ते प्रेम पण कुठून तरी भेटतंय ते प्रेम. तर ती जागा जी आहे ना ती ते एक एन्व्हायरमेंट असतं आणि ते आपण असं फेक क्रिएट करू शकत नाही, त्यासाठी स्वतःला गुंतून घ्यावं लागतं, ओतून द्यावं लागतं त्या क्षेत्रामध्ये आणि वाहावं लागतं त्या नदीच्या प्रवासात आपण वाहतून असं वाहावं लागतं आणि ते जेव्हा करतो ना त्यातून निर्माण होतं जे आज झालेलं आहे. आणि मी कदाचित बाकी भरपूर काही काही म्हणजे चुका केल्या असतील कारण माणूस आहे शेवटी, पण जे हे घडलेलं आहे ना माझ्यासोबत म्हणून मी म्हटलं की जे आज होते ना मी ते कधी इमॅजिन केलं होतं ना कधी प्लॅन केलं होतं ना कोणी प्रेरणा दिली होती, ते आपोआप येत राहिलं आणि ते असं होत राहिलं. माझ्या आईनी एक शिकलेला प्रसंग सांगते, आम्ही ना लहानपणी गेम्स खेळायचो, बरेचसे गेम्स खेळायचो, तर नवा व्यापार करून माहिती असेल बिझनेस गेम तर खेळायचो, तर खेळता खेळताना मला असं व्हायचं की मी हमेशा हरायची तिच्याकडून, तर मला ती म्हणायची कधीच तू जिंकू शकणार नाहीस. तर मला वाटतं की माझी मम्मी मला असं का म्हणते, मग एक दिवशी बसलोच म्हटलं आज मी जिंकूनच दाखवणार. फर्स्ट गेम हारलो, सेकंड गेम हारलो, थर्ड गेम हारलो, चौथा टायमाला वाटलं की ना आता मी जिंकणार आणि फोर्थ गेमला मी जिंकले. मग तिने माझ्या चेहऱ्यातीस जे सुखाचा जसं जो हे बघितलं ना की बाबा खूप हॅप्पी आहे माझी मुलगी, म्हटलं हेच मला हवं होतं तुझ्याकडून की तू हा विचार नाही करावा की समोर कोण बसले, तू हा विचार करावा की मला आयुष्यात जगायचंय, जिंकायचंय आणि प्रत्येक क्षण जगायचंय. इट शुड नॉट बी फॉर द विनिंग पर्पज, इट शुड बी फॉर द हॅपीनेस
1: पर्पज, की तुझे समाधान,
0: मानसिक समाधान. आणि तो समाधान तुला आज भेटलंय ना, भले तुझी आई समोर का असे ना, ती हारले पण तू जिंकले समाधान आहे ना, ते मला हवंय. की जगात बरेच लोक येतील तुला पाडतील आणि म्हणतील की नाही तू तेवढी हुशार नाहीयेस, तू नाही करू शकत, पण तुला विश्वास असला पाहिजे की तू करू शकतेस. ते वयाच्या 7व्या वर्षामध्ये तिने जे शिकवलेलं आहे ते मला आजही लक्षात आहे. मी भरपूरदा पडलेली आहे पण तिचे ते बोल आहेत ना ते हमेशा होते की तुला जगायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचे. कोणालाही विश्वास नसेल तरी पण तुला विश्वास असला पाहिजे की तू ते करू शकतेस. आणि आज ते घडताना तर मला असं वाटतं की तिच्या डोक्यातलं ते खुळ होतं की माझ्या मुलीने जिंकावं कुठे.
1: सो त्यांचा आशीर्वाद हे नेहमी तुझ्या सोबत आहे. आणि मी खूप खूप कमी लोकांसोबत अशी छान इतकी अट्रॅक्ट होते आणि ते मला प्रभावित करतात अँड यू आर वन ऑफ ऑफ देम. तू बोलतीयस ना मला ते कळतंय की यू आर टू मच इन्वॉल्व इन किड्स. तू खूप इन्वॉल्व आहे त्या मुलांमध्ये, तू खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतेस आणि मदर पंकिन हे तुझ्यासाठी काय हे तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येतंय. आणि मला असं वाटतंय की कोणतीही वुमेन, कोणतीही महिला, कोणतीही स्त्री, मुलगी जर पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत असेल ना, तर हे या लेवलचं डेडिकेशन असलं पाहिजे. म्हणजे तिच्या शब्दांमध्ये, तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये, तिच्या प्रत्येक उच्चारामध्ये तिचं, तिच्या डेडिकेशन विषयी असलेलं, तिच्या पॅशन विषयी असलेलं प्रेम जे आहे ना ते दिसून येत आहे. ओ माय गॉड, क्या वाटते. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतं, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि सरते शेवटी आता चैतालीचे काय पुढचे प्लॅनिंग्स आहेत, कारण आय एम डॅम शुअर की ती इतक्यात थांबणारी नाहीये. तिचे पुढेही बरेचसे प्लॅनिंग असणार आहेत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते काय आहेत ते ऐकायचं आहेत मला. चैताली स्वतःला आणि तिच्या या पहिल्या बाळाला मदर स्वामकिनला ती कुठे बघतीये हेही मला जाणून घ्यायचंय तिच्याकडून. पण छोटीशी विश्रांती घेऊया, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर वनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन शेड.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज की नरी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत चैताली सुतार यांच्यासोबत. चैताली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. शी इज द फाउंडर अँड दी ओनर ऑफ मदर्स पंकिन स्कूल्स आणि प्री स्कूल आहे हे. आणि तिथे खूप लहान मुलांसोबत तिचा छान संवाद कसा होतो किंवा तिचं आणि लहान मुलांचं नातं कसं आहे, तिचं आणि तिच्या टीचर्सचं रिलेशन कसं आहे आणि ही एकंदरीत मदर्स पंकिन कसं उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. चैताली, तुझं सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करतेस, मुलांसोबत तुझं रिलेशन कसं आहे, पण अजून तू वेगळं त्यांना काय देण्याचा प्रयत्न करतेस जेणेकरून फक्त पुस्तकातच नाही की हे बुक्स आहेत आणि हेच रिडिंग करायचंय. म्हणजे मी असं म्हणेन की अदर्स प्री स्कूल्स म्हणजे सगळेच जण स्कूल्समध्ये सेम शिकवतात जसं तूही अगोदर म्हणालीस, तू काय वेगळं करतेस?
1: ऍक्च्युली कसं आहे, फक्त एज्युकेशनसाठी मुलं स्कूलमध्ये यावी ह्या बाबतीमध्ये मला असं थोडं मी त्यावरती विश्वास नाही ठेव बेसिकली. तर आमच्याकडे 5-day ऍक्टिव्हिटी करून कन्सेप्ट आहे. सो एव्हरी मंडेला स्कूलमध्ये योगा होतो. सो हाफ एन आरसाठी बाहेरून फॅकल्टी येते आणि ते योगा शिकवतात. त्यांनी कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाटते बॉडीची आणि एवढ्या कमी वयात ह्या ज्या गोष्टी आपण करवतोय ते लाईफ टाईमसाठी राहतं त्यांच्या डोक्यामध्ये. सेकंड ट्युजडे इज कराटे. सो कराटे इज द प्लेस जिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, जिथून तुम्हाला उद्याला कुठलं पण संकट आलं तर ऍटलिस्ट थोडंफार काही ना तुम्ही मुव्हमेंट करू शकता, ती एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. थर्ड इज अ ग्रुमिंग लेक्चर. ग्रुमिंगमध्ये टीचर्स हँडल करतात, कराटेचे पण बाहेरून जोर येतात. ग्रुमिंगसाठी कसं असतं, टीचर का घेते, कारण ती 5 days असते मुलांबरोबर. मग ती ज्या पद्धतीने मुलाला माईकवर कसं बोलायचं हे शिकू शकते ते कोण नाही शिकू शकत. तर तो एक जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो त्यामुळे स्टेजवरती मुलं जेव्हा छान करतात ऍज यू हॅव सीन ऑल्सो ते ग्रुमिंगमुळे करतात. ते टीचरचं प्राधान्य त्यामध्ये म्हणजे त्यांनी घेऊन करतात, इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्यांची. नंतर थर्सडे असतो, तर थर्सडेमध्ये आम्ही काय करतो, डान्स. तो डान्स बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की फक्त नाचतात, असं नसतं. ते आपलं शरीर हे इकडच्या वर्ल्ड मध्ये बनलेली वस्तू आहे, ही मटेरियलिस्टिक वस्तू आहे आणि आपलं सोल इज अ म्युझिक. त्या म्युझिकचा जो संगम आपल्या बॉडी बरोबर जेव्हा होतो तेव्हा डान्स उत्पन्न होतो आणि त्या डान्समुळे मुलांना शरीराबरोबर मन एकाग्र कसं करावं ही गोष्ट कळते. डान्स हा बरेच

0: लोकांना असं वाटतं की खूप बेसिकशी गोष्ट आहे, पण ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे करणं, आणि विथ द कॉन्फिडन्स तो येतो. ते आपण थर्सडे करवतो, फ्रायडेला आपण मेडिटेशन लेक्चर घेतो, त्याची पण फॅकल्टी बाहेरून येते. रादर मी ज्या पण गोष्टी बोलते एक्सक्लुडिंग ग्रूमिंग लेक्चर, प्रत्येकाची एक प्रॉपर फॅकल्टी बाहेरून येते शिकवण्यासाठी, सो दॅट त्यांना प्रॉपर नॉलेज भेटावं. मग मेडिटेशनमध्ये आता मुलांचा काय प्रॉब्लेम झाला, इतकं वर्ल्डमध्ये ना 5-5 वर्षाच्या मुलांना डिप्रेशन येते, मग ते तुम्ही घालणार कसं? नुसतं बोलून फायदा नाहीये की त्याला डिप्रेशन येते डिप्रेशन येते, यू हॅव टू ऍक्ट ऑन इट. मग मेडिटेशन हा एक असा प्रोग्राम होतो की जिथे आंतरिक शांतीसाठी मुलांना, आणि बरेच मला पॅरेंट म्हणतात की एवढा कमी वयात ते शिकणार का? नाही, शिकतात. त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे.
1: Yes.
0: त्यांना त्यांच्या पूर्ण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे, आणि त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे जी आज आपल्याकडे नाही आहे ना. त्यांना भूक आहे शिकण्याची, त्यांना एनर्जी आहे की त्या एनर्जीमधून ते जेवढं काही त्यांना शिकवतो ना आपण ते शिकू शकतात. आज बरीचशी मुलं ज्यांना 4 लँग्वेज येतात कमी वयामध्ये, का? कारण त्यांना आपण शिकवतोय. इट इज ऑल अबाउट हाव यू गिव्ह टू द चाइल्ड. तुम्ही तेवढं जेवढं त्यांना गरजेचं आहे तसं जास्त दिलं ना, त्यांची क्षमता आहे घेण्याची, तुम्ही देण्याचा प्रयत्न तर करा. आपला प्रॉब्लेम काय आहे त्याच्या वेळेला की आपल्याकडे टाइम नाहीये, आपल्याला देता येणार नाही, म्हणून ते मूल करणार नाही, असं जी कल्पना ती नसली पाहिजे. तुम्ही द्या आज न उद्या त्या पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्हाला चेंज दिसेल त्या मुलामध्ये.
1: बरोबर.
0: त्या योगाचा म्हणा, त्या ऍक्टिव्हिटीचा म्हणा, बदल दिसेलच तुम्हाला त्यामध्ये. प्लस एक असं आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतो आपला. त्यामध्ये काय असतं की प्रत्येक आपलं कल्चर कसं आहे, आणि भारत त्याच्यावर एवढा सुंदर कंट्री आहे ना आपली, त्यात विविध प्रकारचे कल्चर जे आहेत ना, त्यांची आज उत्पत्ती पण झाले, त्यांचं संगोपन केलं जात आहे, आणि ते प्रत्येक मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले रूट्स कुठले आहेत, आपलं ना आपला पाया कुठून आहे.
1: एक्झॅक्टली.
0: तर तो जो प्रकार आहे ना, तो जी गोष्ट आहे ना, ते देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. अगेन मी प्रत्येक वेळा म्हणते प्रयत्न करतो, कारण का? कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला एवढं नॉलेज नाही याच्या डेटला. मी आजही शिकत आहे, 15 वर्षापूर्वी पण शिकत होती, आणि ऍज अ टीचरपेक्षा जास्त ऍज अ स्टुडंट म्हणून मी लाईफ टाईम पण राहणार आहे.
1: बरोबर.
0: तर ते शिकण्याचा प्रकार जो आहे तो लाईफ टाईम राहणार आहे. मी पण शिकणार आहे, त्यांनाही शिकवणार आहे. मी प्रयत्न करणार आहे की मी बेस्ट जो फूट आहे ना प्रत्येक वेळेला तिकडे द्यावा आपला, आणि त्यानंतर जी गोष्ट होईल ते वरच्याच्या हातात येतो. माझा घरवत आहे, त्यांनी जे करून घेते आणि तो होऊन जाणार त्या हिशोबाने.
1: इतक्या एफर्ट्सनी आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी करते, सो आय एम डॅम शुअर की हे सगळं खूप छानच होतंय, होत आलंय आणि होणार आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूचणे असं वाटतंय, कारण हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं, आणि कुठेतरी जे आपल्याला ऐकणारे श्रोते आहेत त्यांनाही हे कुठेतरी जाणवलं असेल की वाव, प्री स्कूल चालवणं, लहान मुलांसोबत वेळ घालवणं हे खरंच इतकं कमालीचं आहे. आणि आज खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि या दिलं तुला गप्पा झाला. खरं तर आपण याच्यावरती विविध विषय घेऊन सिरीजही करू शकतो, की मुलांना जाणून घेणं हे खूप मोठं एक काय म्हणतो त्याला, त्याच्यावरती खूप अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि जो तुझा खूप परिपूर्ण झालेला आहे असं मी म्हणेन. सो खूप छान वाटलं आज तुला इथे येऊन, पण जाता जाता इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये तुला आणि मदर्स पंपकिनला कुठे पाहतस?
0: मला ना मदर्स पंपकिनला अशा ठिकाणी बघायचं की बाबा ह्यातून ना, मी हे बघत नाही मदर्स पंपकिनचे किती ग्रोथ होत आहे ते, मी हे बघत आहे की त्यातून जेवढी पण मुलं निघणार आहेत ना, ही 20 वर्षांनंतर जी मी आज कमवते ना त्याची मला पुन्हाही नंतर भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे 10 वर्षापूर्वीची काही मुलं येतात, त्यांना मॅम हमको आपसे बात करनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कारण त्यांची मी पहिली टीचर होती किंवा प्रिन्सिपल होती किंवा जे काही, त्यांना असं वाटतं की बाबा बोलावं. आणि जेव्हा ती एखाद दुसरं बाळ येतं ना, असं जो अनुभव जो ते सांगतात ना, आणि असं बिंदास बोलतात, आणि मग त्यांना आपल्याला जाणवतं की बापरे, खूप अशी जी एक एनर्जी भेटते ना, आणि ते कुठेच भेटू शकत नाही, कुठल्या मंदिरात भेटू शकत नाही, कुठल्या व्यक्तीवर भेटू शकत नाही, पण जो जिव्हाळा त्यांच्या आणि आपल्यात निर्माण झालेला असतो ना, तो मला नंतर बघायचा आहे. असे बरेचसे मुलं येऊन मला सांगताना किंवा घडताना बघायचे आहेत, तर ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आजच्या डेटला ह्याच्या जेवढ्या पण शाखा मला काढता येतील, ऍज ऑलरेडी आपल्याकडे चार आहेत, एक छत्तीसगडला फ्रँचायझी पण आपण दिली, तर टोटल पाच असतात त्याला ब्रांचेस आपल्या, तर अशा मला पाचच्या पन्नास आणि पन्नासच्या पाचशे बघायचे, त्या पाचशे ब्रांचेसमधून प्रत्येक ब्रांचेसमधून 100-200 मुलं अशी सुंदररित्या प्रॉपर एज्युकेशन घेऊन, एक क्वालिटी एज्युकेशन किंवा अनुभव घेऊन निघताना मला बघायचे, आणि ते स्वप्न आहे माझं की हा अशा ठिकाणी पोहोचावा ब्रँड की ज्यातून सगळ्यांना देता यावं. पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रत्येक पद्धतीने कमवत आहे, पण हे जे कमवत आहे ना त्याची जी मजा आहे ना
1: ती
0: खूप वेगळी आहे.
1: आणि मुळात हे सगळं सांगत असताना म्हणजे ह्या गोष्टी तू अनुभवलेत, आणि मला असं वाटतं की पैसा किंवा सगळ्या सुखांपेक्षा मानसिक सुख आणि समाधान जे आहे ना ते खूप जास्त मला असं वाटतं त्याने तुम्ही रात्री ऍटलिस्ट
0: झोपू शकता.
1: सो हे असं आहे, आणि हा विषय इतका प्रेमळ आहे, हा इतका जिव्हाळ्याचा विषय, इतका मायेची ऊब देणारा हा विषय होता, आणि आज तू इथे आलीस आणि खूप छान वाटलं. तुला आणि मदर्स फंकिनला खूप शुभेच्छा आहेत, आणि जसं तू म्हणालीस 5-50, 50-500 होऊ, आणि सगळीकडे मुलांना आवडणारी शाळा, तू जो एक शाळा स्कूल प्री स्कूल बनवण्याचा जो काही तुझा निर्धार आहे तो असा पूर्णत्वास जाऊ देत, आणि मग कुठलंच बाळ, अच्छा हा मदर सोमकीन म्हटल्यानंतर त्याला कधी रडू येणार नाही तर तो हसत हसत येईल, हे जे चित्र बदलण्याचा तो एक जो पण घेतलाय सर ते पूर्ण होऊ देत, अशा शुभेच्छा तुला इथे देत.
0: थँक्यू.
1: आणि पुन्हा एकदा मनापासून आभार तू आज इथे आलीस आणि आमच्या सोबत छान दिलं खुलास गप्पा.
0: थँक्यू.
1: तर श्रोते आपली आजची मुलाखत जी होती, आजची नारी या सेगमेंटमधली होती, अर्थात स्त्री म्हणजेच मातृत्व, आणि स्त्री म्हटलं की तिला आई झाल्यानंतरच, तिला तिचं बाळ झाल्यानंतरच ती आई होते असं नाहीये. स्त्रीमध्ये एक मातृत्व जे आहे ते दडलेलं असतं, आणि स्त्रीमधलं हेच मातृत्व आज आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये चैतालीमधून आपल्याला दिसून आलं. आज एक नाही दोन नाही तर ती अनेकांची आई म्हणून जे प्री स्कूल आहे ते चालवते, आणि त्यामध्ये ती काहीतरी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर ही विशेष मुलाखत आम्ही आता इथेच थांबवतोय. या गप्पा ह्या चर्चासत्र इथेच थांबवतोय. ह्या गप्पा ही हे चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया करून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल चैताली सतार सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योवन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्यासोबत आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासूनच आपण वारकरी संप्रदायापासून सुरुवात केली, वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींविषयी दोन आपण भाग केले, त्यानंतर आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेतलं, नामदेव महाराजांविषयी जाणून घेतलं, आणि आज आपण संत तुकारामांविषयी जाणून घेतोय. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ते तुकारामांच्या गाथा सगळीकडे, म्हणजे त्या तरल्या असं म्हणतात आणि म्हणजे ज्या समाजात मुखोद्गत होत्या सगळ्यांच्या, म्हणून ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकारामांचे असे बरेच विषय आहेत, जे सगळी वेगवेगळी अंग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत अर्थातच मेधाताईंकडनं. तर मेधाताई सुरुवात करूया, आणि आपण अर्थातच बालपणापासून घेतो, म्हणजे ती एक संत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा जे पूर्वसंचित आपण म्हणतो ते कसं ह्या संतांना लाभलं, आणि म्हणून ते असे त्यांनी एवढे सगळे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि सगळी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली, तर संत तुकारामांविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन.
1: आपण वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेतला आता एक नवीन आणखी भाग करतो, तेव्हा पहिल्यांदा विठोबा रखमाईला वंदन करूया आणि ज्ञानदेवादी सर्व संतांना आपण वंदन करूया. आज तुकाराम महाराजांच्या विषयीचा आपल्याला विचार करायचा आहे, तेव्हा त्यांना वंदन करते आणि त्यानंतर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. तर त्या तू आता विचारलंस की तुकाराम महाराजांच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती. तर तुकाराम महाराज एक महान संत कवी आहेत, पण मुळात आधी ते जन्म त्यांचा जो झाला पुण्याजवळ देहू गावामध्ये जन्म झाला आणि आंबिले आडनाव त्यांचं आणि मोरे कुळात त्यांचा जन्म झाला. आणि ही म्हणजे यांना ना पूर्वसंचितच सगळं, जसं एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांचा आपण विचार केला, तसं तुकाराम महाराजांची सुद्धा, की त्यांचे 14व्या शतकात त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर हे विठोबा भक्त होते आणि त्यांनी ते विठ्ठलाचे उपासक होते आणि त्यांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलेलं होतं. त्यामुळे विश्वंभरांच्या पासून ज्या पुढे पुढे पिढ्या आल्या त्या सगळ्या पिढ्यांच्या मध्ये विठ्ठल भक्ती ही रुजलेली रक्तात भिनलेली होती. म्हणजे नुसतं असं नाही की आपली देवाला नमस्कार केलाय असं नाही, तर पिढ्यान पिढ्या विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची उपासना हा हे सगळं त्यांच्या चालू होत. आणि त्यांचे वडील म्हणजे तुकाराम महाराजांचे बोनलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आणि खरं म्हणजे या कुटुंबामध्ये एक तर पिढीजात व्यवसाय म्हणजे वाणी ते वाणी होते, पण त्यामुळे पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पिढीजात या घराण्याकडे महाजनकी मिळालेली होती आणि सावकारी
0: होती,
1: त्यामुळे एकीकडे सावकारी एकीकडे वाणी व्यापार करायचा महाजनकी आणि एवढं करून विठ्ठलाची उपासना करायची, त्यामुळे म्हणजे आचरणात सदाचार होता, त्यामुळे आचरणात सुद्धा हे सगळं करत असताना व्यापार करत असताना असा सदाचार सोडायचा नाही हा तत्व ठेवूनच त्यांच्या घरामध्ये व्यापार केला जात होता.
0: एका बाजूला व्यवहार होता आणि दुसऱ्या बाजूला भक्ती मार्ग होता.
1: आणि म्हणजे जे त्यांनीच लिहिलंय तुकाराम महाराजांनी, शुद्ध बीजापोटी त्यांनाच ते लागू पडते. त्यांचं बीजच म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते सगळे विठ्ठलाची उपासना करणारे आणि सगळे असे असल्यामुळे आपोआपच त्यांच्या स्वभावात सुद्धा आचरणात सुद्धा तो शुद्धपणा आणि ते सदाचार त्यांच्या वागण्यात सगळ्यामध्ये आलेला.
0: पण तुम्ही आपण असं म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की त्यांचं सावकारीमध्ये विशेष मन रमलं नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे ते लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे म्हणजे जे कौटुंबिक वातावरण होतं ते फार हलाकीचं झालं होतं. नंतर मग फार म्हणजे गंभीर प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं.
1: पण खरं म्हणजे सांगू का, त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळजवळ 12व्या 13व्या वर्षी त्यांना त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यवसाय मुलांना द्यायचा, तसं त्यांनी ते महाजन की सावकारी वाणी व्यापाराचा हे सगळं त्यांच्यावर जबाबदारी सोपवते आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं काम करत होते. आणि हे 17व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय उत्तम तऱ्हेनी ते हे सगळं सांभाळत होते. आणि एकीकडे पुन्हा विठ्ठलाची भक्ती घराण्यात होतीच, ते होतच त्यांचं. पण 17व्या वर्षी असं झालं की ते म्हणजे संकट येत गेली. 17व्या वर्षी पहिल्यांदा वडील गेले, वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. हे कमीच की काय की मोठ्या भावाची पत्नी ती तिचंही निधन झालं. मग मोठा भाऊ एकदम निराश, त्यामुळे तो तीर्थयात्रेला जो निघून गेला तो घरातून निघूनच गेला. म्हणजे पूर्ण सगळी जबाबदारी त्याच्यातच. दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे पुन्हा आणखी घरामध्ये म्हणजे जी काही सावकारी होती ते जे कोणी देणेकरी होते त्या देणेकऱ्यांनी सांगितलं आमाला काही देता येणार नाही, आमच्याकडे काही नाहीच आहे. त्यामुळे देणेकऱ्यांनी हात वर केला आणि जे घेणेकरी होते म्हणजे माल वगैरे आणला असेल व्यापारासाठी ते अडून बसले की हे तुम्ही सगळं द्यायला पाहिजे. हे सगळं होत आहे त्याच्यात. आणखी म्हणजे त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं. म्हणजे हे सगळं झालं त्याच्यात. म्हणजे इतका अडचणी त्यांच्या पुढे आल्या की घुरळ होरं. पण त्या दुष्काळामध्ये
0: सबंध सामान्य माणूस
1: त्यांनाच नव्हे, दुष्काळाचं वातावरण सगळीकडेच होत. त्यांच्या घरामध्ये हे सगळं झालं आणि त्यामुळे त्यांचा सावकारी किंवा त्यांचा वाणी व्यवसाय ह्याच्यावरचं लक्ष उडालं सगळं. आणि ते इतक्या तऱ्हेने असं की संसारे झाले अति दुःखे दुःखी माय बाप सखी क्रमी दिया दुष्काळे आटले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेघी. म्हणजे एक त्यांची पत्नी अन्न नाही म्हणून जी म्हटलं मृत्यू झाला. लज्जा वाटे जीवा त्रासल दुःखे लज्जा वाटे जीवा त्रासल दुःखे व्यवसाय देखे तुटी येतात. व्यवसायात सुद्धा काय झालं तुट्यायला लागलं आणि त्यामुळे हे सगळ्या दुःख अडचणी आणि त्याच्यात त्यांनी शेवटी काय केलं तर आपल्या ज्या सावकारीच्या वह्या ज्या होत्या आता नकोच ते काही म्हणून सगळ्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे आता ते व्यवसाय नको करायला, सावकारी नको, वाणी व्यवसाय नको आणि असं म्हणून आणि मग अंतर्मुख झाले. आणि मग ते संसारात तर त्यांचं लक्ष कमीच झालं पण त्यांचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि ती माहेरची आवडी आणि तिचं नाव जिजा त्यांना तिच्यापासूनची पण मुलं होती. परंतु इतके निराश झालेले आणि संसारात रमले नाहीत त्यानंतर, त्यामुळे ते जाऊन बसायचे देहू गावाच्या जवळ जो भामनाथ नावाचा जो डोंगर होता त्या भामनाथ डोंगराजवळ जाऊन बसायचे. नंतर काही दिवस आलेच नाहीत मग परत तिथे आणखी एक भंडारा डोंगर होता त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचं. आणि घराकडे तू म्हणतेस तसं घराकडे लक्ष नाही आणि मुलं जर आहेत तर त्या स्त्रीला आवडीला मुलांच्यासाठी त्यांचं तर पोषण
0: रांधायला
1: म्हणजे काहीतरी रांधायचं म्हणजे मिळवायला पाहिजे.
0: बरं
1: तिला पण काम करावं लागत होतं, शिजवणं आलंच मुलांचं पोषण आणि त्याच्यात यांचं लक्ष तर पूर्णपणे संसार बसणं म्हणजे निराश झालेले अडचणी आल्या आणि मन सतत त्या ईश्वरा चिंतनामध्ये मग्न झालं. म्हणून ते भंडारा आणि त्यात भंडारा म्हणजे संबंध सगळा निसर्ग रमणीय त्यांना वातावरण मिळालं त्याच्यात. त्यांनी इकडे तर अंतर्मुख झालेले पण तिकडे तर वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे पक्षी आहे सुस्वरे आरविती अशा तऱ्हेने म्हणजे अशी सुद्धा सुंदर अशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली असे सुद्धा अभंग त्यांनी.
0: नक्कीच. आणि अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत त्यांनी बुडवल्या आणि मग त्यानंतर तरल्या, ते म्हणजे मुखोद्गत लोकांच्या झाल्या म्हणून त्यांना आपण तरल्या असं म्हणतो, त्याविषयी थोडं.
1: त्यांच्या बाबतीत खरं म्हणजे असं झालं की त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती ही सुरुवातीपासून होतीच, परंतु त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्या वड्या म्हणजे सावकारीच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि आता व्यवसाय करायचा नाही हे ठरवलं. आणि मग जेव्हा ते त्या डोंगरावर जायला लागले तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना नामदेव आले.
0: अच्छा.
1: आणि मग तो जो कवित्वाचा दृष्टांत त्यांना झाला तेव्हापासून त्यांनी अभंग रचना सुरू केल्या. आणि मग इतक्या विविध प्रकारच्या त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत की आधी तर एक त्यांच्या कथा कीर्तन प्रवचन आणि सतत लेखन अभंग आणि ते गायचे, त्यामुळे मुखोद्गत इतरांच्या पण व्हायचे. कीर्तन करत असताना साहजिक सतत जर तुम्ही त्यातच असाल तर ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ऐकून ऐकून ते पाठ होतं. आणि विविध विषयावर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या बद्दल ज्यावेळेला एक काही भ्रष्ट नजरेनी लोक बघतात आणि म्हणून त्यांनी लिहिलं की बराव्या नारी रखुमाई समान, म्हणजे परस्त्री आहे ती कशी आहे आपली माऊली आहे रखुमाई आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहावं, म्हणजे अशा तऱ्हेचे संदेश ते सतत आपल्या अभंगांमध्ये
0: सादर करायचे.
1: आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्या बद्दलचा एक लोकांच्या मनामध्ये प्रस्थापितांच्या मनामध्ये एक असा
0: विश्वास आदर
1: नाही गंड निर्माण झाला की हा येतो आणि आम्हाला शिकवतो.
0: अच्छा, असं झालं.
1: त्यामुळे त्यांची निंदा नालस्ती पण व्हायला लागली.
0: बरं,
1: मग ती निंदा नालस्ती झाल्यामुळे त्यांनी त्या वह्या ज्याच्यात
0: अभंग होते
1: ते बुडवले.
0: अच्छा.
1: आणि मग ते तरुण वर आले अशी दंतकथा आहे. पण मला असं वाटतं की आपण त्या दंतकथेचा विचार करूया आणि त्या खरी ती दंतकथा आहे, म्हणजे की असे काही पाण्यात कागद टाकल्यावर तो काही येतोय पुन्हा ते वाचायला मिळतंय असं.
0: पण ती लीला पण आहे ना, लीला होऊ शकते ना.
1: लीला नाही, चमत्काराच्या पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे की तुकाराम महाराजांनी खूप काही प्रचार प्रसार ह्या वारकरी संतांनी केलेलाच आहे त्या काळामध्ये. आपल्याला माहितीये की नंतर त्यांच्या त्या सगळ्या एकत्र झाले ते कसे झाले, तर ज्या ज्या ठिकाणी ते कीर्तन प्रवचन कथा सांगायचे किंवा त्या त्या लोकांचे मुखोद्गत झालेले अभंग. आणि जेव्हा हे अभंग पाण्यात बुडवले गेले तेव्हा 13 दिवस पर्यंत तुकाराम महाराज त्या ठिकाणीच
0: शोक करत
1: बसलेले होते. परंतु तो शोक बघून त्यांचे जे अनुयायी होते त्यातल्या काही लोकांनी इतर लोकांना विचारून ते सगळे मुखोद्गत अभंग परत लिहून काढले. आणि ते लिहून काढलेले अभंग ते सगळे 5000 पर्यंत सगळे तुकारामांना परत मिळाले. त्यामुळे चमत्कार सांगितला जातो की त्या वया जरी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या, पण तशा त्या पाण्यातून वर येणं हे अशक्य आहे. खरं म्हणजे ते वर आलं म्हणजे हे सगळं का कसदार साहित्य असतं ना, असं कसदार साहित्य जरी ते नष्ट करायचा प्रयत्न कोणी केला ना तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आज साहित्यामध्ये गवता माझी उदंड जाहली कविता अशा तऱ्हेनी खूप काही काव्य खूप काही असं साहित्य निर्माण होत आहे, परंतु ते तण जे असतात ना ते तण जसा शेतकरी कसदार शेतकरी काय करतो, तर आपलं धान्य किंवा आपलं शेत चांगलं होण्यासाठी आजूबाजूला असलेले तण काढून टाकतो, म्हणजे मग आपोआप ते बाकीचं जोमानी पीक वाढायला लागतं.
0: बरोबर.
1: तसं साहित्यातले सुद्धा असे तण काढावे लागतात किंवा ते आपोआप सुद्धा नष्ट होतात. परंतु कसदार साहित्य असतं ते तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होत नाही, कारण अनेकांच्या मुखी ते गेलेलं असतं आणि ते मुखोद्गत केलेलं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणि ते कायम
0: राहतं, चिरकाल राहतं. नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. विशेष कार्यक्रम आहे वारी पंढरीची गाथा संतांची आणि तुम्ही पाहतात आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेतोय. मेधाताई आपण आता सांगूया की त्यांचं जे वाङ्मय आहे त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वाङ्मय म्हणजे सगळ्यांचं मुखोद्गत होतं जसं तुम्ही म्हणाला, तर त्याविषयी थोडस
1: आपण मगाशी बघत होतो की वह्या त्यांच्या बुडवल्या आणि त्या बुडवल्यानंतर ते तर निराश झालेले होते. 13 दिवस जवळजवळ इंद्राणी काठीस बसलेले होते. पण लोकांना ज्या मुखोद्गत होत ते मुखोद्गत झालेलं सगळं एकत्र आणलं गेलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी सगळे अभंग एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर पुन्हा त्यांना उत्साह आला आणि त्यांच्या कवित्वाचा डंका सगळीकडे पुन्हा वाजायला लागला आणि मग आनंद आनंद इतका की त्यांनीच लिहिलंय आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे इतकं आनंदाचं वर्णन तुकारामांनी केलेलं आहे की आधी वह्या बुडवल्यानंतर ते निराश झाले पण ते परत सगळं मिळालं. कारण मग मी म्हटलं ना आता की कसदार साहित्य कधी नष्ट होतच नाही, ते सतत मुखोद्गत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत राहत असतं. तसं त्यांचं झालं आणि मग अशा आनंदाच्या ह्याच्यात त्यांनी विविध विषयांच्यावर असे लिहिले प्रसंगोपात असे त्यांचे विविध विषयांच्यावरचे अभंग आहेत. म्हणजे त्यांना भूतमात्रांच्या विषयी खूप काही कळवळा होता आणि त्यामुळे त्यांना म्हणजे जसा भूतमात्रांच्या विषयी सगळ्या सजीवांच्या विषयीचा दया दया होती तसंच दुष्टांच्या विषयीचा राग पण होता आणि त्यामुळे ते रागावले त्यांच्यावर की ते तशा तऱ्हेने

0: आणि आणखी ते की समजा दया दयेबद्दल म्हणताना ते म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळण.
1: अच्छा.
0: दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दळण कंटकांचे. म्हणजे इकडे दया करायची तर सजीवांच्यावर सगळ्या जे गरजू आहेत, जे दलित आहेत, दीन दुबळे आहेत त्यांच्यावर दया. परंतु जो
1: दुष्ट आहे
0: त्याचा मात्र बरोबर काटा काढायचा, त्याचं निर्धारण झालंच पाहिजे. म्हणजे किती एकाच वेळेला प्रवृत्ती कशा आहेत की दुबळ्यांना इकडे आधार द्यायचा,
1: बरोबर
0: सज्जनांना सज्जनांचं रक्षण करायचं, दुबळ्यांना आधार द्यायचे, त्यांच्यावर दया दाखवायची. आणि जो समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीने वागतोय त्याचं मात्र निर्धारण झालं पाहिजे. तिथे मात्र कडक शब्द त्यांचे. आणि त्यामुळे नाठाळाचे काठी देऊ माथा की असा कोणी नाठाळ असेल तर त्याला आम्ही काठीनी बडवून काढू, इतकं त्यांना म्हणजे काठीने मारू आम्ही, इतके म्हणजे निर्भयता, इतक्या निर्भयतेने त्यांनी अवंगामधून ही दुष्टत्व करणारी नाठाळू असे जे आहेत त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. आणखी जे काही लोक असे ना म्हणजे अंधश्रद्धा किंवा म्हणजे वारकरी पंथालाही मान्य नाहीच आहे, त्यामुळे मुलाबाळांच्या साठी अनेक वेळेला नवस केले. त्याबद्दल त्यांनी एक लिहिलंय की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. की तुम्हाला नवसानी जर का तुम्हाला
1: मुलाबाळ
0: होणार असतील तर मग पतीची गरज काय आहे. किती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा आणि जो म्हणजे लोकांच्या अशा ज्या काही
1: भ्रामक कल्पना म्हणून
0: ज्या भ्रामक कल्पना असतात की आपण देवाला काही नवस बोललो किंवा इतकं काही
1: केलं
0: मिळेल तर तसं नाही मिळणार हे सांगायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा इतके कडक शब्द वापरून स्पष्टपणा की ते परखड वृत्ती आहे त्यांची आणि त्या परखडपणे ते बोलत आहेत. त्यामुळे ते म्हणताय नाही भिड वाड तुका म्हणे सांगत होत की आम्हाला भिडवाड नाही सांगतो, जो कोणी असेल तो जर का अशा तऱ्हेने जर का बघत असेल तर आम्ही तिथे भिडवाड न ठेवता त्याला परत त्याचप्रमाणे चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू. हे त्यांनी त्या अभंगात आपल्या सांगितलेलं आहे. आणखी ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा
1: देव तेथेशी जाणावा.
0: देव काही असा मुकुट लावून आणि असा काही देव समोर येणार आहे असं नाहीये. तर जे रंजलेले गांजलेले आहेत, जे असे अडलेले लोक आहेत, संकटात आहेत, त्यांना जो जवळ करतो, त्यांना जो मदत करतो, तो खरा सज्जन, तो खरा संत, तो खरा साधू. पण आज साधू म्हणजे वेव फुटलाय खरं म्हणजे साधू शब्द म्हटला की सुद्धा राग येतो असं होत आहे. पण जो म्हणजे जे फसवणारे धोंदूगिरी करणारे आहेत तर त्यांच्यापासून दूर राहून जे अशा तऱ्हेच्या लोकांना जवळ करतात ते खरे संत आणि ते खरे सज्जनत्व त्यांच्याकडे, तिथेच त्यांच्या ठिकाणी देवत्वाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. तो खरा देव असं म्हणजे माणूस असेल पण देवत्वाचा साक्षात्कार अशा ठिकाणी होतो असं त्यांनी त्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं की सर्वाभूती भगवंत पहा, म्हणजे वारकरी पंथाचं हे लक्षणच आहे. आपण पहिल्यांदा वारकरी पंथाचं एक बघितलं की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की पहिल्यांदा
1: नमस्कार
0: वाकून नमस्कार करतात आणि लगेच दुसऱ्या सुद्धा पहिल्याला वाकून नमस्कार करतात का, तर तो आत्म्याला नमस्कार असतो. तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुमच्या आमच्यामध्ये असलेलं ते आत्मतत्व ते परतत्व ते एकच आहे आणि ते सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले होत्यास की जे जे भेट ते होत ते माने जे भगवंत. तसं जे त्यांनी पण म्हटलंय की होती भगवंत पहा, हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रत्येक सजीवामध्ये भगवंत तुम्हाला दिसणारे. गीतेनेही तेच सांगितलेले, भगवत गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितले, तेच संतांनी आपल्या वाङ्मयामधन सांगितलेले. आणि मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट इति उपकारी,

0: हे लोकांच्या संबंध सगळ्यांच्या कल्याणासाठी ह्या संतांच्या विभूती हे सतत कष्ट करीत राहिलेले आहेत. आणि स्वतः तुकाराम महाराज यांनी सुद्धा अशाच तऱ्हेने किती विरोधकांची विरोधकांनी त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे, पण तरी ते म्हणायचे की आम्हा गरिधन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. म्हणजे आम्ही रत्न आहेत शब्द, म्हणजे आम्ही एकीकडे तर त्याचा उपयोग करून आम्ही कलवाळ कृपाळ लोकांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू, पण शस्त्र पण आहे आणि ते शस्त्र आम्ही वापरून जे वाम मार्गाला लागलेले किंवा जे दुष्टत्व करणारे आहेत त्यांचा सुद्धा आम्ही तसाच समाचार घेऊ, हे त्यांनी आपल्या वाङ्मयामधनं आपल्या
1: ग्रंथातून
0: किंवा अभंगातून
1: सांगितले.
0: आणि सतत कीर्तन प्रवचनात ते दंग असायचे. खरं वारकरी पंथात असं म्हणतात की नाम्याचा एका आणि सॉरी ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, म्हणजे ज्ञानदेवांचे सगळे जे काही गुण आलेत ते एकनाथांच्या मध्ये आणि नामदेवांचे जे आहेत ते सगळं आलंय ते तुकाराम मध्ये आलेले आहे. तेव्हा तुकाराम हे नामदेवांचे खरं म्हणजे पारमार्थिक वारसदार हे तुकाराम महाराज आहेत. तरी पण नामदेव अन्न एकनाथ ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ या सगळ्यांचा प्रभाव तुकाराम महाराजांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. कबीरांच्या दोह्यांचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे. आणि त्यामुळे कीर्तनात असे रंगलेले होते, कीर्तनात रंगलेले असतानाच अचानकपणे त्यांचं त्यानंतर निर्वाण झालेलं आहे. कसं झालं काही लोकांना कळलं नाही, परंतु सतत शेवटपर्यंत त्यांचं जे भगवत भक्ती ते भगवत भक्तीचं मात्र कार्य आणि लोकजागृतीचं कार्य हे त्यांचं सतत चालूच होत. म्हणजे त्यांची कविता जशी आत्मनिष्ठ, मगाशी आपण ते संसारे तापलो जे आहे ते आपण बघितलं, संसारात कसं त्यांना त्रास झाला तेही त्यांनी वर्णन केलं, तसं सामाजिक परखडपणे बोलणं हेही आता आपण बघितलं. आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी सुद्धा ते खूप
1: आसुसलेले होते.
0: सगळेच संत आहेत, सगळ्या
1: संतांना
0: तशी तुकाराम महाराजांना सुद्धा लागलेली होती. आणि समाजातली दुष्ट प्रवृत्ती, दांभिकता, खोटेपणा, अनाचार, भ्रष्टाचार याबद्दल त्यांना फार म्हणजे रागवायचे ते. आणि त्या रागाच्या भरातच ते काही काही शब्द जे नाठाळांचे काठी देऊ माथा वगैरे असे जे शब्द त्यांचे आहेत त्याच्यामुळे आहेत खरे म्हणजे. तर अशा तऱ्हेने समाजाची अवनती पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना हळहळ वाटत होती. आणि भोंदूपणाचा बाह्य देखाव्याचा दिखाव पांडित्याचा त्यांनी आपल्या अभंगातून खूप काही समाचार घेतलेला आपल्याला दिसतो. तर एकच की स्वतःच कर्तव्य काय, तर आपण समाजाचा उद्धार करणं, सामान्य लोकांच्या उद्धारासाठी आपली आपलं सगळं आयुष्य संतांनी
1: व्यतीत
0: केलं. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं सगळं आयुष्य हे सामान्य लोकांच्या
1: साठी
0: म्हणजे
1: कल्याणासाठी
0: स्वतःचा विचार केला,
1: स्वार्थ नाही,
0: कुटुंबाचा विचार केला नाही. म्हणजे खरं म्हणजे मुलांचा खाणं पिण्याची सुद्धा
1: भ्रांत होती,
0: आवडी तर खूप रागवायची, खूप बोलायची, पण तरी सुद्धा शोधून काढायची भंडारा मध्ये आहेत का भंगड म्हणजे दुसऱ्या गडावर आहेत प्रभावर शोधून काढायची, भाकरी द्यायची आणि त्यांनी भाकरी खाल्ली की स्वतः खायची. म्हणजे रागावली तरी मनातून किती प्रेम होता अवघीच सुद्धा तेही आपल्याला असं दिसून येतं. तेव्हा असे हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा, पतीचा, पत्नीचा, मुलांचा कसलाही विचार न करता, आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ आणि केवळ ईश्वर भक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जे काही अभंग रचना केली आणि जे काही कथा कीर्तनातून संप्रदायाचा प्रचार केला आणि लोकजागृती केली त्याला खरोखर तोड नाही. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण खरोखरच
1: नतमस्तक व्हायला पाहिजे. धन्यवाद। तर मेधाताई, आज तुम्ही आपल्या वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार। प्रेक्षक हो, आमची ही श्रृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि मला वाटतं की प्रत्येकाने या सगळ्या क्षेत्री तीर्थक्षेत्र आहेत ही आपल्यासाठी, तर तिथे जाणं गरजेचं आहे। मला वाटतं तुम्ही या निमित्तानं वारीला जसे जाता तेव्हा प्रत्येक संतांच्या गावी जाऊन आपली एक सेवा अर्पण करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि अर्थातच
0: अनेक मुलं जातात, तरुण मुलं, आणि वारकऱ्यांची सेवा करतात। जे वारकरी 10 दिवस जात असतात, मग कोणाचे पाय चेपा, कोणाला औषध द्या, कोणाला जर भूक लागलेली असेल, अन्न काही नसेल तर जे शिजवलेलं असेल ते द्या, आणि एकमेक वारकरी सगळे एकमेकांच्या उपयोगाला पडत असतात। म्हणजे कुठे भेदच नाही। तेव्हा मुद्दाम तरुण मुलांनी या संत वाङ्मयाचा, वारकरी पंथाचा आणि ह्या सगळ्याचा अभ्यास जरूर करावा। आणि त्यांच्यातले काही गुण तरी, सगळे येतील असं नाही, पण एखादा गुण तरी आपल्यामध्ये आला आणि तो आचरणात आला तर खरोखरच आपली ही मालिका जी आहे ही वारी पंढरीची आणि गाथा संतांची, हे खरंच आपल्याला फलद्रूप होईल असं मला वाटतं।
1: नक्कीच। तर आमची ही मुलाखत, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते। पुढील जे संत आहेत ते प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्याला सांगणारच आहेत आणि संत साहित्यिका हा सुद्धा आपण एक विशेष भाग करणारच आहोत आणि अर्थात आषाढी एकादशी विशेष भागही आपला असणार आहे। तेव्हा यापुरतं मी तुमची रजा घेते।

नमस्कार. हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजचे साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळे येत तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये, वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं, म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा, किंवा मग मुलगी सावळी हवी, मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन